आपलं चित्त स्थिर झालं असेलच। प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा। यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा। आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया। भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा। प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा। हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका। प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा। 1 2 1 2। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर
तेज ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा करुणा शांती आनंद यांची वृष्टी करत आहे। या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल। भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे। हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा। जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो। रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे। अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा। त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील। हरिओम।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शनिवार निज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात 27 जून 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र। आज शनि प्रदोष आहे। त्रिदिनात्मक सावित्री व्रताचा आज प्रारंभ होत आहे। तिथीनुसार आज श्री शिवराज्याभिषेक दिन आहे। आजपासून शिवशक 353 प्रारंभ होत आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातली अत्यंत प्रभावशाली अशी एक वेदकालीन धार्मिक संस्था म्हणजे यज्ञ संस्था. स्वर्ग, पुत्र, पशु, आरोग्य, ऐश्वर्य, पापनाश अशा इष्टफलांच्या प्राप्तीसाठी अग्नि, इंद्र इत्यादी देवतांना उद्देशून अग्निमध्ये समंत्रक आहुती अर्पण करण्याचं धार्मिक कर्म हे स्थूलमानानी यज्ञाचं स्वरूप आहे. यज्ञ हा शब्द यज म्हणजे यज्ञ करणे या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. आणि त्याच धातूपासून बनलेले यजन, याग आणि इष्टी हे शब्दही यज्ञ या अर्थाने वापरले जातात. तसंच क्रतु, वितान, मेध, विदध, मख, सव, सवन, होम, होत्र, आहव, अध्वर असे शब्दही कमी अधिक फरकाने त्याच अर्थाने वापरले जातात. जगातला पहिला यज्ञ देवांनी केला होता आणि तोच आद्य धर्म होय असं ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तात म्हटलेलं आहे. यज्ञामध्ये विविध प्रकारची उपकरणं वापरली जातात. त्यापैकी बहुतांश उपकरणं लाकडाची बनवली जातात. सुरुव, अग्निहोत्र, हवणी, जुहू, उपभृत, ध्रुवा इत्यादी नावाची पात्र लाकडाची असतात. रशना, शुल्ब, निदान इत्यादी नावाच्या दोऱ्या, तसंच पुरोडाश भाजण्यासाठी कपाल म्हटली जाणारी मातीची भाजलेली खापरं, कृष्णाजिन, तसंच यज्ञाच्या रक्षणासाठी स्पय नावाचं तलवारीसारखं लाकडी आयुध, यजमानाला अंग खाजवण्यासाठी लागणारं हरणाचं शिंग, यजमानाने दीक्षा घेतल्यावर डोक्याला बांधायचं उष्णीश म्हणजे पागोट, धर्म नावाचं हवीर द्रव्य तयार करण्यासाठी लागणारं महावीर नावाचं पात्र, शफा नावाचा चिमटा अशी अनेक उपकरणं आहेत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत वसंत देसाई, स्वर प्रसाद सावकार यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 27 जून. शाश्वतचं सुख कसं लाभेल असं पहा. एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्म करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळतं असं नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही याचं कारण काय? तर आपलं ध्येय निश्चित झालेलं नसतं. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने, कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. लौकिकासाठी केलेलं कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही, कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असं वाटतच असतं. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, देवापाशी काही न्याय नाही, तो अगदी अन्यायी आहे. मी त्याला विचारलं, असं झालं तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो, पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधलं. मी त्याला विचारलं, मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला? त्यावर तो म्हणाला, मला तसं आवडत नाही, लोक नावं ठेवतील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केलं त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो आणि लौकिकासाठी नीतीधर्माने वागतो, मग त्यातून शाश्वतचं सुख कसं लाभेल? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडं नेसलं, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत? तसंच जर देवाचं प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतीधर्माचं आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगलं काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक, देहाने साधूची संगत. दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण. आणि तिसरी, भगवंताचं नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितलं ते संशय न घेता विश्वासाने करणं ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणं ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव परमार्थ. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूयात समर्थ रामदास स्वामींची भक्तिरचना, संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटचे श्रीमंत मालोजी राजे हे श्री दत्तात्रयाचे परमभक्त होते, त्यामुळे दत्त जयंती ते नेहमी थाटात साजरी करीत। तसंच ते गाणगापूरला माघ कृष्ण प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने पार पाडीत। हे दोन उत्सव मालोजी राजे उत्साहाने साजरे करीत। श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यावरही राजे गाणगापूरला जात होते। माघ कृष्ण प्रतिपदेच्या पहाटे मालोजी राजांना स्वप्न दृष्टांत झाला आणि श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन मालोजी राजांना म्हणाले, तुम्हाला यापुढे गाणगापुरात येण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही स्वतःच तुमच्या अक्कलकोटी प्रकट झालो आहोत। तुमच्या हे लक्षात कसं आलं नाही? स्वामी समर्थ कोण आहेत हे प्रथम जाणून घ्या, ह्यापुढे फक्त त्यांची पूजा करा, म्हणजे तुमची सेवा आम्हाला पावली असं आम्ही समजू। आश्चर्य म्हणजे गाणगापुरातल्या पुजाऱ्यांना तसाच दृष्टांत झाला, अक्कलकोटातल्या काही स्वामी भक्तांना झाला। सकाळी मालोजी राजे उठले आणि बुधवार पेठेत राहणाऱ्या चोळाप्पाच्या घरी गेले। त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींनी विचारलं, राजे गाणगापूरला गेला नाहीत? राजे मनातल्या मनात समजले। त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला। स्वामींना हात जोडत म्हणाले, स्वामी आपणच श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार आहात, आम्ही आता कशाला गाणगापूरला जायचं? त्या दिवसापासून मालोजी राजे श्री नृसिंह सरस्वती पुण्यतिथी उत्साहाने अक्कलकोटातच साजरी करू लागले। तेव्हापासूनी प्रतिसंवत्सरी दोन्ही उत्साह अक्कलकोट नगरी उत्तम समारंभे अद्यापवरी नियमानुसार होत आहेत। स्वामी समर्थ हेच श्री दत्तावतारी म्हणजे साक्षात दत्तप्रभू आहेत ह्याची सर्वांना खात्री पटली। स्वप्नदृष्टांतामुळे सर्वांचीच मनं स्वच्छ झाली। स्वामींचा महिमा अक्कलकोटी वाढावा म्हणून श्री दत्तात्रयांनी स्वप्नदृष्टांत अनेकांना एकाच वेळी दिला। ही घटना सर्वत्र पसरली आणि अक्कलकोटला माणसांचा समुद्र दाटला। साक्षात दत्तप्रभू प्रकट झाले आहेत ह्याचा आनंद भक्त आता स्वामी दर्शनातून मिळवत होते।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, अनेक भक्त मला विचारतात की नाम घेत असताना प्रपंचातले अनेक विचार घोंगावू लागतात, नको त्या आठवणींनी मन व्यापून जातं, त्याचा नामसाधनेवर परिणाम होतो, ह्याला उपाय काय? ह्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे येत असलेल्या सर्व प्रकारच्या विचारांकडे पूर्ण दुर्लक्षच करायचं। आपण विचारांमागे धावत सुटायचं नाही। विचार येतील आणि विचार जातील, आपण आपलं मन दृढनिश्चयी करून नामातच गुंतवायचं। थोडा वेळ लागेल, परंतु तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, एकदा का नामाची सवय लागली की प्रपंच विचार मनात डोकावतच नाहीत, कारण नामाचं कवच मनाभोवती घट्ट पडतं। त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी दोन्ही हवी। हे सारं एका भक्तीचं काम आहे, एवढं ध्यानात ठेवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य सांगतात की अंतकरणाचे चार भाग आहेत, मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार। मनाची देवता चंद्रमा आहे आणि तिचं काम संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे। बुद्धीची देवता ब्रह्मा आहे आणि निश्चय करणं हे तिचं काम आहे। चित्ताची देवता नारायण आहे आणि त्याचं काम चिंतन करणं आहे। अहंकाराची देवता रुद्र आहे आणि त्याचं काम अहंपणा आहे। आणि या अंतकरणामध्ये सुखदुःखाचा भोग होत असतो, म्हणून या मानव देहाला भोगायतन म्हटलेलं आहे। या मृत्यूलोकात हा मानव देह मिळणं हे दुर्लभ गोष्ट आहे। दुर्लभो मानुषो देहो, म्हणून आउट हा

0: गोविंदा, साडेतीन हाताचा हा मानवदेह आपल्याला मिळालेला आहे आणि तो ईश्वराने कृपा करून दिलेला आहे। बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती। म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे, तर या देहामध्ये नारायणाची ओळख करून घ्यायला पाहिजे। कारण हे शरीर म्हणजे काय आहे, ओलय, ह्याच्यामध्ये श्वास आहे आणि तो श्वास गरम आहे, नाडी गरम आहे, म्हणजे सगळे काम व्यवस्थित चालतात। नाडीचे ठोके मिनिटाला 72 ठोके होतात नाडीचे, ते आधी काय करते, नाडी तपासून पाहते, मग ते 72 ठोके व्हायला पाहिजे तर सगळी बॉडी साऊंड आहे आणि ती गरम असते ती नाडी, कारण त्याच्यामध्ये रक्त आहे आणि त्या रक्तामध्ये उष्णता आहे। 70 किलोचं वजन आहे या शरीराचं आणि याचा पाया म्हणजे श्वास आहे। दिसणाऱ्या शरीराचा पाया न दिसणारा श्वास आहे आणि ते हलणारा आहे। पाया कसा आहे? हलणार आहे। ही दिसणारी इमारत आहे आणि दिसणारा पाया आहे, पण पाया स्थिर आहे ना, आणि ही दिसणारी इमारत आहे पण या दिसणाऱ्या इमारतीचा पाया न दिसणारा आहे आणि हलणार आहे। क्या खूब बनाया बंगला, अंदर नारायण है सोया, उसे हमें जगाना है। आणि साधुसंत त्याला जागवण्याचं काम करतात। म्हणून जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारी, घर ते सामसुम चोर बैसले दारी, गाफील निज तागा नील गाठुडी सारी, मग तुझी जोड कैसी तू करशील मजुरी। लक्ष 84 योनीमध्ये मजुरी करावं लागणार आहे बरं का। जर या नरदेहामध्ये आत्मस्वरूपाची ओळख यथार्थ रूपानं झाली नाही तर काय करावं लागणार, तर मग लक्ष 84 योनीमध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। आचार्य सांगतात की परत जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरावं लागल, आणि हे जन्म मरणाचं चक्र जर थांबवायचं असेल, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, म्हणून जीव भेला शरण गेला विठोसी। उगत नाही आला पांडुरंगाकडं, सगळ्याच्या लाता खाल्ल्या, सुखाच्या दुखाच्या मानाच्या अपमानाच्या। कुणी आपल्याला वाईट बोललं तर राग येतो, वाईट बोललं तर राग येतो। म्हणून आपण त्या दिवशी उदाहरण घेतलं होतं की कोणी वाईट बोललं आपल्याला तर आपण घ्यायचं नाही। जसं कोणी प्रसाद दिला आपल्याला आणि एकादशी आहे तर जमतं का? मग नाही जमत ना, मग ते प्रसाद घ्यायचा आणि दुसऱ्याला द्यायचा, नाही तर ठेवून द्यायचा बाजूला। म्हणजे तो आपण घ्यायचा, तसं कोणी आपल्याला वाईट बोललं तर आपण घ्यायचं नाही आणि घेतलं नाही तर मग ते त्याच्याकडेच राहीन ना। मग तसं समजा आपलं कोणी कितीतरी वाईट बोललं, कितीतरी निंदा केली तर आपण ती घ्यायचीच नाही। निंदकाचे घर असावे शेजारी, तुकोबराय सांगतात की कोणी आपली निंदा केली तर हे बगर पैशाचं साबण आहे, मन निर्मळ होत असतं। आपलं मन काय होत असतं? निर्मळ होत असतं, पाप धुतल्या जात असतं। म्हणून पाप धुणारं साबण कोणतं आहे? निंदा। आणि कुणीतरी याची निंदा करायला पाहिजे, पण याच्याशी आत्मत्व केल्यामुळं आपल्याला वाटतं मलाच बोलले, मला बोलले का ह्याला पाहून बोलले, याला पाहून बोलले, आणि हे आपण आहेत का? नाही, हे आपण नाही, हे आपलं नाही, हे खरं नाही। असं ज्या चित्तामध्ये लक्षात आलं ते चित्त शुद्ध आहे, आणि ज्या चित्तामध्ये असं पक्क झालेलं आहे ते अशुद्ध आहे। कारण मी माझं आणि खरं समजणं हे अशुद्ध चित्ताचं लक्ष। मी माझे कल्पनेने झालोसे पांगुळ, आपण कल्पनेनं पांगुळ झालो का आपण पांगुळे? कल्पनेनं पांगुळे, कल्पना केली त्याला सत्य मानलं म्हणून पांगुळ झालो। नाहीतर ह्याच्यामध्ये केवळ अंतकरणामध्ये सुखदुःखाचा भोग होतो, आरशामध्ये आता दिसणारच ना, आरसा म्हटलं की त्याच्यात दिसण्याचा व्यवहार होणार। मग काल आपण एक मुद्दा घेतला, आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही, तसं मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही। म्हणून हे मी नाही, कारण हे पंचमहाभूताच्या शुद्ध सत्वगुणाचे कार्य आहे। हे मन वायूच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेला आहे। मग वायूला जर कळत नाही तर मनाला कळेल का? बुद्धी ही अग्नीच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेली आहे, मग अग्नीला कळत नाही तर बुद्धीला कळेल का? नाही। चित्त हे पाण्याच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेले आहे, मग पाण्याला जर कळत नाही तर चित्ताला कळेल का? नाही। आणि अहंकार हे पृथ्वीच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेला आहे। हा हे सात्विक आहे ते, पण सात्विक आहे तरी गुणच आहेत ना, कारण मन सुद्धा कसं आहे हे गुणच आहेत, हे सत्वगुणाच आहे। मग सत्वगुणाचं म्हणल्यावर सत्वगुण लावा अंगारा, मग इंचू इंगळे उतरेल झरझरा। आबाबा बाबा बाबा इंचो चावला काय मी करू, देवा रे देवा इंचो चावला, इंचो चावला, इंचो चावला, इंचो चावला, हो दमा दमा या इंचवाला उतारा, तमोगुण मागी सारा, सत्वगुण लावा अंगारा, मग इंचू इंगळी उतरेल झरझरा। म्हणजे सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामध्ये ज्ञान होण्याची किमया आहे, अशी लायकी आहे याच्यामध्ये। मग दगडात आणि अंतकरणात काय फरक आहे? आरशात आणि दगडात काय फरक आहे? आरसा हा मातीच्या शुद्ध कणाचा झालेला आहे आणि दगड हे मातीच्या अशुद्ध कणाचं झालेलं आहे, म्हणून दगडामध्ये दिसण्याचा व्यवहार होत नाही पण आरशामध्ये दिसण्याचा व्यवहार होतो, दीप्ती होते। तसं शरीरामध्ये कळण्याचा व्यवहार होत नाही, मनामध्ये कळण्याचा व्यवहार होतो। याचं कारण आहे, शरीर हे पंचभूताच्या तमोगुणाचं कार्य आहे आणि मन हे पंचभूताच्या सत्वगुणाचं, आरशासारखं, म्हणून मनात कळत असतं। मग मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही, हे सूत्र आहे। जसं आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही। मग आता हे अध्यात्म आहे, आधिदेव आहे आणि आधिभूत आहे। मग कान म्हणजे हे इंद्रिय, शब्द ऐकण्याचं इंद्रिय, ह्याला अध्यात्म म्हटलेलं आहे। ह्याची देवता दिशा आहे आधिदेव, आणि याचा विषय म्हणजे आधिभूत शब्द आहे। मग कानाद्वारे शब्दाला जाणणारे आपण आहेत, मग आपण कान आहोत का शब्द आहोत?
1: जाणणारे,
0: कानही नाही आणि शब्दही नाही, कानाद्वारे शब्दाला जाणणारे आपण आहोत। आता त्वचा आहे, त्वचा ही वायूपासून निर्माण झालेली आणि त्याचा गुण स्पर्श आहे, मग त्वचेद्वारे आपण स्पर्शाला जाणणारे आहोत। आता हा डोळा आहे, हा सूर्य, ह्याची देवता सूर्य आहे आणि ह्याचा विषय रूप आहे, मग डोळ्याद्वारे रूपाला जाणणारे आपण आहोत। आणि जीभ आहे तर हिची देवता वरुण आहे आणि ह्याचा विषय रस आहे, मग जिभेद्वारे रसाला जाणणारे आपण आहोत। आणि नाक आहे, याची देवता अश्विनी कुमार आहे आणि याचा विषय गंध वास, मग नाकाद्वारे वासाला जाणणारे आपण आहोत। मग नाकाहून आणि वासाहून वेगळे आहोत, म्हणजे इंद्रियाहून आणि विषयाहून आपण वेगळे आहोत। मग इंद्रियाद्वारे विषयाला जाणतो, पण इंद्रिय आणि विषय आपण नाही, ते पाच आहेत आणि आपण एक आहोत। मग त्याच्यातलं कोणतं इंद्रिय आपण आहोत? कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, ह्याला आपण जाणतो। म्हणजे सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वे इंद्रिय विवर्जितम, सर्व इंद्रियाला आणि विषयाला जाणून आपण त्याच्याहून कसे आहोत? वेगळे आहोत। म्हणून ज्ञानोबराय सांगतात, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको। इंद्रियानं दाखवलेलं जग आणि शरीर तू खरं मानू नको, कारण इंद्रिया वाचून जे मन प्रत्यक्ष आहे त्याच मनामध्ये या संसाराची प्रतीती येते। काल आपण उदाहरण घेतलं की जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, सरोवर आटे प्रतिमा नाही। जिथं या संसाराचं चित्रीकरण होत असतं तो मनाचा पडदा फाटला की मग सरोवर आटल्यावर त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं का सूर्याचं?
1: नाही।
0: सरोवर आटलं, पाणी सुकलं की प्रतिबिंब होत नाही। तसं मनाचा पडदा फाटला की मग त्याच्यामध्ये संसाराची प्रतीती नाही। आणि हे मन कशानं फाटतं? हे ज्ञानानं फाटतात. ज्ञानाग्नि दग्ध कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन, तरी ज्ञान शक्ती चिनी पाडी. हे याघवीची त्रैलोक्य असे थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. म्हणून या ज्ञानामध्ये अशी ताकद आहे की किती जरी जन्माचे अनंत जन्मात केलेले देहाला मी समजून केलेले कर्म आणि त्या कर्माचा साठा, त्या कर्माला संचित म्हणायचं आणि त्या संचितातूनच भोग देऊन चुकलं त्याला प्रारब्ध म्हणायचं. आणि वर्तमान देहात देहाला मी समजून जे कर्म करायला लागलो त्याला क्रियमान म्हणायचं. तर संताच्या संगतीत आल्यानंतर आपण विवेक केला की देह हा दिसणारा आहे, बदलणारा आहे, न जाणणारा आहे आणि इंद्रियाचा विषय आहे. आणि इंद्रियाद्वारे देहाला जाणणारे आपण अंतकरणात प्रगट आहोत. अंतकरण सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेला मी प्रगट आहे. मग सूक्ष्म असलेल्या अंतकरणामध्ये सूक्ष्म असलेला मी लवकर कळावा, पण स्थूल देह कसा काय कळायला? कारण ही बुद्धी भरकटली. जय आव्हाटली यास्ता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. मग आता हा देह दिसणारा, बदलणारा आणि न जाणणारा आहे आणि याला जाणणारा मी, न दिसणारा, न बदलणारा आत्ता इथं प्रत्यक्ष. शरीर इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष आणि मी इंद्रिया वाचून शरीराला जाणणारा अंतकरणात प्रत्यक्ष. शरीर स्थूल, जड, अनात्म, बाह्य, व्यावहारिक प्रत्यक्ष आणि मी सूक्ष्म, अंतर, चेतन, आत्म प्रत्यक्ष, पण पारमार्थिक प्रत्यक्ष, परम म्हणजे जे कधी मरत नाही. मग बालपण मेलं आपण जाणलं, तारुण्य मेलं आपण जाणलं, मग सगळ्यांचं मरण आपण पाहायला लागलो, पण आपण आपलं मरण कधी पाहिलं का? म्हणून सांगतात जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित क्रियामान भोगी शुभ अशुभाचे. म्हणजे जीव न देखे मरण, जीव दुसऱ्याचं मरण पाहायला लागला. आता जागृतीमध्ये आपण स्वप्न सुषुप्तीचं मरण पाहायला लागलो. आता स्वप्न आहे का? झोप आहे का? नाही. म्हणजे झोपीचं आणि स्वप्नाचं मरण आपण पाहिलो का नाही? आता मग स्वप्नामध्ये आपण जागृतीचं मरण पाहतो का नाही? कारण ही तिथे नसते ना. आणि आता आपण बालपणाचं मरण पाहिलो का नाही? कारण ते मेलं आपण राहिलो. म्हणजे दिवसा आपण रात्रीचं मरण पाहायला लागलो, अमावस्येला आपण पौर्णिमेचं मरण पाहायला लागलो, दुःखामध्ये सुखाचं मरण पाहायला लागलो, पण आपलं मरण कधी पाहायला लागलो आपण? कारण आपण मरतच नाही ना. जी वस्तू बदलत नसते ती वस्तू मरत नसते, हा शास्त्र सिद्धांत. आणि आपण बदलतच नाही. तोच मी का दुसरा मी? तोच मी. जो मी बालपणात आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खिळवीत आहे, असं तुम्ही तुमचा अनुभव सांगायलेत ना. तोच मी, याचा अर्थ तो बदललाच नाही. मग शरीर बदललं, श्वास बदलले, इंद्रिय बदलले, मन बदललं. पहिलं चष्मा होता का बाबा? आणि आता चष्मा लागला म्हणजे इंद्रिय बदलले ना. लांबचं दिसणं म्हणजे महाराज म्हणजे इंद्रिय बदलले. म्हणजे हे आलेले ते लेकराला पाळण्यामध्ये ते म्हणजे ज्याला पाय दिसायलेत ना ते, पण ते म्हणजे याला पाय नाही आले अजून. पाय नाही आले म्हणजे नाही आले म्हणे. आणि जेव्हा ते एक एक पाऊल चोलू लागलं, पा पा सोन्याची पा, मग त्याला म्हणते आता पाय आले म्हणे. मग हे पाय का ज्या शक्तीनं चलणं होतं ते पाय?
1: ज्या शक्तीनं चलणं होतं ते पाय,
0: ते पाय. मग हा डोळा का ज्या शक्तीनं रूप दिसतं तो डोळा?
1: ज्या शक्तीनं रूप दिसतं ते डोळा,
0: तो डोळा. हा कान का ज्या शक्तीनं शब्द ऐकू येतो त्याला कान म्हणायचं. म्हणून कानाला कान कळत नाही आणि शब्दाला शब्द कळत नाही, शब्दाला कान कळत नाही आणि कानाला शब्द कळत नाही. आलं का ध्यानात? कानाला कान कळत नाही आणि शब्दाला शब्द कळत नाही. बरं, शब्दाला कान कळत नाही आणि कानाला शब्द कळत नाही आणि कानातून शब्द मनामध्ये मीला कळतो. म्हणून आचार्यांनी काल सांगितलं ना, चिवचिवाट ऐकला ते म्हणले झालं ब्रह्मज्ञान. म्हणे कस काय झालं, यांनी काही सांगितलं नाही, आम्ही काही ऐकलं नाही, नुसतं चिवचिवाट ऐकलं की ते म्हणे झालं ब्रह्मज्ञान. ही सांकेतिक भाषा आहे साधू संतांची. हे थोडं चिंतन करावं लागतं. चिंतने चिंतने तद्रूपता, म्हणून चिंतन करायला. ह्या चित्तामध्ये संसाराचं चिंतन केलं तर त्याची चिता होत असते, आणि या चित्तामध्ये जर आत्मचिंतन केलं तर त्या चित्ताचं चैतन्य होत असतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मनच राम झालं. ती मन मन रूपानं राहिलंच नाही. मन मुरे मग जे उरे ते तुम्ही कारे न व्हा. मन मुरलं. आता ते माशी अग्नीवर बसली, काय झाली? अग्निरूप झाली. तसं हे मन हे आत्मरंगामध्ये रंगलं पाहिजे. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. ऊस आहे डोंगा परी रस नो हे डोंगा. ऊस वाकडा तिकडा आहे पण रस कसा आहे? सरळ आहे आणि गोड आहे. तसं शरीर कसं का असू द्या, काळं आसन, उंच आसन, ठेंगणं आसन, वाकडं आसन, मग शरीर वाकडं आहे का आपण वाकडे?
1: शरीर वाकडं.
0: अष्टावक्र मुनी 8 ठिकाणी वाकडे होते. आणि जनक राजानं ब्रह्मज्ञानी लोकांची सभा बोलवली, आणि या सभेमध्ये याज्ञवल्क्य मुनींना आमंत्रित केलं होतं. पण त्यांना काही काम असल्यामुळं त्यांनी सांगितलं की बाळा तू या सभेमध्ये जा. आता अष्टावक्र मुनी 8 ठिकाणी वाकडे असल्यामुळं आता ते कल्पना करा की ती व्यक्ती कसं चलत असेल. मग ते चलत चलत आले ब्रह्मसभेमध्ये. सगळे ब्रह्मज्ञानी होते आणि ते सगळे ब्रह्मज्ञानी आपापल्या स्थानावर विराजमान झाले होते. त्यावेळेस त्यांच्या शरीर अवस्थेला पाहून, त्या विकलांगतेला पाहून, वाकडेपणाला पाहून सगळे ब्रह्मज्ञानी हसू लागले. त्यावेळेस अष्टावक्र मुनींनी सांगितलं, हे जनक राजन, ही ब्रह्मज्ञानी लोकांची सभा नाही, ही चांभाराची परख करणारे चांभारे, ही चांभाराची सभा आहे. सगळ्यांनी तोंडात बोट घातल्या. ऋषीवर आपण काय बोलता? ते म्हणे बरोबर बोललं, कारण तुम्ही ज्या शरीराकडं पाहून हसायला लागले त्याला कळत नाही, आणि ज्या मीला कळतं त्याला तुम्ही पाहिलंच नाही. काय समर्पक उत्तर. म्हणून ही चमड्याची नजर आहे ना, ही टाकावं लागतं. चर्मचक्षू ह्या दृष्टीला टाकावं लागतं. म्हणून आता उघडी डोळे, जरी तुझा अध्यापिना कळे की मातेच्या खोळे दगडाला पोटाशी. आता उघडी डोळे. कोणते डोळे महाराज? आमचे डोळे तर उघडेच आहेत. हे डोळे नाही, हे ज्ञानाचे डोळे उघडा, विवेकाचे डोळे उघडा. म्हणून विवेकाचा डोळा आहे ना आपल्याकडं. महादेवानं तिसरा डोळा उघडला तर सृष्टी भस्म होते, बरोबर. आणि तुम्ही तुमच्या विवेकाचा तिसरा डोळा जर उघडला तर सृष्टी सिद्ध होत नाही, जळायचा प्रश्नच नाही. क्या बात आहे. कारण कोळसा जळाला तर राख उरते, पण तुम्ही तुमच्या विवेकाचा डोळा जर उघडला तर राग सुद्धा उरत नाही, मग सृष्टी जळण्याचा प्रश्नच येत नाही. सृष्टीच नाही, सिद्धच होत नाही. जसं झोपेतून उठल्यावर, स्वप्नातून जाग झाल्यावर तिथली कोणती वस्तू राहते? स्वप्नात कोणतीच राहत नाही ना. मग ती सगळं स्वप्न कोण होतं? तुम्हीच होता. ती पाहणाराची शोभा होती, स्वप्नेची विचित्र सेना. मीची झालं होतो नारायणा. मग स्वप्न पाहणारे तुम्हीच होते. तुमच्या एकत्वाच्या अज्ञानामुळं तुम्हाला अनेकत्वाचा भास झाला. तसं तुमच्या पारमार्थिक एकत्वाच्या अज्ञानामुळं, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं ह्या व्यावहारिक जगताचा तुम्हाला भास होत आहे. म्हणून ज्ञानोबाराय आपल्या चांगदेव 65 चांगदेवांना सांगतात की प्रगटे तवतव न दिसे. चांगदेवा, तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रगट होता त्या त्या वेळेस तुम्हाला ही स्वप्न सृष्टी दिसत नाही, ही जागृती दिसत नाही. लपे तवतव आभासे. तुम्ही समाधी घेतली की तुम्हाला ह्या भास दिसत नाही, आणि तुम्ही समाधीतून उत्थान झाले की मग हा सगळा पसारा तुम्हाला परत दिसू लागतो. लपे तवतव न दिसे आणि प्रगटे तवतव आभासे. मग प्रगटा ना लपाला न खोमता जो. मग तो प्रग

आपले पाय दुखतेत का? कारण ते स्वप्न खोटं होतं आणि ती आपलीच एकाची शोभा होती. तसं हे संपूर्ण विश्व आपणच झालेलो आहे. म्हणून हे मज चिस्तव झाले परी म्या नाही केले. आईसे जेने जाणितले तो सुटला गा. या संसार चक्रातून कोण सुटलं ज्यानं असं जाणलं तो याच्यातून सुटला. हे माझ्यापासूनच झालं पण मी नाही केलं. मग हे शरीर आपण आहोत का आपल्यापासून आहोत, आहे का आपल्या वाचून आहे? हे शरीर आपण नाही, हे आपल्यापासून नाही आणि हे आपल्या वाचून नाही. जसं आपण काल उदाहरण घेतलं पंती तेल वात, हे नियोजन असलं की ज्योत प्रगट होते आणि पंती तेल वात नसली की ज्योत प्रगट होत नाही. मग तेल संपलं मग ज्योत मेली का? अग्नी सामान्य रूपामध्ये विलीन झाला आणि दिवा लावला की ती ज्योत विशेष रूपानं प्रगट झाली. तसं मग पंती तेल वात म्हणजे ज्योत नाही, पंती तेल वात ज्योतीची नाही आणि पंती तेल वात ज्योतीसारखी नाही. बरोबर. तसं शरीर श्वा इंद्रियांतकरण, शरीर श्वास आणि मन हे असल्याशिवाय चैतन्य प्रगट होत नाही. पण शरीर श्वास मन म्हणजे चैतन्य नाही आणि शरीर श्वास मन यायचं चैतन्य नाही आणि शरीर श्वास मनासारखं चैतन्य नाही. बरोबर. हे नाही, यायचं नाही आणि यायच्यासारखं नाही. बरोबर आहे ना? कारण पंती म्हणजे शरीररूपी पंती आहे, आयुष्यरूपी तेल आहे, मनरूपी वात आहे आणि ज्योतरूपी चैतन्य आहे. त्याला ज्ञानोबराय सांगतात आत्मज्योती नजर नाही आती. हे आत्मस्वरूप हे डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, जिभेनं साठता येत नाही, नाकानं वास येत नाही आणि त्वचेनं स्पर्श होत नाही, असं आत्मा आहे. पाहिजे का तुम्हाला? असा आत्मा आहे आणि ती तुम्हीच आहेत. मग ती म्हणली आम्हाला हवा कसा वाटायला, तुम्हाला भ्रम झाला म्हणून वाटायला की आम्हाला हवा. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त व्हा करायचं का? आपलं स्वरूपच आहे, पण विसरलो ना. विसरल्यामुळं आपल्याला प्राप्त करून घ्यावं वाटायला. आता एका जणानं सांगितलं की रामराव कोण आहेत हो, आणि त्यानं रामरावालाच विचारलं. ते म्हणे चला म्हणे माया सांग. त्यानं त्याचा हात धरून सगळ्या गावात फिरलं आणि ती म्हणले तुम्ही इथं बसा वाट्यावर, मी येतो म्हणे. मग ती तिसरा माणूस जाऊ लागला, ती म्हणे रामराव कोण आहेत हो, ते तुम्ही त्याचा हात धरला होता ना, तेच आहेत ते. त्यानं सगळ्या गावभर हिंडविलं आणि ते म्हणे बसा इथं, मी येतो म्हणे आता इथं. ते रामरावच होतं ना ते. तसं आपणच सगळं कोण आहे, आपणच आहे. आणि कोणाचा शोध घ्यायलो? आपलाच शोध घ्यायला लागलो. देवच देव पाहायला निघाला. आता कबीरदास म्हणते की देव पहावाय अशी गेलो आणि देवची होऊन ठेवलो. तुकोबार आहे सांगा. आता सुनमुख पहावाय अशी गेलो, सासरा होऊन ठेवलो. अरे का नाही, वेगळंच आहे ना, सून वेगळी सासरा. बाप पहावाय अशी गेलो, मुलगा होऊन ठेवलो. बायको पहावाय अशी गेलो, नवरा होऊन ठेवलो. हे जे ठेलायलं ना ते त्याच्याहून वेगळंच राहिलं. पण इथं कशी गंमत आहे, देव पहावाय अशी गेलो आणि देवची होऊन ठेवलो, हे परत आलंच नाही. आता सगळ्या जत्रेतून त्याला हुसकून हुसून हुसकून महाद्वारात आणलं आणि पाठीमागून त्याला धक्का मारला. ते कुठं गेलं? ते भगवंताच्याकडेच गेलं ना ते, का बाहेर गेलं? भगवंताच्या चरणावरच गेलं. तसं ह्या संसारामध्ये जे पाहिलोत ना आपण, तर ती वस्तू वेगळी आहे आणि आपण वेगळं उरायला लागलो. ज्याला मी जाणायलो ते आपल्याहून भिन्नच आहे. मग स्वहून भिन्न वस्तू ती प्राप्त करावं लागते, पण स्वतःला स्वतः कसं प्राप्त करून घ्यावं?

स्वतःला स्वतः मिठी कशी मारा, तळ हातानं तळ हाताला मिठी कशी माराव। म्हणून सांगया तुझं आणि माझं जे भेटणं आहे ना ते तळ हातानं तळ हाताला मिठी मारल्यासारखं आहे। म्हणून तुझं मज ऐशी परी जैसे तरंग सागरी। तरंग कधी समुद्राहून वेगळा आहे, तरंग ही पाण्यावर केलेली कल्पना आहे, ते समुद्ररूपच आहे। तसं जीव हा देवरूपी समुद्रावर केलेली कल्पना आहे। जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी। म्हणून अशा पद्धतीनं आकाश हे निराकार आहे, निरवयव आहे, आणि परत कसं आहे हे व्यापक आहे। हे चारी भूताचा जो व्यवहार होतो तो आकाशातच होतो। आता कचरा उडायला लागला, मग कचरा कसे, कचरा स्वतः हलतो पण दुसऱ्याला हलवितो का? कचरा हलवल्या जातो तो स्वतः हलत नाही, तो दुसऱ्याकडून हलविला जातो। आणि वारा स्वतः हलतो आणि दुसऱ्याला हलवितो अशी त्याची हालत आहे। वारा स्वतः हलतो आणि दुसऱ्याला हलवितो। आणि पृथ्वी स्वतः हलते का? मग पृथ्वी घट्ट आहे पण न जाणणारी, पाणी थंड आहे पण न जाणणार आहे, अग्नी उष्ण आहे पण न जाणणारी, वारा वाहणार आहे पण न जाणणार, आणि आकाश पोकळ आहे पण न जाणणार। म्हणून आचार्य सांगतात न भूमिर न तोयम न तेजो न वायू न खम नेंद्रियम वाम न तेषाम समूहा। समूह म्हणजे यांचा घोळका बी मी नाही, हे सगळे मिळून मी नाही, आणि हे सेपरेट एक एक बी मी नाही। शरीर म्हणजे काय? पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मिळ, याला समूह म्हणायचा। न भूमिर न तोयम न तेजो न वायू न खम नेंद्रियम वाम न तेषाम समूहा अनेकंतिकत्वात् सुषुप्ते के सिद्धा स्तदैको वसिष्ठा शिव केवलोहम। म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे मी नाही, माझे नाही, आणि हे खरे नाही, असा आपल्याला विचारानं लक्षात घ्यायचं, आणि ते आपल्याला सद्गुरू लक्षात आणून देतात। आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर या गोष्टी लक्षात येतातच, फक्त संतांच्या संगतीत येऊन बसायला पाहिजे। म्हणून आकाशामध्ये सगळ्यांचा व्यवहार व्हायला लागला। हलणं कुठं व्हायला लागलं? आकाशात। पृथ्वीवर चलणं कुठं व्हायला लागलं? आकाशात व्हायचं। आणि उष्णता जाळायला लागली कचरा कशामध्ये? आकाशात। मग चारी भूतांचा व्यवहार आकाशात व्हायला। मग आकाश पाण्यानं भिजत का, मातीनं मळत का, वाऱ्यानं हलत का, अग्नीनं जळत का? मग आकाश आणि हे सगळे व्यावहारिक सत्तेतले आहेत। मग व्यावहारिक सत्तेतले असून एकमेकावर जर परिणाम होत नाही यायचा, ह्या चारीचा परिणाम आकाशावर होत नाही, तर आत्मा पारमार्थिक सत्तावान आहे, मग ह्यांचा परिणाम आपल्यावर कसा होईल? मग शरीराच्या मृत्यूचा रंग मला कसा लागेल? नाही लागत ना, कारण शरीर व्यावहारी आपण पारमार्थिक, कुठं मेळ बसणार? म्हणून की प्रलयांबूचा उन्हावो ओघुमान, म्हणून ती आत्मस्थितीचा राव काय ये देही जाणेल ठाव। जो आत्मस्वरूपावर जागा झाला तो या साडेतीन हाताच्या देहाला मी म्हणन का? नाही ना, सर्प जशी कातीन सोडतो तसा सोडून देतो ते। जसं मेलेलं लेकरू त्या वानेरनीनं आपल्या कडेवर धरून ठेवलं, आता तिनं धरलं काय त्यानं धरलं? हिनंच धरलेलं आहे त्याला, त्यानं तर कवा सोडून दिलं, सोडून दिलं ना त्यानं। मग तशी शरीरानं आपल्याला कधी धरलं बरं? कधीच नाही। ते आपला स्वभाव सांगायला लागला की मी बदलायला लागलो, मी बदलायला लागलो, आपणच त्याला मी मी म्हणून धरून ठेवायला लागलो। बालपणाचं शरीर आलं त्याला मी म्हणलं, ते बदललं तारुण्याचं आलं त्याला मी म्हणलं, ते सुटलं म्हातारपणाचं आलं त्याला मी म्हणलं, आता ते सुटल्यावर आता कशाला मी म्हणतो? चार पायाचं येईन मग। हा समजा हा विचार नाही केला तर मग काय होणार आहे? चार पायाचा रिझर्व व्हायचं ते। विसरले तयाची थोर झाली हानी,
पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या, म्हणून त्या लक्ष चौऱ्याऐंशी जन्म मृत्यूच्या दुःखातून जर आपल्याला पार पाडायचं असेल तर आचार्यांनी सांगितलेल्या वचनाची सेवा करायला पाहिजे। वचनाची सेवा करणं म्हणजे त्या वचनाचा अर्थ ध्यानात घेणं। जसं आपल्या नावची रजिस्ट्री असल्यावरती आपण पाठ करतो का वकिलाकडे जाऊन त्याचा अर्थ ध्यानात घेतो, तसं हे ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा गाथा विचारसागर पंचीकरण बरं का, विचार चंद्रोदय दर्शन ब्रह्मसूत्र श्रीमद भगवद्गीता ही आपल्या नावची रजिस्ट्री आणि हे वकील म्हणजे तुकोबराय आहेत ज्ञानोबर आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि तो अर्थ लक्षात घेतल्यानंतर मग आपलं समाधान होणार आहे। म्हणून वचनाचे निघाये संशय छेदिले, अनेकत्व मोडून एकत्व जोडिले, अशा पद्धतीनं आपल्या अंतकरणातले प्रमाण संशय, प्रमेय संशय, प्रमाता संशय हे सगळे संशय दूर करतात आणि निःसंशय दृढ अपरोक्ष मी ब्रह्म आहे असं अपरोक्ष साक्षात्कार करून देतात, ते सद्गुरू आहे। आणि साक्षात्कार म्हणजे काय, आत्ता इथं तुम्हाला जे कळायला लागलं त्याचाच का त्यालाच काय म्हणायचं, साक्षात्कार म्हणायचं। मग शरीराचा साक्षात्कार आपल्याला इंद्रियाद्वारे व्हायला लागला, मग शरीर कसे अनेक आहे बदलणारं आहे न जाणणार आहे, आणि हे शरीर ज्या श्वासावर चालायला लागलं ते श्वास न दिसणारे बदलणारे अनेक आहेत न जाणणारे आहेत, आणि या दोन्हीचा हिशोब ज्या मनात लागला ते मन आता आहे इथं आहे माहीत आहे, इंद्रियानं न जाणण्यात येणारं आहे पण न जाणणारच आहे, आणि ह्या सगळ्याला जाणणारे आपण आता आहोत इथं आहोत न दिसणारे आहोत न बदलणारे आहोत आणि सगळ्याला जाणणारे सगळ्याहून वेगळे आहोत, असं तुम्ही तुमचं वेगळेपण ध्यानात घ्या। तुम्हा सांग ते वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा, असं संसाराला तुम्ही पहा। ज्ञान देव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल लया, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया। म्हणून आपल्याला माय नाही आणि बाप नाही, मग आपण कसे आहोत, अनाथ आहोत, आणि त्या अनाथाचे नाथ नाथ महाराज, अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन। आपण हे आई बाप असताना अनाथ कस काय, कारण यांनी आपल्याला मरणातून बाहेर पडायचा मार्ग सांगितलाच नाही, आणि हेच मायबाप कसं काय, तर यांनी आपल्याला जन्म मरणाच्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला। मग आईवडिलाची सेवा करायची नाही का, करायची, त्यांचं ऐकायचं नाही का, ऐकायचं, त्यांची सेवा करायची, आज्ञा मोडायची नाही, पण आत्मस्वरूपाबद्दल त्यांना माहीत नसल्यावर ती संताकडेच जावं लागतं। म्हणून साधुसंत आपल्याला जाग करतात, उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी, भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या, असं जन्म मरणाच्या चक्रातून पार पडण्यासाठी आचार्य सांगतात की मी मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही कान नाही त्वचा नाही डोळा नाही जीभ नाही। आता जे नाही नाही म्हणायला लागलं ना आणि आता जी उरलं ना तीच तुम्ही आहात, असा विषय आलेला आहे। आता बाकीचा विषय आपण नंतर घेऊ। कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

वीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 5 समास 2 आपला चालू आहे। सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत। दोन्ही गोष्टी या समासामध्ये आलेल्या आहेत की असद्गुरु जे असतात, जे बुवा महाराज म्हणतो आपण लोकांना फसवणारे, सद्गुरूंचा आव आणून राहणारे, परंतु त्यांच्याजवळ हे काही आत्मज्ञान नसतं, शिष्यांना देण्याजोगं काही नसतं। आणि त्याचबरोबर जे सद्गुरू असतात, जे शिष्याला कृतार्थ जीवन जगायला शिकवतात, त्यांच्यामधला फरक काय आहे, ती लक्षणं समर्थ स्पष्टपणाने सांगतायत। त्या ठिकाणी ते म्हणतायत, अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परिविषयी लोलंगता ऐसिया गुरुचिने सार्थकता होणार नाही। नुसतं मोठे मोठे शब्द बोलून चालणार नाहीये, तर त्या ठिकाणी त्यांनी विषयामध्ये सापडता कामा नाही, निरासक्त निसंग अशा तऱ्हेचं जीवन त्याचं पाहिजे। पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य अद्भुत सिद्धीचे नियोगे। पुष्कळ निरूपण करताना ही मंडळी सामर्थ्याचं रिद्धी सिद्धींचं महत्व गात असतात, चमत्काराचं महत्व सांगत असतात। त्यामुळे श्रोत्यांच्यावर किंवा त्या शिष्यावर देखील असा परिणाम होतो की आत्मज्ञानाचं महत्व लक्षात न येता अशा काही सिद्धी सामर्थ्य आपल्याला मिळावं आणि त्या योगे आपल्याला बऱ्याच गोष्टी काही मिळवता येतील अशी त्याची कल्पना होते आणि त्यामुळे तो आत्मज्ञानाच्या ऐवजी या सामर्थ्याच्या पाठीमागा लागतो। काही रिद्धीसिद्धी आपल्याला प्राप्त व्हाव्यात असं वाटतं आणि तशा रिद्धीसिद्धी त्याला मिळाल्या, लोकांनाही त्याच्याजवळ काही सिद्धी आहे असं वाटलं आणि त्यांच्या मागं लागायला लागले की जे मुक्कामावर पोहोचायचं असतं ते राहतं बाजूला आणि जो व्यवहार सुरू होतो तो परमार्थामध्ये गोंधळ निर्माण करणारा आणि विरुद्ध मार्गाने परमार्थाच्या विरुद्ध दिशेने नेणारा अशा तऱ्हेचं काही चालतं तसं नसावं हे सांगण्यासाठी समर्थ स्पष्टपणाने काही विषय सांगत असतात। ऐसे तयांचे सामर्थ्य आमचे ज्ञानाची नुसते व्यर्थ, काहींच्या जवळ सिद्धी आहेत आणि आमचं नुसतं ज्ञान आपल्याला काय करायचं। ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे, या रिद्धी सिद्धीच्या सामर्थ्यापासून आपल्याला वैयक्तिक काही मिळवावं अशा तऱ्हेचं एक वेगळा विचार, चुकीचा विचार श्रोत्याच्या मनात शिष्याच्या मनात यायला लागतो। पण समर्थ सांगतात, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे। भगवंताची भेट जर व्हायला हवी असेल तर दुरी आशा म्हणजे भगवंतापासून दूर नेणाऱ्या ज्या आशा आहेत, ज्या ऐहिक गोष्टी आहेत, ज्याचं आकर्षण माणसाला वाटतं, त्या गोष्टी पूर्णपणे सुटल्याखेरीज भगवंताची भेट संभवत नाही। भगवंताची भेट घेण्यासाठी ज्या एका पातळीवर जावं लागतं, ज्या भगवंतांच्या प्रांतात प्रवेश करावा लागतो, त्यासाठी इकडल्या सर्व आसक्ती पूर्णपणे तोडाव्या लागतात, सर्व वासना कमी व्हायला लागतात, ऐहिक वासना कमी व्हायला लागतात, सर्व इच्छा कल्पना या सगळ्यापासून त्या जीवाला मुक्त व्हावं लागतं, तरीच भगवंत भेटे असं म्हटलेलं आहे। आणि दुराशा धरी ओकटे शब्द ज्ञाते कामिक, आणि काही जे शब्द ज्ञाते असतात, ज्यांच्याजवळ शब्द ज्ञान असतं आणि त्या शब्द ज्ञानाने लोकांना ते आकृष्ट करत असतात, त्यांच्या मनात मात्र अशा ऐहिक कामना असल्यामुळे ते जे आहे ते चुकीचं आहे, वोक्ट आहे, खोटं आहे अशा तऱ्हेचं समर्थ सांगतात। बहुत ज्ञाती नागविली कामनेने वेडी केली, जे काही शब्द ज्ञान सांगणारे पंडित वगैरे मंडळी जे असतात ती नागवली जातात, कामनेने वेडी केली, मोठेपणाच्या कामना धरतात आणि त्यामुळे भगवंत अंतरतो। आणि कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे, त्यांना बापुडी म्हटलं, मूर्ख असं म्हटलं, कारण भगवंताची कामना सोडून जी काही कामना केलेली असेल ती त्या व्यक्तीच्या नाशाला काम होते किंवा तात्पुरता लाभ आहे असं वाटतं, परंतु ज्याला शाश्वत समाधान सुख असं म्हणतो ते ह्या ऐक्य गोष्टीने मिळणार नसतं। म्हणून निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, निशेष कामना रहित, नुसता कामना रहित आणि निशेष कामना रहित, एकही कामना ऐहिक राहिलेली नाही असा संत विरळा असतो असं म्हणतात। अवघ्या वेगळे मत अक्षय्य जाचे, त्याच मत इतरांपेक्षा वेगळं असतं। अक्षय्य ठेवा सकळांचा प्री पांगडा, फिटेना शरीराचा तेने मार्ग ईश्वराचा चुकवणी जाती। वस्तुत आत्मधन हा अक्षय ठेवा सगळ्यांचा आहे, प्रत्येक जीवाजवळ ते आत्मधन आहे, अक्षय सुख आहे, परंतु
ते न मिळवता जो देह बुद्धीच्या मागे लागतो, देहानी मनानी बुद्धीनी मिळवणारी जी सुख आहेत, इंद्रियानी मिळणारी सुख आहेत, त्यांच्या मागे जो लागतो त्यामुळे तो मार्ग ईश्वराचा चुकवणी जाते. दोन विरुद्धच मार्ग आहे. ईश्वराच्या मार्गाने ज्याला जायचं आहे त्याला ऐहिक कुठल्याही गोष्टीचं जरा देखील आकर्षण असता कामा नये. सर्वांच्यावर प्रेम जरूर असावं पण कुणातही ममत्वानी गुंतू नये, आसक्ती असू नये. गरजेपुरते ऐहिक गोष्टी स्वीकारतो आहे पण त्यात गुंतलेला नाही. अशा तऱ्हेचं स्वच्छ शुद्ध जीवन झाल्याखेरीज ईश्वराच्या मार्गावर तो चालू शकत नाही. आणि सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहाचं महत्व झाले, त्याने बेंचाड बळकावले देह बुद्धीचे. आणि जेव्हा साधना करता करता काही सिद्धी सामर्थ्य प्राप्त होतं, त्यामुळे काय होतं, त्या सिद्धी सामर्थ्याच्या मागं लोक लागले की त्या व्यक्तीच्या देहाला महत्व येतं. जे वस्तुतः देह भाव गेला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे, त्याच्याऐवजी त्या व्यक्तीचं महात्म्य वाढतं. महात्म्य वाढायला पाहिजे ते बोधाचं. जे काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ते ज्ञानाचं महात्म्य वाढायला पाहिजे. सद्गुरु तत्वाचं महात्म्य वाढायला पाहिजे. त्याऐवजी जे देह धारण करून ती व्यक्ती सद्गुरु म्हणून मिरवत असते त्या देहाला सामर्थ्य प्राप्त होतं आणि त्यामुळे देह बुद्धी बळकट होते आणि त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा खाली घसरण्याची शक्यता असते. शिवाय ते जे सामर्थ्य आलेलं असतं ते देहापुरतच मर्यादित असतं. देह संपला की सामर्थ्य गेलं. म्हणून सांडून अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. म्हणून आत्मधन अक्षय सुख सोडून जी मंडळी अशा सिद्धीच्या सामर्थ्याची इच्छा करतात त्यांना मूर्ख असं म्हटलेलं आहे. कामने सारिके दुःख आणिक काहीच नाही. दुःखाला कामनाही कारण आहे. काहीतरी हवं आहे आणि मिळत नाही आहे दुःख. काहीतरी हवं आहे त्याच्या आड कुणीतरी येतोय क्रोध. गीतेने जसं म्हटलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. क्रोधात भवती संमोहः, संमोहात स्मृतिभ्रंशः. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. विषयाचा ध्यास सुरू झाला की प्रणश्यती पर्यंत घसरत घसरत घसरत खाली येतो. म्हणून कामने सारखे दुःख नाही असं म्हणतात. कामनाच नसावी. जे जसं आपल्याला प्रयत्नाने झाल्यानंतर प्राप्त आहे त्या ठिकाणी समाधान पाहिजे. म्हणून समाधान हे फार मोठा गुण सांगितलेला आहे. किंबहुना परमार्थाचा शेवट कशात असं जर विचारला तर समाधानात. आनंदात आहे त्या परिस्थितीमध्ये, आनंदात आहे असं व्हायला पाहिजे. म्हणून ईश्वरे विण जे कामना तेणीची गुणे नाना यातना. ईश्वराखेरीज जी जी काही कामना इच्छा असेल त्यामुळे नाना प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. होती पतनावर पडे प्राणी. आणि त्या कामनेच्या माग धावता धावता त्यांचं पतन होत. दुसऱ्याला एखादी गोष्ट मिळाली, मला मिळाली नाही, माझ्यापेक्षा तो वरचढ झाला, त्याच्या माग धावायचं. त्याला पैसा जास्ती, त्याला गाडी आहे, त्याला बंगला आहे, मग मी येन केन प्रकारेन पैसा मिळवेन आणि तसं काही करीन असं म्हणायला लागला की ते पतनाला कारणीभूत. आणि जे सामर्थ्याच्या माग तो लागलेला असतो, होता शरीरासी अंत सामर्थ्यही निघून जात. जे वास्तविक शरीराचा म्हणजे देहाचा उपयोग करून, असत देहाचा उपयोग करून सच्ची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्याऐवजी हे सिद्धी सामर्थ्य जे देहाला लागलेलं आहे त्याच्यामध्ये पडल्यामुळे शरीराचा अंत झाला की त्या ठिकाणी ते सामर्थ्यही संपलं. आणि शेखी अंतरला भगवंत कामना गुणे. आणि भलत्या कामना धरल्यामुळे भगवंतही अंतरतो. आणि जे सामर्थ्य मिळालेलं असतं तेही शरीराबरोबर जातं. त्यामुळे ह्या मार्गाला लागला असा दिसतो पण काहीच हाताला लागत नाही अशी त्याची परिस्थिती होते. म्हणून हे सगळं लक्षात घेऊन निष्कामता विचारू. विचारपूर्वक विवेकाने निष्काम होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्या योगे आपण निष्काम होऊ त्यासाठी काय करायला पाहिजे असा विचार पाहिजे. निष्कामता विचारू दृढ बुद्धीचा निर्धारू. आत्म्याच्या ठिकाणी दृढ बुद्धी झाली पाहिजे की तेच एक मला प्राप्तव्य आहे, हेची एक आधी मला हेच मिळवायचं आहे. अशा ठिकाणी पक्की बुद्धी ठेवून केला पाहिजे. तिथं निर्धार केला पाहिजे. असा निर्धार ज्याचा झालेला आहे तोची सद्गुरु पहिलं पारू पाववी भावाचा.
सद्गुरूंना आत्मधन प्राप्त झालेला असल्यामुळे त्यांना लक्षात आलेलं असतं की ह्याच्या पुढे काहीही जगामध्ये कोणती अशी गोष्ट नाही आहे की जी ह्याच्या वरचट चढेल, ह्याच्यापेक्षा मोठी ठरेल, किंवा ह्याच्यापेक्षा महात्मा ज्याला प्राप्त होईल अशी एकही वस्तू नाही असं त्यांना पूर्ण माहिती असलेल्यामुळे असे जे सद्गुरू आहेत ज्यांची दृढ बुद्धी झालेली आहे स्वरूपाच्या ठिकाणी तेच आपल्याला भावाच्या पहिलं पार नेतील. हरिओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बुधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे

0: दिव्य विचारधन आहे.
1: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
0: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
1: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
0: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
2: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
3: नमस्कार
2: दादा.
3: हा,
2: संत ज्ञानेश्वरांनी श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ
3: हो
2: यांना योगाब्जिनी सरोवरू आणि विषय वैध्वंसिक विरू
3: हो हो
2: असं त्यांचं वर्णन केलेलं आहे, तर त्याचा अर्थ काय आहे, म्हणजे काय त्यांना म्हणायचं?
3: योगाब्जिनी सरोवरू, अब्ज म्हणजे अपज, अप म्हणजे जल, जलामध्ये उगवलेलं, जलामध्ये उगवलेलं म्हणजे कमळ.
2: कमळ
3: तर ध्यानाच्या सरोवरात योगाची कमळ फुललेले योगी म्हणजे गोरक्षनाथ असा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. कारण ज्ञानेश्वर हे स्वतः नाथपंथीच होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथांनी दीक्षा दिली होती. त्यांच्या आई वडिलांना सुद्धा नाथपंथाचीच दीक्षा होती. त्यांच्या आजी आजोबांना सुद्धा नाथपंथाचीच दीक्षा होती. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना त्यांच्या आजी आजोबांना साक्षात गोरक्षनाथांकडून दीक्षा मिळालेली होती.
2: आणि विषय वैध्वंसिक विरू,
3: विषय विध्वंस वीर असं आपण, विषय विध्वंस आणि वीर असे तीन शब्द एकत्र आलेले. विध्वंस करणे म्हणजे नाश करणे, ते करणारा वीर म्हणजे गोरक्षनाथ असा त्यांचा उल्लेख आहे. आता विषय म्हणजे भौतिक जगतातली प्रत्येक गोष्ट जी आपण आपल्या पाचही सेन्सेसच्या माध्यमातून उपभोगतो, म्हणजे डोळा, नाक, कान, तोंड आणि स्पर्श याच्या माध्यमातून आपण वस्तू बघतो, तिचा स्वाद घेतो, त्याचा वास घेतो, त्याचा आवाज ऐकतो, ओके, त्याला स्पर्श करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टींच्या माध्यमातून करतो त्याला विषय असं म्हटलं. विषयामध्ये माणूस अडकला की तो षड्रिपूंच्या बंधनात अडकतो आणि मग त्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे माणूस म्हणून जन्माला यायचं हे तो विसरतो. कारण की तो योगी न होता भोगी होतो. त्याच्यातलं वैराग्य जे आहे या भौतिक जगतामध्ये जगता जगता स्थितप्रज्ञतेने वैराग्यपूर्ण जीवन जगत जगत आपलं उत्थान घडवणे हे तो विसरतो आणि विषयांच्या नादी लागतो. म्हणजे व्यसनच आहे. विषय हे एका व्यसनासारखंच आहे.
2: खरी गोष्ट आहे
3: की एक विषय संपला की दुसरा विषय सुरू होतो. म्हणजे तहान भागली की भूक लागते, भूक हा विषय सुरू होतो. मग भूकेचे वेगवेगळे विषय असतात की काही गोड दिसलं की भूक लागते, तिखट दिसलं की भूक लागते. तर ते पदार्थ म्हणजे विषय आहेत आणि सगळे विषय हे विषया समान म्हटलेलं आहे संतांनी. तर त्या विषयांच्या मागे नाही लागायचं, त्या विषयांच्या मागे जायचं नाही, त्या विषयांच्या नादी लागायचं नाही, त्या विषयांचा गरजेपुरता उपयोग करायचा, नम्रपणाने त्याचे धन्यवाद मानायचे. पण जसं आपण म्हणतो की विष हे औषध म्हणून वापरलं जातं कुठे कुठे, पण म्हणून ते रोजच्या जेवणामध्ये आपण खात नाही. कारण त्याचा एक थेंब सुद्धा आपल्याला मृत्यू घडण्यासाठी पुरू शकतो. तर अशी या दोन्ही शब्दांची फोड आहे आणि ती सत्य आहे. कारण की गुरुनी साधकाला किंवा शिष्याला त्याच्या विषयांपासून दूर नेल्याशिवाय तो योगी होण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होत नाही. आणि तो योगी ध्यानाच्या माध्यमातून कमळ त्याच्यामध्ये जेव्हा उमलतील साधनेतन तेव्हाच तो सिद्ध होण्याच्या दिशेने जातो.
2: छान दादा.
3: हा,
2: विषय वैध्वंसिक विरू असं जे गोरक्षनाथांना म्हणतात
3: हो,
2: तर मला आठवतं गेल्या एपिसोडला तुम्ही जी कथा सांगितली होती की मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये दोन सोन्याच्या विटा होत्या
3: हो,
2: आणि मग कसं ते भयग्रस्त झाले आणि मग गोरक्षनाथांनी त्या कशा टाकून दिल्या आणि त्याच्या जागी दगड भरले. तर असं विषय वैध्वंसिक विरू असं त्यांना म्हणावं गोरक्षनाथांना, अशी अजून काही एखादी कथा आहे का?
3: खूप कथा आपल्याला नवनाथांच्या ग्रंथामध्ये दिसतात. त्या विटेच्या कथेनंतर येणारा प्रसंग जो आहे तोच मी इथे सांगतो.
2: हो चालेल.
3: तर मीनानाथ हे मच्छिंद्रनाथांचे पुत्र त्यांना बरोबर घेऊन निघाले. पण बाल स्वभाव जो असतो त्यामुळे मीनानाथांच्या तिथे असण्यामुळे मच्छिंद्रनाथांचंही सगळं लक्ष मीनानाथांवर असायचं. ध्यानामध्ये, योगामध्ये किंवा बाकीच्या आध्यात्मिक कुठल्याच विषयामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं. आणि सतत त्याचं सगळं करत राहणे हा एक विषय सातत्याने गोरक्षनाथांना दिसत होता. तर काय करावं गोरक्षनाथांना कळत नव्हतं. पण एकदा अशी संधी मिळाली त्यांना की गोरक्षनाथ भिक्षा मागायला गावामध्ये गेले आणि इकडे मीनानाथांना शौचासाठी लागली म्हणून मत्स्यनाथांनी त्यांना शौचाला बसवलं. गोरक्षनाथ आले, त्यांनी सगळी जेवणाची तयारी केली. मत्स्यनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की मीनानाथ बसले शौचाला, त्यांना जरा स्वच्छ करून आण. ते बघितलं त्यांनी गोरक्षनाथांनी काय मीनानाथांनी केलेले लडबडलेले आहेत, तर त्यांना अतिशय किळस वाटली त्या गोष्टीची. तेवढ्यात मत्स्येंद्रनाथ म्हणले की त्याला धुवूनच आण. तर गुरुची आज्ञा शिरसा वंद्य मानून त्यांनी मीनानाथांना उचललं, नदीवर नेलं आणि कपडे धुतात तसं खडकावर आपटलं.
2: काय बापरे,
3: ऐकायला भयंकर वाटणारी गोष्ट. आपटलं तर तो छोटा जीव होता, त्याचा प्राण लगेच गेला. मग त्यांनी त्याच्या शरीरातली सगळी आड माऊ सगळं काढून त्या नदीमधल्या मगरींना टाकून दिलं आणि त्यांची कातडी स्वच्छ धुवून घेतली. जी खराब झालेली होती, लडबडलेली होती, ती स्वच्छ धुतली आणि आणून वाळत टाकली. थोड्या वेळाने आराम करत असलेले मत्स्येंद्रनाथ जागे झाले आणि त्यांनी विचारलं मीनानाथ कुठे आहे, तर ते म्हणे हे काय मीनानाथ इथे वाळत टाकलेला आहे. तर धक्का बसला मत्स्येंद्रनाथांना आणि ते एकदम रडायला लागले. म्हणाले की काय केलंस तू, माझ्या मुलाला मारून टाकलंस आणि त्याचं कातडं तू वाळत घातलंयस. तर त्यांचा जो आक्रोश आहे, शोक आहे, तो बघून गोरक्षनाथ त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले गुरुजी तुम्ही असे अज्ञानी का झाला आहात, तुम्ही का रडताय, तुम्ही कोण, तो मुलगा त्या शरीराचं नाव जे मीनानाथ ठेवलं होतं तो कोण आहे तुमचा, याचा विचार करा. विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की कोण मेलाय, नेमकं कोण मेलाय. जो नाशिवंत आहे देह त्याचा नाश झाला आहे ना, शाश्वत जे आहे त्याला मरण नाही. तुमचा मुलगा मीनानाथ हा कधीही मरणार नाही, कारण तो आत्मा आहे, आत्मतत्व आहे. त्याचा कुठल्याही शस्त्रांनी, वाऱ्यानी, पाण्यानी, अग्नीने नाश होणार नाही, कारण तो शाश्वत आहे. पण हे सगळं सांगून सुद्धा विषयामध्ये मोहित झालेले मत्स्येंद्रनाथ त्या कुठल्याही उपदेशांनी भानावर आले नाहीत. शेवटी गोरक्षनाथ उठले आणि त्यांनी संजीवनी मंत्रांनी त्या कातडीवरती पाणी शिंपडलं आणि त्या कातड्याच्या आतमध्ये मीनानाथ पुन्हा जिवंत झाले, पुन्हा पहिल्या त्या स्वरूपामध्ये त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. आणि ते बघितल्यानंतर मीनानाथांना हसताना बागडताना बघितल्यानंतर मत्स्येंद्रनाथांनाही खूप आनंद झाला. आणि तेव्हा गोरक्षनाथांनी मत्स्येंद्रनाथांना विचारलं की तुम्ही इतके ताकदवान आणि प्रभावशाली आहात की तुमची शक्ती निर्जीवाला सजीव करून सहस्त्रावधी मीनानाथ निर्माण तुम्ही करू शकता, आणि असं असताना सुद्धा तुम्ही रडत का होता याचं मला कारण सांगा. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की तू मीनानाथाला का ठार मारलंस ते मला अगोदर सांग. तर गोरक्षनाथ म्हणाले की तुमचं प्रेम पाहण्यासाठी आणि तुम्हाला किती लोभ आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतःला विरक्त म्हणून घेता, मग मीनानाथांवर मात्र तुमची खूप माया ममता आहे, ते मला बघायचं होतं. आणि त्याच्यावर मत्स्येंद्रनाथ म्हणाले की तुझ्याच अंगी आशा, तृष्णा इत्यादी तुझ्या शरीरात कितपत वावरत आहेत हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम ते कौतुक करून दाखवित होतो. त्याचप्रमाणे तुला ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत हे पूर्णपणे कळलं आहे किंवा नाही याबद्दल मला शंका होती, खात्री नव्हती, त्याचं निरसन करून घेण्यासाठी मी ही सगळी लीला
2: केलेली आहे.
3: हा, तर गोरक्षनाथ म्हणाले हो, कारण मला आश्चर्य वाटलं की हा संजीवनी मंत्र तुम्ही मलाच दीक्षेच्या वेळेला दिलेला आहे, शिकवलेला आहे, तो टाकून तुम्ही मीनानाथांना जिवंत करू शकला असतात. तर दोघांचं समाधान झालं आणि तेव्हा मत्स्येंद्रनाथ म्हणाले की खरंच तू विषय विध्वंस करणारा माझा शिष्य आहेस, योगी आहेस.
2: बापरे, किती वेगळी कथा आहे.
3: खरंय
2: दादा, आणि अर्थातच मी आता वाट पाहते की तुम्ही कोणता आम्हाला वन लाइनर सांगणार आहात या एपिसोड मध्ये.
3: गोरक्षनाथांची एक फार सुंदर वन लाइनर आहे, अभी नहीं तो कभी नहीं.
2: अभी नहीं तो कभी नहीं,
3: हा,
2: ओ,
3: आता नाही तर परत कधी नाही. आता हे जे वाक्य आहे हे आपण वापरतो की आत्ता तू व्यायाम करायला सुरुवात कर. आपण जे टाळतो आणि म्हणतो ना सोमवार पासून करीन, पुढच्या एक तारखेपासून करीन, तर जे शिस्तीत राहणारे लोक आहेत ते आपल्याला सांगतात की नाही, अभी नाही तो कभी नाही. तू ठरवलंस तर आत्ता आजपासून व्यायाम कर, ठरवलंस तर आजपासून डाएट कर, ठरवलंस तर तुझं संपूर्ण रुटीन तू आजच बसव. तू एक तारखेपासून बसवणार असं म्हणतोय म्हणजे तुझं काही होणार नाही.
2: बरोबर.
3: तर अभी नाही तो कभी नाही ही गोष्ट आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला लागू होते. म्हणजे भौतिक आयुष्य जगताना सुद्धा तुम्ही कुठल्याही गोष्टी आजच्या उद्यावर टाळू नका. आजच्या आज करा, उद्याच्या जमल्या तर आजच करा शक्य असेल तर. वेळ घालवू नका, कारण वेळ खूप आपल्या आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि तो आपण खूप वाया घालवत असतो. तर अभी नाही तो कभी नाही, एखाद्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर ते नातं सुधारण्यासाठी ही पालुपत सतत आपल्या मनामध्ये रुंजी घालत ठेवा की अभी नाही तो कभी नाही, आत्ताच मी ते नातं नीट करण्यासाठी प्रयत्न करेन, आत्ताच मी जे काही शिक्षण घ्यायचं असेल, जे काही वाचन करायचं असेल ते मी आत्ताच करेन, ध्यानाला मी आत्ताच बसेन, मी आत्ताच जागृतीत राहीन. अभी नाही तो कभी नाही, ही जागृती आत्ता नाही आली तर म्हातारपण येईल आणि मृत्यू होईल तरी तुमच्यामध्ये ती जागृती येणार नाही. म्हणून खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्याला नाथ सांगतात अभी नाही तो कभी नाही.
2: असं आहे ना, कल करे सो आज करे सो आप कर, असं एक वचन आहे. पण नाथांची खास शैली आहे की डायरेक्ट अभी नाही तो कभी नाही ते थेट सांगूनच देतात तुम्हाला की तुमच्या हात नाही होणारच नाही. मग
3: हो हो, आणि स्पेशली त्यांनी हे ध्यानाच्या किंवा साधनेच्या किंवा आत्मजागृतीच्या प्रवासाच्या बाबतीत सांगितले. भौतिक जगतामध्ये ते सगळं लगेच करा, स्वार्थ लगेच साधा हे सांगायला लागत नाही. आपली आवडीची गोष्ट करा हे सांगायला लागत नाही. पण भौतिक जगात सुद्धा आपण महत्वाच्या गोष्टी शक्यतो टाळतो, उद्यावर करायच्या परवावर करायच्या, तर तिथे सुद्धा हे डिसिप्लिन पाहिजे. पण अध्यात्मामध्ये तर आहे की आत्ता अभी नाही तो कभी नाही, हे ज्याला ज्ञान झालं तो अभी अभी ही अशा पद्धतीने चालायला लागेल. अभी म्हणजे वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स, आणि जगामध्ये फक्त प्रेझेंट टेन्स आहे. पास्ट किंवा फ्युचर हा माणसाच्या मनात त्यांनी निर्माण केलेला आहे, तर जगामध्ये सातत्याने आत्ताचा क्षण चालू आहे.
2: हा,
3: हे डोक्यात फक्त तोच व्यक्ती घेईल की जो अभीही सिर्फ नाही तो कभी नाही. आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं की तरुणपण हे सगळे उपभोग घेण्यासाठी आहे, मध्यम काळ हा सगळा एन्जॉय करण्यासाठी आहे, कारण तारुण्यात आपण कामाच्या मागे धावत होतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्या करायच्या राहून गेल्यात, म्हणून मध्यम वयामध्ये त्या करायच्या दृष्टीने एस्टॅब्लिश व्हायचंय, आणि म्हातारपणामध्ये मग जे जे काही मनातल्या इच्छा राहिल्यात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळा प्रवास होतो. आणि त्याच्यात थोडा वेळ मिळाला तर देवदेव करा. तर देवदेव करणं इतकं सोपं नाहीये. देव म्हणजे त्याचं दर्शन घेणं, त्याचं ज्ञान आपल्या आतमध्ये जागृत होण्यासाठीचा संपूर्ण प्रवास हा पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत, आत्ताच्या जन्मापासून पुढचे किती जन्म आपल्याला मुक्ती मोक्ष मिळण्यासाठी लागतील त्या सगळ्या प्रवासामध्ये करण्याची गोष्ट आहे. आणि तारुण्य असेल, मध्यम वय असेल, म्हातारपण असेल, या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आवश्यक असते, ती म्हणजे विवेक. विवेकाने विचार करणं आणि विवेकाने आचरण करणं, आणि त्यासाठी अध्यात्माचा पाया महत्वाचा आहे. आणि हे सगळं सोडून देऊन काही करायची गोष्ट नाहीये. म्हणजे जग सोडलं, तुम्ही वैराग्याची वस्त्र घातली आणि जंगलात गेला असं नाही. इथेच राहून वैराग्यपूर्ण स्थितप्रज्ञ मनाची स्थिती करून जगता आलं तर त्याच्यासारखा आनंद कुठला नाही. आणि त्यासाठी लहानपणापासून गुरुकुलामध्ये हे शिक्षण आपल्याला पूर्वी दिलं जायचं, आणि त्यामुळे आध्यात्मिक असायची प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाला स्वतंत्रपणाने विचार करायची मुभा होती, पण बेस सिमिलर होता. आणि त्यामुळे ही सातत्याने शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची गोष्ट आहे. आजच्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या पावलांवरती पाऊल टाकून पुढे गेलं पाहिजे.
2: खरी गोष्ट आहे. असं आपल्याकडे म्हणतात ना की गीता ही म्हातारपणी वाचायची गोष्ट नाहीये, ती तरुण काळातच वाचली तर त्याचा पुढच्या जीवनामध्ये उपयोग होतो. पण आपल्याकडे एक पद्धत अशी आहे की म्हातार झाल्यावर बघू, मग पोथ्या वाचू, देवळात जाऊ, भजन करू. जो वेळ आपल्याला जगायला मिळतो इतका महत्वाचा आहे की प्रत्येक क्षण जो क्षण येईल आणि जिथे वाटेल की आता हे सुरू झालं पाहिजे ते केलंच पाहिजे. ते तर खूप छान होतं हे आजचं वनलाइनर. श्रोते हो, तुमचे अभिप्राय मात्र तुम्ही आम्हाला जरूर पाठवत जा. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
4: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
6: श्रोते हो, आता ऐकूयात
5: हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
4: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय वंदी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय बंदी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, कृप्र खाडीलकर यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शनिवार, निज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात 27 जून 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र। आज शनि प्रदोष आहे। त्रिदिनात्मक सावित्री व्रताचा आज प्रारंभ होत आहे। तिथीनुसार आज श्री शिवराज्याभिषेक दिन आहे। आजपासून शिवशक 353 प्रारंभ होत आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातली अत्यंत प्रभावशाली अशी एक वेदकालीन धार्मिक संस्था म्हणजे यज्ञ संस्था. स्वर्ग, पुत्र, पशु, आरोग्य, ऐश्वर, पापनाश अशा इष्टफलांच्या प्राप्तीसाठी अग्नि, इंद्र इत्यादी देवतांना उद्देशून अग्निमध्ये समंत्रक आहुती अर्पण करण्याचं धार्मिक कर्म हे स्थूलमानानी यज्ञाचं स्वरूप आहे. यज्ञ हा शब्द यज म्हणजे यज्ञ करणे या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. आणि त्याच धातूपासून बनलेले यजन, याग आणि इष्टी हे शब्दही यज्ञ या अर्थाने वापरले जातात. तसंच क्रतू, वितान, मेध, विदध, मख, सव, सवन, होम, होत्र, आहव, अध्वर असे शब्दही कमी अधिक फरकाने त्याच अर्थाने वापरले जातात. जगातला पहिला यज्ञ देवांनी केला होता आणि तोच आद्य धर्म होय असं ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तात म्हटलेलं आहे. यज्ञामध्ये विविध प्रकारची उपकरणं वापरली जातात. त्यापैकी बहुतांश उपकरणं लाकडाची बनवली जातात. सुरुव, अग्निहोत्र, हवणी, जुहू, उपभृत, ध्रुवा इत्यादी नावाची पात्र लाकडाची असतात. रशना, शुल्ब, निदान इत्यादी नावाच्या दोऱ्या, तसंच पुरोडाश भाजण्यासाठी कपाल म्हटली जाणारी मातीची भाजलेली खापरं, कृष्णाजीन, तसंच यज्ञाच्या रक्षणासाठी स्पय नावाचं तलवारीसारखं लाकडी आयुध, यजमानाला अंग खाजवण्यासाठी लागणारं हरणाचं शिंग, यजमानाने दीक्षा घेतल्यावर डोक्याला बांधायचं उष्णीश म्हणजे पागोट, धर्म नावाचं हवीर द्रव्य तयार करण्यासाठी लागणारं महावीर नावाचं पात्र, शफा नावाचा चिमटा अशी अनेक उपकरणं आहेत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: रामांचा जन्म, रामांचा अवतार झालेला आहे. भगवान रामचंद्र जन्माला आले अयोध्येमध्ये. मोठा आनंद आनंद चालले. विश्वामित्र महर्षी आलेले आहेत आणि राम लक्ष्मण घेऊन निघालेले. दशरथाला म्हणतात, दशरथा तुझे दोन पुत्र दे बाबा. का? माझ्यावर राक्षस फार त्रास देत आहेत. खरं म्हणजे विश्वामित्र महर्षी मोठे तपस्सामर्थ्य संपन्न होते. शाप देऊन नष्ट करू शकत होते. पण आता ते ब्रह्मर्षी होते. पूर्वी होते विश्वामित्र, पण आता कसे होते ते? आता ब्रह्मर्षी होते. त्यांची कथा येणार आहे पुढे, ऋषिकांची कथा पुढे, हे चरित्र सगळं येणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. आता मात्र शांती होती. शांती होती म्हणून ब्रह्मर्षी. पूर्वी होते राजर्षी. तपश्चर्या मोठी केली. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. दुसरी इंद्रपद दुसरं उत्पन्न करतो असं प्रतिसृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली त्यांनी. हा इंद्र मला नको म्हणले. इतकं सामर्थ्यांचं हे नारळ आहे ना, नारळ हा त्यांनी उत्पन्न केलेला आहे. हा नारळ माझ्या सृष्टीत आहे म्हणाले. पूर्वी नुसती हरणं होती आणि गाय होत्या. त्या विश्वामित्र महर्षीने म्हशी उत्पन्न केल्या. विश्वामित्र महर्षीने त्या शेळ्या मेंढ्या उत्पन्न केल्या. हे आमची सृष्टी आहे म्हणाले. ब्रह्मदेवाला त्यांनी आव्हान केलेलं आहे, माझी सृष्टी निराळी आहे, माझा इंद्र निराळा, तुमचं मला काही नको. हे सगळं म्हटल्यावर ते सगळे देव सरळ आलेले आहेत. भगवान विष्णू मध्यस्थ पडलेले आहेत. बाबा तू एवढी उत्पन्न केलीस की आमची सृष्टी मान्य करतो. आता इथून पुढे काही करू नकोस तू असं म्हणून मग शेवटी श्रीफळाला मोठी मान्यता. श्रीफळाशिवाय पूजा होत नाही कुठे. हे लक्ष्मीचं फळ प्रसिद्ध केले त्याला असं म्हणून ते विश्वामित्र महर्षीने शांत केलेले. इतकं सामर्थ्यांचं. तेव्हा राजा दशरथ म्हणतो, मुलं लहान आहेत, राक्षसाला कसे मारतील? राक्षस कसे मरतील? मी येतो. नाही नाही म्हणले, तुझी मुलंच मला पाहिजे. तो वसिष्ठ वर्षमध्ये पडलेले आहेत आणि सांगितलं, बाबा विश्वामित्र मागतायत ना, घेऊन टाक म्हणले. तुझी दोन्ही मुलं सुरक्षित आहेत, काही काळजी करू नकोस. मी त्यांना ओळखतो म्हणले. त्यांची तपस्सामर्थ्य काय मला माहिती आहे, ह्याला घेऊन टाक. पुढे त्यांना घेऊन आलेले आहे. वाट्यामध्ये त्राटकेचं वध केलेलं आहे. पुढे निघालेले आहेत. पुढे मारीच आणि स्वभावामध्ये आलेले आहेत. यज्ञा विघ्न करण्याकरता आलेले आहेत. रामाने एकच बाण सोडलेलं आहे आणि त्या स्वभावाला मारून टाकलं आणि त्या बाणाचा पिसारा मारीच्यायला लागला आणि माझी राक्षस उंच उडून लांब पडला. रामेश्वरला जाऊन पडला तो. इथून जो उडाला, उत्तर भारतात जो उडाला, तो रामेश्वरात जाऊन पडला. थरथर कापायला लागला तो आणि त्याचा गर्व निघून गेलेला आहे आणि संन्यास घेऊन भगवान शंकराची उपासना करत त्या ठिकाणी बसलेले. पुढे त्यांच्या कानावर बातमी आली की दशरथ राजाने, जनक राजाने स्वयंवर आरंभ केलेला आहे आणि स्वयंवराकरता मग त्या ठिकाणी गेलेले. पुढे रामचंद्र प्रभूंनी ते धनुष्य उचललेलं आहे, वाकवलेलं आहे आणि बाण लावायच्या वेळी ते मोडून गेलं. कडकडाट झाला, धनुष्य मोडलेलं आहे आणि राम आणि सीता यांचा विवाह झाला आहे. पुढचा कथाभाग माहिती आहे. पुढे कैकेयीने वरदान मागितलेलं आहे आणि भगवान रामचंद्र कुठे आलेले आहे? आपण महाराष्ट्राचे लोक मोठे भाग्यवान, कारण साक्षात राम आणि सीता 13.5 वर्षपर्यंत नाशिक क्षेत्रातून राहिले. एवढा रामांचा एके ठिकाणी वास कुठे घडलेले? महिना दोन महिने काय तिथून यायला वेळ लागला असे जवळच, पण 13.5 वर्ष नाशिकला राहिलेले आहेत, पंचवटीत राहिलेले आहेत. पुढचे शेवटचे 6 महिन्याला चाललेले आहे. त्यावेळेला रावण त्या ठिकाणी आलेला आहे. रामायण मोठं दिव्य आहे. रामचरित्र जे आहे, इतकं चरित्र दिव्य आहे की असं चरित्र कधी घडलेलंच नाही आहे. रामाने सगळ्यांच्यावर अनुग्रह केलेला आहे. पशु, पाषाण, पक्षी, गिधाडं, अस्वल, माकडं सगळ्यांच्यावर रामांचा अनुग्रह. रामचरित्रातले रामायणातले दगड सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. अहिल्येने दगडामध्ये उपासना केली आहे. दगडाच्या देहात श्रीराम जय राम जय जय राम म्हणते आणि त्याच्यावर रामांचा अनुग्रह आहे. दिव्य रामचरित्र. माकडांच्यावर अनुग्रह आहे. रामायणकारांची माकडं ही मोठी ब्रह्मज्ञानी होती. आपण मारुतरांचं नाव आजही घेतो. कशा करता घेतलो? ज्ञान मिळवले. उपाधी कोणचे प्रश्न नाही आहे. ज्ञान प्रकट झाले याला महत्व आहे. म्हणून रामायण मोठं दिव्य आहे. रामप्रभू येऊन राहिलेले आहे. पुढे रावण त्या ठिकाणी आलेला आहे. हा मारीच राक्षस आला आहे. मारीचा सुद्धा वृत्तांत त्या ठिकाणी आले बरं का. हा मारीच कोण आता पूर्वजन्मीचा? वैकुंठ आहे. जय विजय जे जग होते की ज्यांना सनकसनंदाने शाप दिला होता की ज्याच्यामुळे ते हिरण्यकश्यप हिरण्याक्ष झाले, नंतर रावण कुंभकर्ण झाले वगैरे कथा बघ माहितीये, तर त्यांच्या हाताखालचा नोकर होता हा मारीच राक्षस. म्हणजे हा जो मारीच होता त्या जयविजयांच्या हाताखालचा किंकर म्हणून नावाचा होता नोकर त्यांचा. तर त्याने पण त्या अनुमोदन दिल्यामुळे त्यालाही शाप दिला होता आणि तो मारीच्या रूपाने या ठिकाणी आला होता. आणि पण रामाच्या बाणाने मुक्ती मिळाल्यानंतर तो जाणार आहे स्वर्गाला. तर तो मारीच त्या ठिकाणी आलेला आहे, हरणाचं रूप घेऊन आलेला आहे आणि त्याला रामाने मुक्ती दिली. हा लक्ष्मण हा सीता म्हणून म्हणत तो पडलेला आहे आणि रावण आलेला आहे आणि सीतेला घेऊन चालले जात असताना हे कुणी बघितलं? हे जटायूने बघितलं. जटायू मध्ये आलेला आहे आणि काय म्हणतो त्याला, बाबा रे मी जिवंत असताना तू घेऊन शकत नाहीस, मी जोपर्यंत माझ्या प्राण आहेत तोपर्यंत तू हे हरण करू शकत नाही. भारतवर्षातल्या स्त्रियांचं चारित्र्याचं रक्षण करण्याकरता म्हणून या गिधाडांनी भारतवर्षातल्या गिधाडांनी युद्ध केलेलं आहे. रामाच्या मदतीला कुणी देव गेले नाहीत, कुणी मानव पण गेले नाहीत. कोण गेले भाऊ? रामाच्या मदतीला या भारतवर्षातले माकड गेलेले आहेत आणि त्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, त्यांनी आपले प्राण दिलेले आहेत. अशा प्रकारचा दिव्य इतिहास ह्या भारतवर्षात घडलेला आहे. म्हणून रामायण अत्यंत दिव्य आहे, रामचरित्र अत्यंत दिव्य आहे, अत्यंत प्रेरक आहे. फक्त विचार करायची दिशा मात्र अशा प्रकारची पाहिजे. तो म्हणतोय जटाय म्हणतोय, गवार्थे ब्राह्मणार्थे च स्त्रीवित्त हरणे तथा प्राणावस्थेचे जे युद्ध तसे लोक असताना, बाबा तुझे युद्ध करताना जरी मी खाली पडलो तरी माझा शाश्वत लोक ठेवलेला आहे. कारण का? स्त्रियांच्या चारित्र्याचं रक्षण करण्याकरता माझा देह पडणार आहे, पण मला काहीच होणार नाही आहे. उलट तुला मात्र पाप जाणार आहे आणि युद्धात पराजय झाला तर तुझी मात्र आजोबाजू ठरलेली आहे. म्हणून दोघांनी घोर युद्ध केलं. युद्धामध्ये जटायूने त्याचा पराभव केलाय, त्याचं विमान तोडून टाकलं, रावणाला खाली पाडले, सीतेला मुक्त करून टाकलं, सीता मोकळी झाली. तेव्हा जटायू म्हणतो, तो रावण म्हणतो, हे काय मध्ये विघ्न झालं? म्हणले एवढा माझ्या रक्षाचा बळी दिला आणि मी घेऊन चाललो आणि हे जटायूचं काय विघ्न मध्ये आले, ह्याला जिंकायचं कसं? म्हणतो सर रामा शपथ सांगतो, खरं सांग तुझे प्राण कशामध्ये? तो जटायू विचार रामाचा भक्त, तो म्हणतो माझे प्राण माझ्या पंखामध्ये. रामा तुझे प्राण कसे सांग म्हटलं, आपण शेवटचे युद्ध करू होता. तेव्हा त्याने सांगितलं माझे प्राण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये. खोटं सांगून दिलं त्याने. त्याबरोबर जटाव आकाश तो उंच उडालेला आहे, रावणाचा अंगठा फोडून त्याला मारून टाकू म्हणून अंगठा फोडण्याकरता खाली आलेला आहे. रावणाचा अंगठा तोचे धरलेला आहे, फोडून टाकला पण त्याला काहीच झालेलं आहे. पण त्याच वेळेला ते दोन्ही पंख हातामध्ये आलेले आहेत, पंख ओघून टाकले, खाली फेकून दिलं त्याला आणि जटावेला पाडलेलं आहे आणि रावण घेऊन गेला. इकडे रामप्रभू शोध घेत घेत त्या ठिकाणी आलेले आणि बघतो तो रक्त फळफळ वाहत आहे आणि जटाया समोर पडलेले. हे बघितल्याबरोबर रामप्रभू धावलेले आहेत. जटाय म्हणतात, काय रे जटायू, हे काय तुझी अवस्था आली, कोण आलं, काय झालं? तेव्हा सांगितलं, बाबा असा राक्षस आला होता, तो म्हणे घेऊन गेला त्यांनी, त्याला बोलायची शक्ती नव्हती, सामर्थ्य नव्हतं. रामप्रभूंनी त्याची मान आपल्या मांडीवरती घेतलेली आहे. रामान जितकं जवळ कोण आहे, सगळीकडे समभाव आहे, हा पक्षी आहे, गिधाड आहे, कोणतं सोडलं नाही त्यांनी, मांडीवरती घेतलेलं आपल्या. आणि म्हणतात काय, बाबा रे मी साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे म्हणे, तुझे पंख मी तुला पुन्हा लावून देतो. चल म्हटले, आपण कोण रावण आहे शोध घेऊ, चल म्हटले, मला मदत कर आणि आपण त्याला मारून टाकू. सर तो जटा क्षीणपणे हसायला लागलेला आहे. तो म्हणतो, महाराज त्रैलोक्य उत्पन्न करायचं तुमचं सामर्थ्य म्हणले, तो मला पंख लावलायत विशेष काय म्हटले तुम्ही, आणि माझी कशा तुम्हाला मदत पाहिजे म्हटले, तुम्ही रावणाचे एकटे मारू शकता म्हटले, असं काही रावण तुम्ही मारलेत पूर्वी म्हटले, तेव्हा माझ्या मदतीने मारू वगैरे, हे तुम्ही मानवते धारण केलंय म्हणून तुम्ही नाटकेपणे बोलता म्हटले माझ्या मदत कर म्हणून. तुम्हाला कोणाच्या मदतीची आवश्यकता नाही आहे, तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात, तेव्हा माझ्या पक्षाची तुम्हाला काय आवश्यकता म्हटले. रामा तुम्ही कदाचित मला जिवंती कराल, मला पंख लावा, सगळी गोष्ट खरी आहे म्हणले, पण असं मरण मला पुन्हा येणार नाही आहे. राम कार्यात माझा देह पडलेला आहे, स्त्रियांच्या शिराचं रक्षण करत असताना माझा देह पडलेला आहे आणि काय पाहिजे म्हटले. त्यातून पुन्हा अंत काळी तुम्ही माझ्यासोबत उभे आहात, मला मांडून घेतलेला आहे, मुखात राम आहे, वेळासमोर राम आहे, हृदयात राम आहे, रामकार्यात देह पडलेला आहे, असा मृत्यू पुन्हा येणार नाही आहे. म्हणून रामा आता देह लोभात मला पाडू नका तुम्ही. अहम ममत्वाद व्यपहाय सर्व श्रीराज योगे स्थिर मानसानाम. सगळं देहाचं अहंत आणि ममत्व सगळं निघून गेलेलं आहे. ज्या ठिकाणी देहाचं अहंत ममत्व जातो त्या ठिकाणी श्रीराज म्हणजे भगवान प्रगटता, तो मोठा राजयोगी आहे. मोठा योगातला योग कोणता? हा योग आहे. देहाचं अहंकार आणि ममत्व निघून गेलं पाहिजे, विकार वासना निघून गेलं पाहिजे. त्या गिधाड असून सुद्धा रामाचा अनुग्रह असा असा की त्याचा देहलोप निघून गेलेलं आहे. त्याला असं वाटलं नाही बरं होतं, बरं पंख पुन्हा भेटायत, पुन्हा उपभोग घेऊ, काही नाही आहे, निर्वासन चित्त आलेलं आहे. आणि राम राम राम म्हणत त्याने आपले प्राण सोडले. पुढे रामप्रभूंनी त्याचा अवरोधी क्रियाक्रम सगळं केलेलं आहे. मनुष्याचा करतो अशा प्रकारे केलेलं आहे. इंधन आणलेलं आहे, त्याला अग्नी देऊन त्याला मुक्ती दिलेली आहे. तिथून पुढे रामप्रभू पुढे निघाले. पुढचा कथा फारच विलक्षण आहे. आणि सीतेचं विरह सहन होईना, हे सीते म्हणायचं, गडाबडाला ओळायचं. बाबरीत झाड आहे, बोरात झाड आहे, अंगावर काटे मोडत माहिती आहे, जाऊन हे सीते घट्ट आलिंगन द्यायचं. अंगात काटे ओरबाट आहे, रक्त येत आहे, लक्ष्मणचे धावत धाव देतोय, अंगातला एक एक काटा काढतोय, रक्त पुसतोय. पुन्हा आहे नी दगडावर, दगडाला मिठी मारायची, चिखळा जाऊन ओळायचं, हे सीते कुठं आहे, सीते सीते म्हणायचं. आणि अशा रीतीने क्रिया चालली त्यांच्या, शोक करायचा. हिमालय पर्वतावरती सती बसली होती, ती शिवाला म्हणती, अहो म्हटले हात का म्हणले तुमचं राम म्हणले, त्याचं तुम्ही रोज नाव घेता, तो हात राम का, की ज्याची पत्नी अजून मेलेली नाही आहे असं असणार सुद्धा इतका शोक म्हणे. अरे माणसं तरी बरी म्हणजे एवढं शोक करत नाहीत, इतका शोक करतोय. काटे झाडा आलिंगन देतोय, बाबरी झाड आलिंगन देतोय, बोराजी काटे अंगात घुसत आहेत, करवंदी झाड आलिंगन देतोय, हा कसला राम म्हणले, चिखला दोळतोय सीते सीते म्हणून हा कसला राम. तर भगवान शिव म्हणतात, बाई राम असतं तर तुला कायच नाही म्हणले. राम काय आहेत ते राम झाल्याशिवाय कळणार नाही, आत्माराम झाल्याशिवाय कळणार नाही म्हणले. त्या जडालो कळलं म्हणजे राम काय ते, पण तुला कळलं नाही म्हटलं अजून. ते म्हणले मी परीक्षा बघते. म्हणून हुबेहूब दुसरी सीतेचं रूप घेतलेलं आहे. आणि ह्या दंडकारण्यात सीता प्रकट झाली. तिला बघितल्याबरोबर लक्ष्मणला वाटलं फार बरं झालं, सीता आली, सीता आली म्हणून ओरडा लागला. तो म्हणतो रामा ते बघा आमची भाभी आली, म्हटलं बघा वहिनी साहेब आले तिकडे बघा म्हणतो. सीता माझ्या समोर उभे आहेत. रामप्रभू दुसरीकडे तोंड करतायत, तिकडून गेल्यावर हिकडे तोंड करतायत. हे बघितल्यावर सीता पुढे आलेली आहे. आर्यपुत्र म्हणजे मला ओळखलं नाही का या म्हणून पुढे हातून आलिंगन द्यायला गेलेले. ते बघितल्याबरोबर आता सीता आलिंगन द्या म्हणून रामप्रभू गेलेले आहेत. आणि जाऊन दोन्ही पाय घट्ट धरले त्यांनी. रामप्रभू वंदन केलेलं आहे आणि म्हणतायत मातोश्री शिवाला सोडून ह्या ठिकाणी का तुम्ही आला. भगवान शिव तुमची वाट बघतायत, त्याला सोडून तुम्ही ह्या ठिकाणी का आला. ते ऐकल्याबरोबर ती म्हणते म्हणे मला ओळखलं कसं काय तुम्ही असं. तुम्ही तर एवढं शोकमग्न झाला होता की सीता म्हणून तुम्ही एखाद्या वृक्षाला आलिंगन देत आहे, अंगात बाबरीचे काटे घुसत आहेत, आणि सीता सीता म्हणून तिला आलिंगन देत आहे, आणि मी साक्षात सीतेचे रूप घेऊन असता मला कसं काय तुम्ही ओळखलं असं. हे काय प्रकारे मला ज्ञानोपदेश करा म्हणून पार्वती शरण आली. त्यामुळे भगवंताने तिला ध्यान ज्ञानोपदेश दिला आहे. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ते म्हणतो रामप्रभू वसिष्ठ म्हणतात म्हणे मी पूर्वी वसिष्ठांच्या आश्रमात मी वेदपाळ शिकत होतो. आणि शिकत असताना 12 वर्ष त्या ठिकाणी काढली. तर वसिष्ठाने आम्हाला उपदेश केला, ज्ञान वैराग्याचा उपदेश केला. तो मला मोठं वैराग्य आलं, सगळं ऐकलं गोष्टी सगळ्या कर्दंबर्षी चरित्र सगळं ऐकलं आणि मला खरोखर वैराग्य आलं. आणि मी म्हटलो वसिष्ठांना वसिष्ठ महर्षी मला परवानगी द्या म्हणले, आता मी संन्यास घेऊन जातो, भगीवस्त हरण घेतो, गंगेश तीरा जाऊन संन्यास घेतो मी, म्हणून मी निघालो म्हणले. तर वसिष्ठ महर्षी म्हणाले रामा तुला काही ज्ञान झालं नाही म्हटले. म्हणजे असं कसं काय तुम्ही ज्ञान सांगितलं, उपासना केलं, वैराग्य केलं, तुम्ही सांगितलं, आता माझ्या चित्र वैराग्य बसलेलं आहे. तर वसिष्ठ महर्षी वैराग्याचं नाव संन्यास घेणं म्हणजे वैराग्य नाही म्हणाले. वसिष्ठ महर्षीने एक श्लोक सांगितलेला आहे योग वासिष्ठामध्ये. तो श्लोक असा आहे अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जरा अंतस्त्यागी बहिसंगी भूतवा विचर राघव. हे राघवा जीवनात वागायला कसं पाहिजे म्हणले. अंतरेको बहिर्नाना आतमध्ये पक्कं माहीत पाहिजे आपण एकटे आहोत. आत्मस्वरूप एकच आहे, ब्रह्म एकच आहे, तेच आपलं स्वरूप आहे. आणि आपण एकटे आहोत हे समजलं, पहिल्यांदा समजलं पाहिजे. बाहेर कोणी नाही आहे. अंतरेक हा बहिर्नाना बाहेर जगात मात्र अनेक उपाय आहेत. कुणाचतरी मित्र असतो, कुणाचतरी मैत्रीण असतो आपण, कुणाचा जाऊबाई असतो, कुणाची सासू असतो, कुणाची तरी पत्नी असतो, अनेक नाती असतात. काका आहेत, मामा आहेत, सगळे नाती बाहेर मारले असतात. मामा जवळ आपण काय करतो त्याच्यामध्ये, तिचा बहिणीचा मुलगा होतो आणि आपण लगेच मामा होतो. अरे मामाचा काय संबंध काय, पण आपण लगेच म्हणतो मामा झालो मी, काका झालो, आजी झालो, मोठा आनंदच वाट झाला. मी आजी झालो, मी आता पंजी झालो, अंगावर सोन्याचे फुलं उधळा. म्हणून ते काय म्हणतात अंतरेको, आतमध्ये एकटं पाहिजे, बाहेरचे उपाधी नाना आहेत. जसे उपाधी असेल तसं बाहेरच्या उपाधीने बाहेर बघायचं आहे. पण आतमध्ये मात्र बोध पाहिजे की आपण एकटे आहोत, आपण एकटे आलेलो आहोत, एकटेच आहोत आणि एकटेच जाणार आहोत. आपल्यावर कुणी येणार नाही आहे, हे सगळी मधली माया आहे हे समजून बाहेरची उपाधी जशी असेल तसं वागायचं आहे. अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडा. ज्ञान कसं आहे हे आतमध्ये आपल्याला पाहिजे ज्ञान. आपल्याकडे स्वात्मानंद आपल्याकरता आहे, लोकांना सांगण्याकरता नाही. मला इतकं ज्ञान झाले, मला तितकं ज्ञान झाले, मी इतकी तपश्चर्या केली, मी पुरुषन केले, मी इतकी कथा ऐकले, काही लोकांना सांगायला लोक आपल्या आपल्या कथा आपण करायचं आहे. ह्या ठिकाणी स्वार्थ आहे. आपण सांगतो का माझी लक्ष्मी आपल्या इतके पैसे कोण सांगतो का, कुणाला सांगत नाही. अगदी बायको असं सांगत, तिच्या पण लपून ठेवलं थोडा पैसा, थोडा पैसा लपून बाजू ठेवलो असतो किंवा ते उपयोग येईल म्हणून. तसं बोध आतमध्ये पाहिजे आपल्याला की आपण एकटे आहो, बहिर जड हा, बाहेर मात्र जड मूळ वध आचार्य, मूर्खासारखं वागलं पाहिजे, सामान्य लोक वागतात तसं सांगा सामान्य लागलं पाहिजे. अंतर्बोधो बहिर्जड, अंतस्त्यागी बहिस्संगी, जो काही त्याग करायचा आहे तो आतून करायचा बाबा, बाहेर काय त्याग करायचं नाही, बाहेर संन्यास घ्यायचं नाही आहे, संन्यास आतमध्ये घ्यायचा आहे. आतून काम करो लो मोह ममत्व अहंत जे काय आहे हे सगळं आत सोडायचं आहे, बाहेर मात्र जसं ईश्वराने ठेवलं तसं राहायचंय. कुडकुड न करताना जसं देवाने प्रारब्ध दिलेलं आहे तसंच जीवन काढायचं आहे, कारण ती ईश्वराची इच्छा आहे, आपल्या इच्छेने होत नाही काही. म्हणून बाहेर जसं देवाने ठेवलंय तसं राहायचं आहे, आतमध्ये मात्र असंग व्हायचं आहे, अंतस्त्यागी आणि बहिस्संगी, बाहेर मात्र सगळा सोडायचं आहे. म्हणून मातोश्री पत्नी कसं प्रेम करावं हे जगात दाखवलं पाहिजे म्हणून मी सगळं करतो म्हणले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हे जे काही ह्या ठिकाणी बसलेले आहेत हे पूर्वी महा तपश्चर्य केले आहेत, रामाचा अंगसंग घडावं म्हणून हे ऋषी ह्या ठिकाणी अरण्यात वृक्षरूपाने आलेले आहेत, त्यांना मुक्ती दिली पाहिजे म्हणून मी त्यांना आलिंगन देतोय. पण दिव्य दृष्टी दिली, दृष्टी दिल्याबरोबर सगळे ऋषी म्हणून तपस्वी भक्त तिला दिसायला लागले, जे वृक्ष होते ते तपस्वी लोक दिसायला लागले. हे रामाचं ज्ञान ऐकल्याबरोबर पार्वतीला सगळीकडे रामरूप दिसायला लागलेलं आहे, एकदम समाधी लागली. समाधी लागल्यावर रामचंद्र म्हणतायत, मा मातोश्री तुम्ही आता ह्या ठिकाणी आलात, ह्या ठिकाणी असेच थांबा म्हणले, इथून जाऊ नका दंडकारण्या तू, म्हणून तुझा भवानी स्थापना केली रामचंद्राने या ठिकाणी, जगाचं कल्याण करण्याकरता उद्धार करण्याकरता या ठिकाणी थांबा म्हणून तिथं मूर्ती स्थापन केली आणि रामपूर्व पुढे निघून गेले. पुढे ऋषभपूर्वतापाशी आलेले, त्या ठिकाणी शबरी तपश्चर्या करत बसली होती. शबरी कोण होती माहिती का? शबरी ही एका किरातची म्हणजे एका भिल्लाची राजकन्या होती, दिसायला सुंदर अगदी. पुढे ती वयात आली, वयात आल्यानंतर तिचा विवाह ठरला, भिल्लांचा विवाह तो, एक तरुण राजकुमार बघितलेला आहे आणि विवाहाचा मुहूर्तही काढला आणि विवाह करायला ठरला. आता भिल्लांचा विवाह म्हटल्यावर मिष्टान्न पाहिजे, मिष्टान्न काय असायचं? अरण्यातली हरणं सगळे पकडून आली त्यांनी, भिल्लांचा विवाह, अरण्यातले हरणं पकडून, हजारो हरणं पकडून आणलेले आहेत, भिल्ला सगळं पकडलेलं आहे पारद्यांनी सगळ्यांनी, आणि उद्या सकाळी सगळ्यांना मारून आपण खायचं, मिष्टान्न करायचं. अशा प्रकारे भिल्ल रात्री झोपली आणि ती लहान पिल्लं, हरणाची पिल्लं आईपासून तडफडायला लागले आहेत आणि ओरडायला लागले. एका बाजूला हरणी आहेत, एका बाजूला पिल्ल आहेत, दोघे ओरडतायत, दोघे ओरडतायत, आक्रोश करतायत, पण कुणाला एकमेकापाशी जाता येत नाही. ही शबरी रात्री उठलेली आहे, ती म्हणली संसार माझा सुरू व्हायचा आहे, मी विषयांच्या उपभोगाला समोर जाणार आणि माझ्या संसाराची सुरुवात कशापासून आहे, ह्या सगळ्या जीवांचा मृत्यूपासून माझ्या संसाराची सुरुवात आहे. हे तिने बघितलं, नको म्हणली, ज्या संसाराची सुरुवात दुसऱ्याला दुःख देऊन आहे तो संसारच नको. पण रात्री उठली, उठून तिने सगळ्या पिल्लाला सोडलं आणि ते हरणाला सोडून दिलं. ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी ईश्वर आहे, म्हणून दया केली पाहिजे प्रत्येकाने, कणा आले पाहिजे त्यामध्ये, दुसऱ्याचं दुःख बघून डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत. कमीत कमी रामा याचं कल्याण कर एवढं तरी आपण म्हटलं, आपण काही करू शकलो नाही तरी एवढं तरी म्हणू शकतो आपण, बाबा या समोरच्या पाण्याला दुःखातून सोडव रे बाबा, एवढी प्रार्थना कृष्णाची केली तर कृष्ण भगवान त्याला सोडतात आणि तुम्हाला पुण्य येते. पण चित्तात दया पाहिजे, सबरीकडे राम का चालत आले अशी दया केली दिली, त्या सगळ्या पिल्लाला हरणाला सोडून दिलं, सगळे मोठे आलं झाले कुण्या वरत निघून दिले. शबरी म्हणते नको आता घरी राहिला, संसाराचा पाश पाठीशी लागतोय, म्हणून रात्री पळून गेली. दोन माणसं आपल्याला माहिती आहे संसारामध्ये पळून गेलेले, एक समर्थ रामदास स्वामी संसार सुरू व्हायचे उठून पळून गेलेले आहेत आणि एक शबरी आहे ती पण संसारानं लग्नाच्या वेळेतून पळून गेली, आदल्याशी पळून गेली रात्री. पळून जायचं कुठे आलं म्हणली, त्यांनी सगळं ते पिल्लांचं राज्य सोडलं आणि पळत पळत ऋषभ पर्वताजवळ आली. त्या ठिकाणी एक ध्वज बघितला, भगवा ध्वज, म्हणजे ऋषींचा आश्रम असेल म्हणून ऋषींच्या आश्रमात आपण जावं म्हणून विचार केला. पुन्हा म्हणते आपण कोण आहोत, आपण भिल्ल जाते नाहोत, ते ब्राह्मण आहेत, आपल्या घरात घेतील का म्हटले, आपल्या घरात घेणार नाहीत, आपण इथे झाडा बसू म्हणजे झाडापासून लांबून सेवा करायची, गुरुसेवा कशी करावी तिच्याकडून शिकावं, झाडावर बसलेले चढून ती. आणि तिने बघितलं रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती तो मतंग महर्षीचा आश्रम होता, हे मतंग ऋषी रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर 3 वाजता उठून पंपा सर्व स्नानाला जातात आणि रोज परत येतात. तिने बघितलं सेवा करायची, आता सेवा करायची म्हणजे काय करायचं, सगळी कामं करायची, हे जातात त्या रस्त्यामध्ये काटेकोटे आहे, हे तिने बघितलं. आपला वेळा काढला तिने आणि दुसऱ्या दिवशी रात्री 1:30 उठलेली आहे, सगळे झोपल्यानंतर उठून सगळा रस्ता साफ करून टाकला तिने, सगळे काटेकोटे जे होते हे सगळे तोडून बाजूला टाकून दिले. पहाटे 3 वाजता मतनवर्ष उठून गेले. भक्त होता, अरे काटे कुठे काहीच नाही, रस्ता साफ केलेला आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय घडलं म्हणले. आज इतकी वर्ष मी या ठिकाणी तपश्चर्या करतोय, रस्ता कोणी साफ केला? काही कळलं नाही. पुन्हा आपली स्नान करून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी काय केलं, अरण्यातलं सगळं शेण गोळा करून आणलं तिने आणि सगळं शेण सारून रस्ता साफ करायला सुरू केलं. अर्धा रस्ता सारून झाला, दिवस होते मतक मोर्च आल्याबरोबर पुढं झाडावर जाऊन बसले. सेवा कशी करायची असते बघा, मी करते आणि मी केलेलं आहे हे दाखवायचंच नाही. मुळी अहम ममत्वाद व्यपहाय सर्वम, गुरुसेवा कशी करायची असती हे त्या भिल्लीला करून शिकावं. ह्या भारतवर्षातली भिल्ली सुद्धा आदर्श आहे. रामाने तिचं नाव घातलेलं आहे, रामाने अनुग्रह केलेला आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा शेण गोळा करून आणलेलं आहे. तेव्हा ते महर्षी म्हणतात, कोण सेवा करते बघायला पाहिजे. पण ते महर्षी सुद्धा रात्री 1 वाजता उठलेले आहे. पतंग महर्षी आणि आपल्या लाजा सारवत बसलेले. त्याबरोबर महर्षी चालत चालत आलेले आहेत आणि कस्तुम भाई तू कोण आहेस त्याने विचारलं. विचारून घाबरली, हा दुतेरे पायावर डोकं ठेवलेलं आहे. म्हणे महाराज, मी एक किरात कन्या आहे, विलायची कल्या आहे. मी तर कशी आलीस तू? सगळ्या वृत्तांत सांगितलं असं घडलेलं आहे. मला संसार नको म्हटले ना, त्या हरण्याचं दुःख बघितलं मी, डोळ्यातले पाणी बघितलं, मला दया आली, मी सोडून दिलंय. हा संसार नको म्हणजे दुःखरूप संसार आहे, एवढं मला ज्ञान झालंय. म्हणून महाराज मी ह्या ठिकाणी आले. तिचा भाव बघितला, जरी जातीने शूद्र असते भिल्ल असली तरी भाव कसा आहे, भाव शुद्ध आहे. भगवान कसे आहेत, अंतस्थ भाव बघतोय, त्यांना बाहेरचं काय लागत नाहीये. हे म्हटलं माझ्या आश्रमात, पण तिला आश्रमात आणलेलं. तिला मोठं आश्चर्य वाटलं. पुढे मतंग महर्षीनी ह्या भिल्लीने त्या आश्रमात ठेवलं, पण सगळ्या ऋषींनी त्या मतंग महर्षी बहिष्कार घातला. म्हणे भिल्लीने आश्रमात घेतलं, नको म्हणलं अशी बोलायला. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही आहे. अशी सेवा त्या मतंग महर्षी मोठी सेवा केली ती. पुढे कालांतराने मतंग महर्षींचं आयुष्य संपलं. ते म्हटला, तिने सांगितलं, बाई मी आता उद्या या ठिकाणी दहे ठेवणार आहे, मला विमान येणार आहे आणि मी जाणार आहे. त्यावर तो भिजेल म्हणते, म्हणे महाराज तुमच्यावर मला पण घेऊन चाला म्हणले. मी पण या जगात राहणार नाही आहे, माझं तरुण वय आहे, मी कशी एकटे राहू शकेल म्हणले. वडिलाप्रमाणे तुम्ही होता, तुमच्यावर मी सुरक्षित होते. म्हणजे आता मी या ठिकाणी राहणार नाही, मला एकटे सोडतो नका. त्यावर मतंग महर्षी म्हणतात, बाई कशा ध्येय टाकतेस म्हणले, माझं आयुष्य असलं तर मी पण राहिलो असतो म्हणले. माझी पण फार इच्छा होती राहायची जगायची, पण इलाज नाही म्हणले. काल समोर उभा आहे माझ्या, मला दिसतोय म्हणले. बाई या ठिकाणी अरण्यामध्ये साक्षात रामचंद्र प्रभू येणार आहेत, त्यांचं दर्शन घे बाई. मरणाची गोष्ट काढू नको, उलट रामाचं स्मरण कर. मरण मागायचं नाही आहे, रामाचं स्मरण मागायचं आहे. मतंग म्हणून सांगितलं, मरण मागू नकोच म्हणले. आणि काही होणार नाही, तू रामाचं नाव घेत बस. या ठिकाणी तुला कोणी मुखी राम त्या काम बाधू शके ना, तुझ्या मुखात राम ठेव, तुला कसले विकार कोणी येणार नाही. ह्या आश्रमात राम म्हणले, तुला कसलाही धोका दे राम म्हणले बाद. आणि ते मतंग पर्शी आपण देह ठेवलेलं आहे. पुढे शबरी त्या ठिकाणी राम आज येतील, उद्या येतील, गुरुवाकर विश्वाचा बरं का. राम येणार आहेत, मला दर्शन घडणार आहे, रामाची सेवा करायची आहे. कोण रोज बोरा बिरं जे काही जांभळं असतील ते आणून ठेवायचे, आलं ते फळं रामाला द्यायची आहेत. आणि रामप्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत. आता शबरी म्हातारी झालेली आहे, काळ कोणापण थांबत नाही. 12 वर्ष निघून गेली, शबरी म्हातारी झालेली आहे. आणि पण फळं मात्र रोज आणायचे. एक दिवस रामप्रभू त्या ठिकाणी आलेले, जटायचा उद्धार केलाय. आणि रामप्रभू त्या ठिकाणी आले, शबरीला बघितलं त्यांनी. आणि शबरीला विचारलंयस, काय शबरी स्वस्थ अशी नवा काय, स्वस्थ आहेस ना. स्वस्थ म्हणजे काय, आपण ज्याला स्वस्थ म्हणतो ते स्वस्थ नाही बरं का, मराठीतले स्वस्थ नाही. स्वस्थ म्हणजे काय, स्वस्मिन आत्मरूपे तिष्ठसी नवा, स्वतःच्या आत्मरूपात तू आहेस ना. असा रामाने प्रश्न, अस्वस्थ एका शब्दामध्ये रामाने बोध केलेला आहे. तर रामाच्या गुरुमुखात आलेलं वाक्य, त्याबरोबर चित्तामध्ये एकदम बोध झालेला आहे. स्वतःच्या आत्मरूपात एकदम गेली, ते देहवृत्तीवरून आत्मरूपात गेलेली आहे. षटचक्र भेदन झालेलं आहे, एकदम समाधी लागली. गुरुच्या एका वाक्याबरोबर समाधी लागलेली आहे. आतमध्ये रामरूप दर्शन घेतलेले तिने. पण बाहेरून कानावर शब्द आले, स्वस्थाचे नवा. ती म्हणते, समाधी लावायची वेळ नाही आहे, रामप्रभू दरवाजे उभे आहेत. समाधीचा मोह सोडला, खाली बाहेर आलेली आहे. रामप्रभू आग घेतलेले आहे, काय बोरं वगैरे आणली सगळे दिलेले. पुढचा कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, पुढचा कथाभाग सांगत नाही. आणि शबरीने श्रीराम जयराम म्हणत म्हणत रामाच्या समोर आपले पंचप्राण सोडलेले. रामाने स्वतःच्या हाताने तिला आग्नेय दिलेले. तिथून पुढचा कथाभाग माहिती आहे, तुम्हाला एक कथाभाग सांगून पुढे मी संपवणार आहे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर।

याचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम, याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत वसंत देसाई, स्वर प्रसाद सावकार यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रघुवीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 5 समास 2 आपला चालू आहे। सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत। दोन्ही गोष्टी या समासामध्ये आलेल्या आहेत की असद्गुरु जे असतात, जे बुवा महाराज म्हणतो आपण लोकांना फसवणारे, सद्गुरूंचा आव आणून राहणारे, परंतु त्यांच्याजवळ हे काही आत्मज्ञान नसतं, शिष्यांना देण्याजोगं काही नसतं। आणि त्याचबरोबर जे सद्गुरू असतात, जे शिष्याला कृतार्थ जीवन जगायला शिकवतात, त्यांच्यामधला फरक काय आहे, ती लक्षणं समर्थ स्पष्टपणाने सांगतायत। त्या ठिकाणी ते म्हणतायत, अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परिविषयी लोलंगता ऐसिया गुरुचिने सार्थकता होणार नाही। नुसतं मोठे मोठे शब्द बोलून चालणार नाहीये, तर त्या ठिकाणी त्यांनी विषयामध्ये सापडता कामा नाही, निरासक्त निसंग अशा तऱ्हेचं जीवन त्याचं पाहिजे। पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य अद्भुत सिद्धीचे नियोगे। पुष्कळ निरूपण करताना ही मंडळी सामर्थ्याचं रिद्धी सिद्धींचं महत्व गात असतात, चमत्काराचं महत्व सांगत असतात। त्यामुळे श्रोत्यांच्यावर किंवा त्या शिष्यावर देखील असा परिणाम होतो की आत्मज्ञानाचं महत्व लक्षात न येता अशा काही सिद्धी सामर्थ्य आपल्याला मिळावं आणि त्या योगे आपल्याला बऱ्याच गोष्टी काही मिळवता येतील अशी त्याची कल्पना होते आणि त्यामुळे तो आत्मज्ञानाच्या ऐवजी त्या सामर्थ्याच्या पाठीमागा लागतो। काही रिद्धीसिद्धी आपल्याला प्राप्त व्हाव्यात असं वाटतं आणि तशा रिद्धीसिद्धी त्याला मिळाल्या, लोकांनाही त्याच्याजवळ काही सिद्धी आहे असं वाटलं आणि त्यांच्या मागं लागायला लागले की जे मुक्कामावर पोहोचायचं असतं ते राहतं बाजूला आणि जो व्यवहार सुरू होतो तो परमार्थामध्ये गोंधळ निर्माण करणारा आणि विरुद्ध मार्गाने परमार्थाच्या विरुद्ध दिशेने नेणारा अशा तऱ्हेचं काही चालतं तसं नसावं हे सांगण्यासाठी समर्थ स्पष्टपणाने काही विषय सांगत असतात। ऐसे तयांचे सामर्थ्य आमचे ज्ञानाची नुसते व्यर्थ, काहींच्या जवळ सिद्धी आहेत आणि आमचं नुसतं ज्ञान आपल्याला काय करायचं। ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे, या रिद्धी सिद्धीच्या सामर्थ्यापासून आपल्याला वैयक्तिक काही मिळवावं अशा तऱ्हेचं एक वेगळा विचार, चुकीचा विचार श्रोत्याच्या मनात शिष्याच्या मनात यायला लागतो। पण समर्थ सांगतात, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे। भगवंताची भेट जर व्हायला हवी असेल तर दुरी आशा म्हणजे भगवंतापासून दूर नेणाऱ्या ज्या आशा आहेत, ज्या ऐहिक गोष्टी आहेत, ज्याचं आकर्षण माणसाला वाटतं, त्या गोष्टी पूर्णपणे सुटल्याखेरीज भगवंताची भेट संभवत नाही। भगवंताची भेट घेण्यासाठी ज्या एका पातळीवर जावं लागतं, ज्या भगवंतांच्या प्रांतात प्रवेश करावा लागतो, त्यासाठी इकडल्या सर्व आसक्ती पूर्णपणे तोडाव्या लागतात, सर्व वासना कमी व्हायला लागतात, ऐहिक वासना कमी व्हायला लागतात, सर्व इच्छा कल्पना या सगळ्यापासून त्या जीवाला मुक्त व्हावं लागतं, तरीच भगवंत भेटे असं म्हटलेलं आहे। आणि दुराशा धरी ओकटे शब्द ज्ञाते कामिक, आणि काही जे शब्द ज्ञाते असतात, ज्यांच्याजवळ शब्द ज्ञान असतं आणि त्या शब्द ज्ञानाने लोकांना ते आकृष्ट करत असतात, त्यांच्या मनात मात्र अशा ऐहिक कामना असल्यामुळे ते जे आहे ते चुकीचं आहे, वोक्ट आहे, खोटं आहे अशा तऱ्हेचं समर्थ सांगतात। बहुत ज्ञाती नागविली कामनेने वेडी केली, जे काही शब्द ज्ञान सांगणारे पंडित वगैरे मंडळी जे असतात ती नागवली जातात कामनेने वेडी केली, मोठेपणाच्या कामना धरतात आणि त्यामुळे भगवंत अंतरतो। आणि कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे, त्यांना बापुडी म्हटलं, मूर्ख असं म्हटलं, कारण भगवंताची कामना सोडून जी जी काही कामना केलेली असेल ती त्या व्यक्तीच्या नाशाला काम होते किंवा तात्पुरता लाभ आहे असं वाटतं, परंतु ज्याला शाश्वत समाधान सुख असं म्हणतो ते ह्या ऐक्य गोष्टीने मिळणारं नसतं। म्हणून निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, निशेष कामना रहित, नुसता कामना रहित आणि निशेष कामना रहित, एकही कामना ऐहिक राहिलेली नाही असा संत विरळा असतो असं म्हणतात। अवघ्या वेगळे मत अक्षय जाचे, त्याच मत इतरांपेक्षा वेगळं असतं। अक्षय ठेवा सकळांचा प्री पांगडा फिटेना शरीराचा, तेने मार्ग ईश्वराचा चुकवणी जाती। वस्तुत आत्मधन हा अक्षय ठेवा सगळ्यांचा आहे, प्रत्येक जीवाजवळ ते आत्मधन आहे, अक्षय सुख आहे, परंतु
ते न मिळवता जो देहबुद्धीच्या मागे लागतो, देहानी मनानी बुद्धीनी मिळवणारी जी सुख आहेत, इंद्रियानी मिळणारी सुख आहेत, त्यांच्या मागे जो लागतो त्यामुळे तो मार्ग ईश्वराचा चुकवली जाते. दोन विरुद्धच मार्ग आहे. ईश्वराच्या मार्गाने ज्याला जायचं आहे त्याला ऐहिक कुठल्याही गोष्टीचं जरा देखील आकर्षण असता कामा नये. सर्वांच्यावर प्रेम जरूर असावं पण कुणातही ममत्वाने गुंतू नये, आसक्ती असू नये. गरजेपुरते ऐहिक गोष्टी स्वीकारतो आहे पण त्यात गुंतलेला नाही. अशा तऱ्हेचं स्वच्छ शुद्ध जीवन झाल्याखेरीज ईश्वराच्या मार्गावर तो चालू शकत नाही. आणि सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहाचं महत्व झाले, त्याने बेंचाड बळकावले देहबुद्धीचे. आणि जेव्हा साधना करता करता काही सिद्धी सामर्थ्य प्राप्त होतं, त्यामुळे काय होतं, त्या सिद्धी सामर्थ्याच्या मागं लोक लागले की त्या व्यक्तीच्या देहाला महत्व येतं. जे वस्तुतः देह भाव गेला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे, त्याच्याऐवजी त्या व्यक्तीचं महात्म्य वाढतं. महात्म्य वाढायला पाहिजे ते बोधाचं. जे काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ते ज्ञानाचं महात्म्य वाढायला पाहिजे. सद्गुरु तत्वाचं महात्म्य वाढायला पाहिजे. त्याऐवजी जे देह धारण करून ती व्यक्ती सद्गुरु म्हणून मिरवत असते त्या देहाला सामर्थ्य प्राप्त होतं आणि त्यामुळे देहबुद्धी बळकट होते आणि त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा खाली घसरण्याची शक्यता असते. शिवाय ते जे सामर्थ्य आलेलं असतं ते देहापुरतच मर्यादित असतं. देह संपला की सामर्थ्य गेलं. म्हणून सांडून अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. म्हणून आत्मधन अक्षय सुख सोडून जी मंडळी अशा सिद्धीच्या सामर्थ्याची इच्छा करतात त्यांना मूर्ख असं म्हटलेलं आहे. कामने सारिके दुःख आणिक काहीच नाही. दुःखाला कामनाही कारण आहे. काहीतरी हवं आहे आणि मिळत नाही आहे दुःख. काहीतरी हवं आहे त्याच्या आड कुणीतरी येतोय क्रोध. गीतेने जसं म्हटलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. क्रोधात भवती संमोहः, संमोहात स्मृतिभ्रंशः. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. विषयाचा ध्यास सुरू झाला की प्रणश्यती पर्यंत घसरत घसरत घसरत खाली येतो. म्हणून कामने सारखे दुःख नाही असं म्हणतात. कामनाच नसावी. जे जसं आपल्याला प्रयत्नाने झाल्यानंतर प्राप्त आहे त्या ठिकाणी समाधान पाहिजे. म्हणून समाधान हे फार मोठा गुण सांगितलेला आहे. किंबहुना परमार्थाचा शेवट कशात असं जर विचारला तर समाधानात. आनंदात आहे त्या परिस्थितीमध्ये, आनंदात आहे असं व्हायला पाहिजे. म्हणून ईश्वरे विण जे कामना तेणीची गुणे नाना यातना. ईश्वराखेरीज जी जी काही कामना इच्छा असेल त्यामुळे नाना प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. होती पतनावर पडे प्राणी. आणि त्या कामनेच्या मागं धावता धावता त्यांचं पतन होतं. दुसऱ्याला एखादी गोष्ट मिळाली, मला मिळाली नाही, माझ्यापेक्षा तो वरचढ झाला, त्याच्या मागं धावायचं. त्याला पैसा जास्ती, त्याला गाडी आहे, त्याला बंगला आहे, मग मी येणं केन प्रकारेनं पैसा मिळवेन आणि तसं काही करीन असं म्हणायला लागला की ते पतनाला कारणीभूत. आणि जे सामर्थ्याच्या मागं तो लागलेला असतो, होता शरीरासी अंत सामर्थ्यही निघून जात. जे वास्तविक शरीराचा म्हणजे देहाचा उपयोग करून, असत देहाचा उपयोग करून सच्ची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्याऐवजी हे सिद्धी सामर्थ्य जे देहाला लागलेलं आहे त्याच्यामध्ये पडल्यामुळे शरीराचा अंत झाला की त्या ठिकाणी ते सामर्थ्यही संपलं. आणि शेखी अंतरला भगवंत कामना गुणे. आणि भलत्या कामना धरल्यामुळे भगवंतही अंतरतो. आणि जे सामर्थ्य मिळालेलं असतं तेही शरीराबरोबर जातं. त्यामुळे ह्या मार्गाला लागला असा दिसतो पण काहीच हाताला लागत नाही अशी त्याची परिस्थिती होते. म्हणून हे सगळं लक्षात घेऊन निष्कामता विचारू. विचारपूर्वक विवेकाने निष्काम होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्या योगे आपण निष्काम होऊ त्यासाठी काय करायला पाहिजे असा विचार पाहिजे. निष्कामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू. आत्म्याच्या ठिकाणी दृढ बुद्धी झाली पाहिजे की तेच एक मला प्राप्तव्य आहे, हेची एक आधी मला हेच मिळवायचं आहे. अशा ठिकाणी पक्की बुद्धी ठेवून केला पाहिजे. तिथं निर्धार केला पाहिजे. असा निर्धार ज्याचा झालेला आहे तोची सद्गुरु पहिलं पारू पाववी भावाचा.
सद्गुरूंना आत्मधन प्राप्त झालेला असल्यामुळे त्यांना लक्षात आलेलं असतं की ह्याच्या पुढे काहीही जगामध्ये कोणती अशी गोष्ट नाही आहे की जी ह्याच्या वरचट चढेल, ह्याच्यापेक्षा मोठी ठरेल, किंवा ह्याच्यापेक्षा महात्मा ज्याला प्राप्त होईल अशी एकही वस्तू नाही असं त्यांना पूर्ण माहिती असलेल्यामुळे असे जे सद्गुरू आहेत ज्यांची दृढ बुद्धी झालेली आहे स्वरूपाच्या ठिकाणी तेच आपल्याला भावाच्या पहिलं पार नेतील. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: देशन भक्ती सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्ती सुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा.
4: हा,
3: संत ज्ञानेश्वरांनी
4: हा
3: श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ
4: हो
3: यांना योगाब्जिनी सरोवरु आणि विषय वैध्वंसिक वेरू
4: हो हो
3: असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर त्याचा अर्थ काय, म्हणजे काय त्यांना म्हणायचं?
4: योगाब्जिनी सरोवरु,
3: हा,
4: अब्ज म्हणजे अपज, अप म्हणजे जल, जलामध्ये उगवलेलं, जलामध्ये उगवलेलं म्हणजे कमळ.
3: कमळ
4: तर ध्यानाच्या सरोवरात योगाची कमळ फुललेले योगी म्हणजे गोरक्षनाथ. असा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. कारण ज्ञानेश्वर हे स्वतः नाथपंथीच होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथांनी दीक्षा दिली होती. त्यांच्या आई वडिलांना सुद्धा नाथपंथाचीच दीक्षा होती. त्यांच्या आजी आजोबा सुद्धा नाथपंथाचीच दीक्षा होती. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना त्यांच्या आजी आजोबांना साक्षात गोरक्षनाथांकडून दीक्षा मिळालेली होती.
3: आणि विषय वैध्वंसिक वेरू,
4: विषय विध्वंस वीर
3: असं आपण,
4: हा, विषय विध्वंस आणि वीर असे तीन शब्द एकत्र आलेले. विध्वंस करणे म्हणजे नाश करणे, ते करणारा वीर म्हणजे गोरक्षनाथ असा त्यांचा उल्लेख आहे. आता विषय म्हणजे भौतिक जगतातली प्रत्येक गोष्ट जी आपण आपल्या पाचही सेन्सेसच्या माध्यमातून उपभोगतो, म्हणजे डोळा, नाक, कान, तोंड आणि स्पर्श याच्या माध्यमातून आपण वस्तू बघतो, तिचा स्वाद घेतो, त्याचा वास घेतो, त्याचा आवाज ऐकतो, ओके, त्याला स्पर्श करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टींच्या माध्यमातून करतो त्याला विषय असं म्हटलं. विषयामध्ये माणूस अडकला की तो षड्रिपूंच्या बंधनात अडकतो. आणि मग त्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे माणूस म्हणून जन्माला यायचं हे तो विसरतो. कारण की तो योगी न होता भोगी होतो. त्याच्यातलं वैराग्य जे आहे या भौतिक जगतामध्ये जगता जगता स्थितप्रज्ञतेने वैराग्यपूर्ण जीवन जगत जगत आपलं उत्थान घडवणे हे तो विसरतो आणि विषयांच्या नादी लागतो. म्हणजे व्यसनच आहे. विषय हे एका व्यसनासारखंच आहे.
3: खरी गोष्ट आहे
4: की एक विषय संपला की दुसरा विषय सुरू होतो. म्हणजे तहान भागली की भूक लागते, भूक हा विषय सुरू होतो. मग भूकेचे वेगवेगळे विषय असतात की काही गोड दिसलं की भूक लागते, तिखट दिसलं की भूक लागते. तर ते पदार्थ म्हणजे विषय आहेत. आणि सगळे विषय हे विषयासमान म्हटलेलं आहे संतांनी. तर त्या विषयांच्या मागे नाही लागायचं, त्या विषयांच्या मागे जायचं नाही, त्या विषयांच्या नादी लागायचं नाही. त्या विषयांचा गरजेपुरता उपयोग करायचा, नम्रपणाने त्याचे धन्यवाद मानायचे. पण जसं आपण म्हणतो की विष हे औषध म्हणून वापरलं जातं कुठे कुठे, पण म्हणून ते रोजच्या जेवणामध्ये आपण खात नाही. कारण त्याचा एक थेंब सुद्धा आपल्याला मृत्यू घडण्यासाठी पुरू शकतो. तर अशी या दोन्ही शब्दांची फोड आहे आणि ती सत्य आहे. कारण की गुरुनी साधकाला किंवा शिष्याला त्याच्या विषयांपासून दूर नेल्याशिवाय तो योगी होण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होत नाही. आणि तो योगी ध्यानाच्या माध्यमातून कमळ त्याच्यामध्ये जेव्हा उमलतील साधनेतनं तेव्हाच तो सिद्ध होण्याच्या दिशेने जातो.
3: छान दादा.
4: हा,
3: विषय वैध्वंसिक वेरू असं जे गोरक्षनाथांना म्हणतात
4: हो,
3: तर मला आठवतं गेल्या एपिसोडला तुम्ही जी कथा सांगितली होती की मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये दोन सोन्याच्या विटा होत्या
4: हो,
3: आणि मग कसं ते भयग्रस्त झाले आणि मग गोरक्षनाथांनी त्या कशा टाकून दिल्या आणि त्याच्या जागी दगड भरले. तर असा विषय वैध्वंसिक वेरू असं त्यांना म्हणावं गोरक्षनाथांना, अशी अजून काही एखादी कथा आहे का?
4: खूप कथा आपल्याला नवनाथांच्या ग्रंथामध्ये दिसतात. त्या विटेच्या कथेनंतर येणारा प्रसंग जो आहे तोच मी इथे सांगतो.
3: हो चालेल.
4: तर मीनानाथ हे मच्छिंद्रनाथांचे पुत्र त्यांना बरोबर घेऊन निघाले. पण बाल स्वभाव जो असतो त्यामुळे मीनानाथांच्या तिथे असण्यामुळे मत्स्येंद्रनाथांचंही सगळं लक्ष मीनानाथांवर असायचं,

0: योगामध्ये किंवा बाकीच्या आध्यात्मिक कुठल्याच विषयामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं आणि सतत त्याचं सगळं करत राहणे हा एक विषय सातत्याने गोरक्षनाथांना दिसत होता. तर काय करावं गोरक्षनाथांना कळत नव्हतं. पण एकदा अशी संधी मिळाली त्यांना की गोरक्षनाथ भिक्षा मागायला गावामध्ये गेले आणि इकडे मीनानाथांना शौचासाठी लागली म्हणून मत्स्यनाथांनी त्यांना शौचाला बसवलं. गोरक्षनाथ आले, त्यांनी सगळी जेवणाची तयारी केली. मत्स्यनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की मीनानाथ बसले शौचाला, त्यांना जरा स्वच्छ करून आण. ते बघितलं त्यांनी गोरक्षनाथांनी काय मीनानाथांनी केलेले लडबडलेले आहेत, तर त्यांना अतिशय किळस वाटली त्या गोष्टीची. तेवढ्यात मत्स्येंद्रनाथ म्हणले की त्याला धुवूनच आण. तर गुरुची आज्ञा शिरसा वंद्य मानून त्यांनी मीनानाथांना उचललं, नदीवर नेलं आणि कपडे धुतात तसं खडकावर आपटलं.
1: काय बापरे,
0: ऐकायला भयंकर वाटणारी गोष्ट. आपटलं तर तो छोटा जीव होता, त्याचा प्राण लगेच गेला. मग त्यांनी त्याच्या शरीरातली सगळी हाड मांस सगळं काढून त्या नदीमधल्या मगरींना टाकून दिलं आणि त्यांची कातडी स्वच्छ धुवून घेतली, जी खराब झालेली होती, लडबडलेली होती, ती स्वच्छ धुतली आणि आणून वाळत टाकली. थोड्या वेळाने आराम करत असलेले मत्स्येंद्रनाथ जागे झाले आणि त्यांनी विचारलं मीनानाथ कुठे आहे, तर ते म्हणे हे काय मीनानाथ इथे वाळत टाकलेला आहे. तर धक्का बसला मत्स्येंद्रनाथांना आणि ते एकदम रडायला लागले. म्हणाले की काय केलंस तू, माझ्या मुलाला मारून टाकलंस आणि त्याचं कातडं तू वाळत घातलंयस. तर त्यांचा जो आक्रोश आहे, शोक आहे, तो बघून गोरक्षनाथ त्यांच्या जवळ आले आणि म्हणाले गुरुजी तुम्ही असे अज्ञानी का झाला आहात, तुम्ही का रडताय, तुम्ही कोण, तो मुलगा त्या शरीराचं नाव जे मीनानाथ ठेवलं होतं तो कोण आहे तुमचा, याचा विचार करा. विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की कोण मेलाय, नेमकं कोण मेलाय. जो नाशिवंत आहे देह, त्याचा नाश झाला आहे ना, शाश्वत जे आहे त्याला मरण नाही. तुमचा मुलगा मीनानाथ हा कधीही मरणार नाही, कारण तो आत्मा आहे, आत्मतत्व आहे. त्याचा कुठल्याही शस्त्रांनी, वाऱ्यानी, पाण्यानी, अग्नीने नाश होणार नाही, कारण तो शाश्वत आहे. पण हे सगळं सांगून सुद्धा विषयामध्ये मोहित झालेले मत्स्येंद्रनाथ त्या कुठल्याही उपदेशाने भानावर आले नाहीत. शेवटी गोरक्षनाथ उठले आणि त्यांनी संजीवनी मंत्रांनी त्या कातडीवरती पाणी शिंपडलं आणि त्या कातड्याच्या आतमध्ये मीनानाथ पुन्हा जिवंत झाले, पुन्हा पहिल्या त्या स्वरूपामध्ये त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. आणि ते बघितल्यानंतर मीनानाथांना हसताना बागडताना बघितल्यानंतर मत्स्येंद्रनाथांनाही खूप आनंद झाला. आणि तेव्हा गोरक्षनाथांनी मत्स्येंद्रनाथांना विचारलं की तुम्ही इतके ताकदवान आणि प्रभावशाली आहात की तुमची शक्ती निर्जीवाला सजीव करून सहस्त्रावधी मीनानाथ निर्माण तुम्ही करू शकता, आणि असं असताना सुद्धा तुम्ही रडत का होता याचं मला कारण सांगा. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की तू मीनानाथाला का ठार मारलंस ते मला अगोदर सांग. तर गोरक्षनाथ म्हणाले की तुमचं प्रेम पाहण्यासाठी आणि तुम्हाला किती लोभ आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतःला विरक्त म्हणून घेता, मग मीनानाथांवर मात्र तुमची खूप माया ममता आहे, ते मला बघायचं होतं. आणि त्याच्यावर मत्स्येंद्रनाथ म्हणाले की तुझ्याच अंगी आशा, तृष्णा इत्यादी तुझ्या शरीरात कितपत वावरत आहेत हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम ते कौतुक करून दाखवित होतो. त्याचप्रमाणे तुला ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत हे पूर्णपणे कळलं आहे किंवा नाही याबद्दल मला शंका होती, खात्री नव्हती, त्याचं निरसन करून घेण्यासाठी मी ही सगळी लीला
1: केलेली आहे.
0: हा, तर गोरक्षनाथ म्हणाले हो, कारण मला आश्चर्य वाटलं की हा संजीवनी मंत्र तुम्ही मलाच दीक्षेच्या वेळेला दिलेला आहे, शिकवलेला आहे, तो टाकून तुम्ही मीनानाथांना जिवंत करू शकला असता. तर दोघांचंही समाधान झालं आणि तेव्हा मत्स्येंद्रनाथ म्हणाले की खरंच तू विषय विध्वंस करणारा माझा शिष्य आहेस, योगी आहेस.
1: बापरे, किती वेगळी कथा आहे.
0: खरंय
1: दादा, आणि अर्थातच मी आता वाट पाहते की तुम्ही कोणता आम्हाला वन लाइनर सांगणार आहात या एपिसोड मध्ये.
0: गोरक्षनाथांची एक फार सुंदर वन लाइनर आहे, अभी नहीं तो कभी नहीं.
1: अभी नहीं तो कभी नहीं,
0: हाँ.
1: ओ,
0: आता नाही तर परत कधी नाही. आता हे जे वाक्य आहे हे आपण वापरतो की आत्ता तू व्यायाम करायला सुरुवात कर. आपण जे टाळतो आणि म्हणतो नाही सोमवार पासून करीन, पुढच्या एक तारखेपासून करीन, तर जे शिस्तीत राहणारे लोक आहेत ते आपल्याला सांगतात की नाही, अभी नाही तो कभी नाही. तू ठरवलंस तर आत्ता आजपासून व्यायाम कर, ठरवलंस तर आजपासून डाएट कर, ठरवलंस तर तुझं संपूर्ण रुटीन तू आजच बसव, तू 1 तारखेपासून बसवणार असं म्हणतोय म्हणजे तुझं काही होणार नाही,
1: बरोबर?
0: तर अभी नाही तो कभी नाही ही गोष्ट आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला लागू होते. म्हणजे भौतिक आयुष्य जगताना सुद्धा तुम्ही कुठल्याही गोष्टी आजच्या उद्यावर टाळू नका. आजच्या आज करा, उद्याच्या जमल्या तर आजच करा शक्य असेल तर. वेळ घालवू नका, कारण वेळ खूप आपल्या आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि तो आपण खूप वाया घालवत असतो. तर अभी नाही तो कभी नाही, एखाद्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर ते नातं सुधारण्यासाठी ही पालूपत सतत आपल्या मनामध्ये रुंजी घालत ठेवा की अभी नाही तो कभी नाही, आत्ताच मी ते नातं नीट करण्यासाठी प्रयत्न करेन, आत्ताच मी जे काय शिक्षण घ्यायचं असेल, जे काय वाचन करायचं असेल ते मी आत्ताच करेन, ध्यानाला मी आत्ताच बसेन, मी आत्ताच जागृतीत राहीन. अभी नाही तो कभी नाही, ही जागृती आत्ता नाही आली तर म्हातारपण येईल आणि मृत्यू होईल तरी तुमच्यामध्ये ती जागृती येणार नाही. म्हणून खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्याला नाथ सांगतात अभी नाही तो कभी नाही.
1: असं आहे ना, कल करे सो आज करे सो अब कर, असं एक वचन आहे. पण नाथांची खास शैली आहे की डायरेक्ट अभी नाही तो कभी नाही ते थेट सांगूनच देतात तुम्हाला की तुमच्या हात नाही होणारच नाही मग.
0: हो हो. आणि स्पेशली त्यांनी हे ध्यानाच्या किंवा साधनेच्या किंवा आत्मजागृतीच्या प्रवासाच्या बाबतीत सांगितले. भौतिक जगतामध्ये ते सगळं लगेच करा, स्वार्थ लगेच साधा हे सांगायला लागत नाही. आपली आवडीची गोष्ट करा हे सांगायला लागत नाही. पण भौतिक जगात सुद्धा आपण महत्वाच्या गोष्टी शक्यतो टाळतो, उद्यावर करायच्या परवावर करायच्या, तर तिथे सुद्धा हे डिसिप्लिन पाहिजे. पण अध्यात्मामध्ये तर आहे की आत्ता अभी नाही तो कभी नाही. हे ज्याला ज्ञान झालं तो अभी अभी ही अशा पद्धतीने चालायला लागेल. अभी म्हणजे वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स, आणि जगामध्ये फक्त प्रेझेंट टेन्स आहे. पास्ट किंवा फ्युचर हा माणसाच्या मनात त्यांनी निर्माण केलेला आहे. तर जगामध्ये सातत्याने आत्ताचा क्षण चालू आहे.
1: हा,
0: हे डोक्यात फक्त तोच व्यक्ती घेईल की जो अभी ही सिर्फ नाही तो कभी नाही. आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं की तरुणपण हे सगळे उपभोग घेण्यासाठी आहे, मध्यम काळ हा सगळा एन्जॉय करण्यासाठी आहे, कारण तारुण्यात आपण कामाच्या मागे धावत होतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्या करायच्या राहून गेल्यात, म्हणून मध्यम वयामध्ये त्या करायच्या दृष्टीने एस्टॅब्लिश व्हायचंय, आणि म्हातारपणामध्ये मग जे जे काही मनातल्या इच्छा राहिल्यात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळा प्रवास होतो. आणि त्याच्यात थोडा वेळ मिळाला तर देवदेव करा. तर देवदेव करणं इतकं सोपं नाहीये. देव म्हणजे त्याचं दर्शन घेणं, त्याचं ज्ञान आपल्या आतमध्ये जागृत होण्यासाठीचा संपूर्ण प्रवास हा पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत, आत्ताच्या जन्मापासून पुढचे किती जन्म आपल्याला मुक्ती मोक्ष मिळण्यासाठी लागतील त्या सगळ्या प्रवासामध्ये करण्याची गोष्ट आहे. आणि तारुण्य असेल, मध्यम वय असेल, म्हातारपण असेल, या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आवश्यक असते ती म्हणजे विवेक. विवेकाने विचार करणं आणि विवेकाने आचरण करणं, आणि त्यासाठी अध्यात्माचा पाया महत्वाचा आहे. आणि हे सगळं सोडून देऊन काही करायची गोष्ट नाहीये. म्हणजे जग सोडलं, तुम्ही वैराग्याची वस्त्र घातली आणि जंगलात गेला असं नाही. इथेच राहून वैराग्यपूर्ण स्थितप्रज्ञ मनाची स्थिती करून जगता आलं तर त्याच्यासारखा आनंद कुठला नाही. आणि त्यासाठी लहानपणापासून गुरुकुलामध्ये हे शिक्षण आपल्याला पूर्वी दिलं जायचं, आणि त्यामुळे आध्यात्मिक असायची प्रत्येक व्यक्ती. प्रत्येकाला स्वतंत्रपणाने विचार करायची मुभा होती, पण बेस सिमिलर होता. आणि त्यामुळे ही सातत्याने शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची गोष्ट आहे. आजच्या पिढीनी हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या पावलांवरती पाऊल टाकून पुढे गेलं पाहिजे.
1: खरी गोष्ट आहे. असं आपल्याकडे म्हणतात ना की गीता ही म्हातारपणी वाचायची गोष्ट नाहीये, ती तरुण काळातच वाचली तर त्याचा पुढच्या जीवनामध्ये उपयोग होतो. पण आपल्याकडे एक पद्धत अशी आहे की म्हातार झाल्यावर बघू, मग पोथ्या वाचू, देवळात जाऊ, भजनं करू. जो वेळ आपल्याला जगायला मिळतो इतका महत्वाचा आहे की प्रत्येक क्षण जो क्षण येईल आणि जिथे वाटेल की आता हे सुरू झालं पाहिजे तिथे केलंच पाहिजे ते. तर खूप छान होतं हे आजचं वनलाइनर. श्रोते हो, तुमचे अभिप्राय मात्र तुम्ही आम्हाला जरूर पाठवत जा. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
4: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 आणि रात्री 10.
1: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, संगीतकार श्रीनिवास केसकर यांच्या संगीत रचनेतली ही पदरचना ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि स्वर नंदू भागवत यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटचे श्रीमंत मालोजी राजे हे श्री दत्तात्रयाचे परमभक्त होते, त्यामुळे दत्त जयंती ते नेहमी थाटात साजरी करीत। तसंच ते गाणगापूरला माघ कृष्ण प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने पार पाडीत। हे दोन उत्सव मालोजी राजे उत्साहाने साजरे करीत। श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यावरही राजे गाणगापूरला जात होते। माघ कृष्ण प्रतिपदेच्या पहाटे मालोजी राजांना स्वप्न दृष्टांत झाला आणि श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन मालोजी राजांना म्हणाले, तुम्हाला यापुढे गाणगापुरात येण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही स्वतःच तुमच्या अक्कलकोटी प्रकट झालो आहोत। तुमच्या हे लक्षात कसं आलं नाही? स्वामी समर्थ कोण आहेत हे प्रथम जाणून घ्या, ह्यापुढे फक्त त्यांची पूजा करा, म्हणजे तुमची सेवा आम्हाला पावली असं आम्ही समजू। आश्चर्य म्हणजे गाणगापुरातल्या पुजाऱ्यांना तसाच दृष्टांत झाला, अक्कलकोटातल्या काही स्वामी भक्तांना झाला। सकाळी मालोजी राजे उठले आणि बुधवार पेठेत राहणाऱ्या चोळाप्पाच्या घरी गेले। त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींनी विचारलं, राजे गाणगापूरला गेला नाहीत? राजे मनातल्या मनात समजले। त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला। स्वामींना हात जोडत म्हणाले, स्वामी आपणच श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार आहात, आम्ही आता कशाला गाणगापूरला जायचं? त्या दिवसापासून मालवजी राजे श्री नृसिंह सरस्वती पुण्यतिथी उत्साहाने अक्कलकोटातच साजरी करू लागले। तेव्हापासूनी प्रतिसंवत्सरी दोन्ही उत्साह अक्कलकोट नगरी उत्तम समारंभे अद्यापवरी नियमानुसार होत आहेत। स्वामी समर्थ हेच श्री दत्तावतारी म्हणजे साक्षात दत्तप्रभू आहेत ह्याची सर्वांना खात्री पटली। स्वप्नदृष्टांतामुळे सर्वांचीच मनं स्वच्छ झाली। स्वामींचा महिमा अक्कलकोटी वाढावा म्हणून श्री दत्तात्रयांनी स्वप्नदृष्टांत अनेकांना एकाच वेळी दिला। ही घटना सर्वत्र पसरली आणि अक्कलकोटला माणसांचा समुद्र दाटला। साक्षात दत्तप्रभू प्रकट झाले आहेत ह्याचा आनंद भक्त आता स्वामी दर्शनातून मिळवत होते।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, अनेक भक्त मला विचारतात की नाम घेत असताना प्रपंचातले अनेक विचार घोंगावू लागतात, नको त्या आठवणींनी मन व्यापून जातं, त्याचा नामसाधनेवर परिणाम होतो, ह्याला उपाय काय? ह्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे येत असलेल्या सर्व प्रकारच्या विचारांकडे

हे पूर्ण दुर्लक्षच करायचं. आपण विचारांमागे धावत सुटायचं नाही. विचार येतील आणि विचार जातील. आपण आपलं मन दृढनिश्चयी करून नामातच गुंतवायचं. थोडा वेळ लागेल, परंतु तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, एकदा का नामाची सवय लागली की प्रपंच विचार मनात डोकावतच नाहीत. कारण नामाचं कवच मनाभोवती घट्ट पडतं. त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी दोन्ही हवी. हे सारं एका भक्तीचं काम आहे, एवढं ध्यानात ठेवा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले.

लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचं कारण काय? तर आपलं ध्येय निश्चित झालेलं नसतं. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने, कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. लौकिकासाठी केलेलं कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही, कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असं वाटतच असतं. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, देवापाशी काही न्याय नाही, तो अगदी अन्यायी आहे. मी त्याला विचारलं, असं झालं तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो, पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधलं. मी त्याला विचारलं, मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला? त्यावर तो म्हणाला, मला तसं आवडत नाही, लोक नावं ठेवतील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केलं त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो आणि लौकिकासाठी नीतीधर्माने वागतो, मग त्यातून शाश्वताचं सुख कसं लाभेल? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडं नेसलं, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत? तसंच जर देवाचं प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतीधर्माचं आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात. चांगलं काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक, देहाने साधूची संगत. दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण. आणि तिसरी, भगवंताचं नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितलं ते संशय न घेता विश्वासाने करणं ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणं ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव परमार्थ. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूयात समर्थ रामदास स्वामींची भक्तिरचना, संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य सांगतात की अंतकरणाचे चार भाग आहेत, मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार। मनाची देवता चंद्रमा आहे आणि तिचं काम संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे। बुद्धीची देवता ब्रह्मा आहे आणि निश्चय करणं हे तिचं काम आहे। चित्ताची देवता नारायण आहे आणि त्याचं काम चिंतन करणं आहे। अहंकाराची देवता रुद्र आहे आणि त्याचं काम अहंपना आहे। आणि या अंतकरणामध्ये सुखदुःखाचा भोग होत असतो, म्हणून या मानव देहाला भोगायतन म्हटलेलं आहे। या मृत्यूलोकात हा मानव देह मिळणं हे दुर्लभ गोष्ट आहे। दुर्लभो मानुषो देहो, म्हणून औट हा

0: गोविंदा, साडेतीन हाताचा हा मानव देह आपल्याला मिळालेला आहे आणि तो ईश्वराने कृपा करून दिलेला आहे। बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती। म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे, तर या देहामध्ये नारायणाची ओळख करून घ्यायला पाहिजे। कारण हे शरीर म्हणजे काय आहे, ओलय, ह्याच्यामध्ये श्वास आहे आणि तो श्वास गरम आहे, नाडी गरम आहे, म्हणजे सगळे काम व्यवस्थित चालतात। नाडीचे ठोके मिनिटाला 72 ठोके होतात नाडीचे, ते आधी काय करते नाडी तपासून पाहते, मग ते 72 ठोके व्हायला पाहिजे तर सगळी बॉडी साऊंड आहे आणि ती गरम असते ती नाडी, कारण त्याच्यामध्ये रक्त आहे आणि त्या रक्तामध्ये उष्णता आहे। 70 किलोचं वजन आहे या शरीराचं आणि याचा पाया म्हणजे श्वास आहे। दिसणाऱ्या शरीराचा पाया न दिसणारा श्वास आहे आणि ते हलणार आहे। पाया कसा आहे? हलणार आहे। ही दिसणारी इमारत आहे आणि दिसणारा पाया आहे, पण पाया स्थिर आहे ना, आणि ही दिसणारी इमारत आहे पण या दिसणाऱ्या इमारतीचा पाया न दिसणारा आहे आणि हलणार आहे। क्या खूब बनाया बंगला, अंदर नारायण है सोया, उसे हमें जगाना है। आणि साधुसंत त्याला जागवण्याचं काम करतात। म्हणून जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारी, घर ते सामसुम चोर बैसले दारी, गाफील निज तागा नील गाठुडी सारी, मग तुझी जोड कैसी तू करशील मजुरी। लक्ष 84 योनीमध्ये मजुरी करावं लागणार आहे बरं का। जर या नरदेहामध्ये आत्मस्वरूपाची ओळख यथार्थ रूपानं झाली नाही तर काय करावं लागणार, तर मग लक्ष 84 योनीमध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। आचार्य सांगतात की परत जन्म मरणाच्या चक्रामध्ये फिरावं लागल, आणि हे जन्म मरणाचं चक्र जर थांबवायचं असेल, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, मनोनी जीव भेला शरण गेला विठोसी। उगत नाही आला पांडुरंगाकडं, सगळ्याच्या लाटा खाल्ल्या, सुखाच्या दुखाच्या मानाच्या अपमानाच्या। कुणी आपल्याला वाईट बोललं तर राग येतो, वाईट बोललं तर राग येतो। म्हणून आपण त्या दिवशी उदाहरण घेतलं होतं की कोणी वाईट बोललं आपल्याला तर आपण घ्यायचं नाही। जसं कोणी प्रसाद दिला आपल्याला आणि एकादशी आहे तर जमतं का? मग नाही जमत ना, मग ते प्रसाद घ्यायचा आणि दुसऱ्याला द्यायचा, नाही तर ठेवून द्यायचा बाजूला। म्हणजे तो आपण घ्यायचा, तसं कोणी आपल्याला वाईट बोललं तर आपण घ्यायचं नाही आणि घेतलं नाही तर मग ते त्याच्याकडेच राहील ना। मग तसं समजा आपलं कोणी किती जरी वाईट बोललं किती जरी निंदा केली तर आपण ते घ्यायचीच नाही। निंदकाचे घर असावे शेजारी। तुकोबराय सांगतात की कोणी आपली निंदा केली तर हे बगर पैशाचं साबण आहे, मन निर्मळ होत असतं। आपलं मन काय होत असतं? निर्मळ होत असतं, पाप धुतल्या जात असतं। म्हणून पाप धुणारं साबण कोणतं आहे? निंदा। आणि कुणीतरी याची निंदा करायला पाहिजे, पण याच्याशी आत्मत्व केल्यामुळं आपल्याला वाटतं मलाच बोलले, मला बोलले का ह्याला पाहून बोलले, याला पाहून बोलले, आणि हे आपण आहेत का? नाही, हे आपण नाही, हे आपलं नाही, हे खरं नाही। असं ज्या चित्तामध्ये लक्षात आलं ते चित्त शुद्ध आहे, आणि ज्या चित्तामध्ये असं पक्कं झालेलं आहे ते अशुद्ध आहे। कारण मी माझं आणि खरं समजणं हे अशुद्ध चित्ताचं लक्ष। मी माझे कल्पनेने झालोसे पांगुळ। आपण कल्पनेनं पांगुळ झालो का आपण पांगुळ आहे? कल्पनेनं पांगुळ आहे, कल्पना केली त्याला सत्य मानलं म्हणून पांगुळ झालो। नाहीतर ह्याच्यामध्ये केवळ अंतकरणामध्ये सुखदुःखाचा भोग होतो। आरशामध्ये आता दिसणारच ना, आरसा म्हटलं की त्याच्यात दिसण्याचा व्यवहार होणार। मग काल आपण एक मुद्दा घेतला, आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही, तसं मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही। म्हणून हे मी नाही, कारण हे पंचमहाभूताच्या शुद्ध सत्वगुणाचे कार्य आहे। हे मन वायूच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेला आहे। मग वायूला जर कळत नाही तर मनाला कळेल का? बुद्धी ही अग्नीच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेली आहे, मग अग्नीला कळत नाही तर बुद्धीला कळेल का? नाही। चित्त हे पाण्याच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेले आहे, मग पाण्याला जर कळत नाही तर चित्ताला कळेल का? नाही। आणि अहंकार हे पृथ्वीच्या शुद्ध सत्वगुणापासून झालेला आहे। हा हे सात्विक आहे ते, पण सात्विक आहे तरी गुणच आहेत ना, कारण मन सुद्धा कसं आहे हे गुणच आहे, ते सत्वगुणाच आहे। मग सत्वगुणाचं म्हणल्यावर सत्वगुण लावा अंगारा, मग इंचू इंगळे उतरेल झर झरा, आबाबा बाबा बाबा इंचू चावला काय मी करू, देवा रे देवा इंचू चावला, इंचू चावला इंचू चावला इंचू चावला, हो दमा दमा या इंचवाला उतारा, तमोगुण मागी सारा सत्वगुण लावा अंगारा, मग इंचू इंगळी उतरेल झर झरा। म्हणजे सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणामध्ये ज्ञान होण्याची किमया आहे, अशी लायकी आहे याच्यामध्ये। मग दगडात आणि अंतकरणात काय फरक आहे? आरशात आणि दगडात काय फरक आहे? आरसा हा मातीच्या शुद्ध कणाचा झालेला आहे आणि दगड हे मातीच्या अशुद्ध कणाचं झालेले आहे, म्हणून दगडामध्ये दिसण्याचा व्यवहार होत नाही पण आरशामध्ये दिसण्याचा व्यवहार होतो, दीप्ती होते। तसं शरीरामध्ये कळण्याचा व्यवहार होत नाही, मनामध्ये कळण्याचा व्यवहार होतो। याचं कारण आहे, शरीर हे पंचभूताच्या तमोगुणाचं कार्य आहे आणि मन हे पंचभूताच्या सत्वगुणाचं आरशासारखं, म्हणून मनात कळत असतं। मग मनाशिवाय कळत नाही पण मनाला कळत नाही, हे सूत्र आहे। जसं आरशाशिवाय दिसत नाही पण आरशाला दिसत नाही। मग आता हे अध्यात्म आहे, आधिदेव आहे आणि आधिभूत आहे। मग कान म्हणजे हे इंद्रिय, शब्द ऐकण्याचं इंद्रिय, ह्याला अध्यात्म म्हटलेलं आहे, ह्याची देवता दिशा आहे आधिदेव, आणि याचा विषय म्हणजे आधिभूत शब्द आहे। मग कानाद्वारे शब्दाला जाणणारे आपण आहेत, मग आपण कान आहोत का शब्द आहोत?
1: जाणणारे,
0: कानही नाही आणि शब्दही नाही, कानाद्वारे शब्दाला जाणणारे आपण आहोत। आता त्वचा आहे, त्वचा ही वायूपासून निर्माण झालेली आणि त्याचा गुण स्पर्श आहे, मग त्वचेद्वारे आपण स्पर्शाला जाणणारे आहोत। आता हा डोळा आहे, हा सूर्य, ह्याची देवता सूर्य आहे आणि ह्याचा विषय रूप आहे, मग डोळ्याद्वारे रूपाला जाणणारे आपण आहोत। आणि जीभ आहे तर हिची देवता वरुण आहे आणि ह्याचा विषय रस आहे, मग जिभेद्वारे रसाला जाणणारे आपण आहोत। आणि नाक आहे, याची देवता अश्विनी कुमार आहे आणि याचा विषय गंध वास, मग नाकाद्वारे वासाला जाणणारी आपण आहोत। मग नाकाहून आणि वासाहून वेगळे आहोत, म्हणजे इंद्रियाहून आणि विषयाहून आपण वेगळे आहोत। मग इंद्रियाद्वारे विषयाला जाणतो, पण इंद्रिय आणि विषय आपण नाही, ते पाच आहेत आणि आपण एक आहोत। मग त्याच्यातलं कोणतं इंद्रिय आपण आहोत? कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, ह्याला आपण जाणतो। म्हणजे सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम, सर्व इंद्रियाला आणि विषयाला जाणून आपण त्याच्याहून कसे आहोत? वेगळे आहोत। म्हणून ज्ञानोबराय सांगतात, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको। इंद्रियानं दाखवलेलं जग आणि शरीर तू खरं मानू नको, कारण इंद्रिया वाचून जे मन प्रत्यक्ष आहे त्याच मनामध्ये या संसाराची प्रतीती येते। काल आपण उदाहरण घेतलं की जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, सरोवर आटे प्रतिमा नाही। जिथं या संसाराचं चित्रीकरण होत असतं तो मनाचा पडदा फाटला की मग सरोवर आटल्यावर त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं का सूर्याचं? नाही। सरोवर आटलं, पाणी सुकलं की प्रतिबिंब होत नाही। तसं मनाचा पडदा फाटला की मग त्याच्यामध्ये संसाराची प्रतीती नाही। आणि हे मन कशानं फाटतं? हे ज्ञानानं फाटतात. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन, तरी ज्ञान शक्तीची निपाडी. ही आघवीची त्रैलोक्य असे थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी. म्हणून या ज्ञानामध्ये अशी ताकद आहे की किती जरी जन्माचे अनंत जन्मात केलेले देहाला मी समजून केलेले कर्म आणि त्या कर्माचा साठा, त्या कर्माला संचित म्हणायचं, आणि त्या संचितातूनच भोग देऊन चुकलं त्याला प्रारब्ध म्हणायचं, आणि वर्तमान देहात देहाला मी समजून जे कर्म करायला लागलो त्याला क्रियमान म्हणायचं. तर संताच्या संगतीत आल्यानंतर आपण विवेक केला की देह हा दिसणारा आहे, बदलणारा आहे, न जाणणारा आहे, आणि इंद्रियाचा विषय आहे, आणि इंद्रियाद्वारे देहाला जाणणारे आपण अंतकरणात प्रगट आहोत. अंतकरण सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेला मी प्रगट आहे. मग सूक्ष्म असलेल्या अंतकरणामध्ये सूक्ष्म असलेला मी लवकर कळावा, पण स्थूल देह कसा काय कळायला? कारण ही बुद्धी भरकटली. जय आव्हाटली यास्ता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. मग आता हा देह दिसणारा, बदलणारा आणि न जाणणारा आहे, आणि याला जाणणारा मी न दिसणारा, न बदलणारा आत्ता इथं प्रत्यक्ष. शरीर इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष आणि मी इंद्रिया वाचून शरीराला जाणणारा अंतकरणात प्रत्यक्ष. शरीर स्थूल, जड, अनात्म, बाह्य, व्यावहारिक प्रत्यक्ष, आणि मी सूक्ष्म, अंतर, चेतन, आत्म प्रत्यक्ष, पण पारमार्थिक प्रत्यक्ष, परम म्हणजे जे कधी मरत नाही. मग बालपण मेलं आपण जाणलं, तारुण्य मेलं आपण जाणलं, मग सगळ्यांचं मरण आपण पाहायला लागलो, पण आपण आपलं मरण कधी पाहिलं का? म्हणून सांगतात, जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण, संचित क्रियामान भोगी शुभ अशुभाचे. म्हणजे जीव न देखे मरण, जीव दुसऱ्याचं मरण पाहायला लागला. आता जागृतीमध्ये आपण स्वप्न सुषुप्तीचं मरण पाहायला लागलो. आता स्वप्न आहे का? झोप आहे का? नाही. म्हणजे झोपीचं आणि स्वप्नाचं मरण आपण पाहिलो का नाही? आता मग स्वप्नामध्ये आपण जागृतीचं मरण पाहतो का नाही? कारण ही तिथे नसते ना. आणि आता आपण बालपणाचं मरण पाहिलो का नाही? कारण ते मेलं आपण राहिलो. म्हणजे दिवसा आपण रात्रीचं मरण पाहायला लागलो, अमावस्येला आपण पौर्णिमेचं मरण पाहायला लागलो, दुःखामध्ये सुखाचं मरण पाहायला लागलो, पण आपलं मरण कधी पाहायला लागलो आपण? कारण आपण मरतच नाही ना. जी वस्तू बदलत नसते ती वस्तू मरत नसते, हा शास्त्र सिद्धांत. आणि आपण बदलतच नाही. तोच मी का दुसरा मी? तोच मी. जो मी बालपणात आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आता नातवांना खिळवीत आहे, असं तुम्ही तुमचा अनुभव सांगायलेत ना. तोच मी, याचा अर्थ तो बदललाच नाही. मग शरीर बदललं, श्वास बदलले, इंद्रिय बदलले, मन बदललं. पहिलं चष्मा होता का बाबा? आणि आता चष्मा लागला म्हणजे इंद्रिय बदललं ना. लांबचं दिसणं म्हणजे महाराज म्हणजे इंद्रिय बदलले. म्हणजे हे आलेले ते लेकराला पाळण्यामध्ये ते म्हणते ज्याला पाय दिसायलेत ना ते, पण ते म्हणते ज्याला पाय नाही आले, पाय नाही आले म्हणजे नाही आले म्हणे. आणि जेव्हा ते एक एक पाऊल चोलू लागलं, पा पा सोन्याची पा, मग त्याला म्हणते आता पाय आले म्हणे. मग हे पाय का ज्या शक्तीनं चलणं होतं ते पाय? ते पाय. मग हा डोळा का ज्या शक्तीनं रूप दिसत तो डोळा? तो डोळा. हा कान का ज्या शक्तीनं शब्द ऐकू येतो त्याला कान म्हणायचं. म्हणून कानाला कान कळत नाही आणि शब्दाला शब्द कळत नाही, शब्दाला कान कळत नाही आणि कानाला शब्द कळत नाही. आलं का ध्यानात? कानाला कान कळत नाही आणि शब्दाला शब्द कळत नाही. बरं, शब्दाला कान कळत नाही कानाला शब्द कळत नाही, आणि कानातून शब्द मनामध्ये मीला कळतो. म्हणून आचार्यांनी काल सांगितलं ना, चिवचिवाट ऐकला ते म्हणले झालं ब्रह्मज्ञान. म्हणे कसं काय झालं, यांनी काही सांगितलं नाही, आम्ही काही ऐकलं नाही, नुसतं चिवचिवाट ऐकलं की ते म्हणे झालं ब्रह्मज्ञान. ही सांकेतिक भाषा आहे साधू संतांची. हे थोडं चिंतन करावं लागतं. चिंतने चिंतने तद्रूपता, म्हणून चिंतन करायला. ह्या चित्तामध्ये संसाराचं चिंतन केलं तर त्याची चिता होत असते, आणि या चित्तामध्ये जर आत्मचिंतन केलं तर त्या चित्ताचं चैतन्य होत असतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मनच राम झालं. ते मन मन रूपानं राहिलंच नाही. मन मुरे मग जेव रे, ते तुम्ही कारे न व्हा. मन मुरलं आता ते. माशी अग्नीवर बसली, काय झाली? अग्निरूप झाली. तसं हे मन हे आत्मरंगामध्ये रंगलं पाहिजे. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. ऊस आहे डोंगा परी रस नो हे डोंगा. ऊस वाकडा तिकडा आहे पण रस कसा आहे? सरळ आहे आणि गोड आहे. तसं शरीर कसं का असू द्या, काळं आसन, उंच आसन, ठेंगणं आसन, वाकडं आसन, मग शरीर वाकडं आहे का आपण वाकडे?
1: शरीर वाकडे.
0: अष्टावक्र मुनी 8 ठिकाणी वाकडे होते, आणि जनक राजानं ब्रह्मज्ञानी लोकांची सभा बोलवली, आणि या सभेमध्ये याज्ञवल्क्य मुनींना आमंत्रित केलं होतं. पण त्यांना काही काम असल्यामुळं त्यांनी सांगितलं की बाळा तू या सभेमध्ये जा. आता अष्टावक्र मुनी 8 ठिकाणी वाकडे असल्यामुळं आता ते कल्पना करा की ती व्यक्ती कसं चलत असेल. मग ते चलत चलत आले ब्रह्मसभेमध्ये. सगळे ब्रह्मज्ञानी होते, आणि ते सगळे ब्रह्मज्ञानी आपापल्या स्थानावर विराजमान झाले होते. त्यावेळेस त्यांच्या शरीर अवस्थेला पाहून, त्या विकलांगतेला पाहून, वाकडेपणाला पाहून सगळे ब्रह्मज्ञानी हसू लागले. त्यावेळेस अष्टावक्र मुनींनी सांगितलं, हे जनक राजन, ही ब्रह्मज्ञानी लोकांची सभा नाहीये, ही चांभाराची परख करणारे चांभार आहेत, ही चांभाराची सभा आहे. सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. ऋषीवर आपण काय बोलता? ते म्हणे बरोबर बोललं, कारण तुम्ही ज्या शरीराकडं पाहून हसाय लागले त्याला कळत नाही, आणि ज्या मीला कळतं त्याला तुम्ही पाहिलंच नाही. काय समर्पक उत्तर. म्हणून ही चमड्याची नजर आहे ना, ही टाकावं लागतं. चर्मचक्षू ह्या दृष्टीला टाकावं लागतं. म्हणून आता उघडी डोळे, जरी तुझा अध्यापिना कळे की मातेच्या खोळे दगडाला पोटाशी. आता उघडी डोळे. कोणते डोळे महाराज? आमचे डोळे तर उघडेच आहेत. हे डोळे नाही, हे ज्ञानाचे डोळे उघडा, विवेकाचे डोळे उघडा. म्हणून विवेकाचा डोळा आहे ना आपल्याकडं. महादेवानं तिसरा डोळा उघडला तर सृष्टी भस्म होते, बरोबर. आणि तुम्ही तुमच्या विवेकाचा तिसरा डोळा जर उघडला तर सृष्टीत सिद्ध होत नाही, जळायचा प्रश्नच नाही. क्या बात आहे. कारण कोळसा जळाला तर राख उरते, पण तुम्ही तुमच्या विवेकाचा डोळा जर उघडला तर राख सुद्धा उरत नाही, मग सृष्टी जळण्याचा प्रश्नच येत नाही. सृष्टीच नाही, सिद्धच होत नाही. जसं झोपेतून उठल्यावर, स्वप्नातून जाग झाल्यावर तिथली कोणती वस्तू राहते? स्वप्नात कोणतीच राहत नाही ना. मग ती सगळं स्वप्न कोण होतं? तुम्हीच होता. ती पाहणाराची शोभा होती, स्वप्नीची विचित्र सेना. मीची झालं होतो नारायणा. मग स्वप्न पाहणारे तुम्हीच होते. तुमच्या एकत्वाच्या अज्ञानामुळं तुम्हाला अनेकत्वाचा भास झाला. तसं तुमच्या पारमार्थिक एकत्वाच्या अज्ञानामुळं, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं ह्या व्यावहारिक जगताचा तुम्हाला भास होत आहे. म्हणून ज्ञानोबाराय आपल्या चांगदेव 65 चांगदेवांना सांगतात की प्रगटे तवतव न दिसे. चांगदेवा, तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रगट होता त्या त्या वेळेस तुम्हाला ही स्वप्न सृष्टी दिसत नाही, ही जागृती दिसत नाही. लपे तवतव आभासे. तुम्ही समाधी घेतली की तुम्हाला ह्या भास दिसत नाही, आणि तुम्ही समाधीतून उत्थान झाले की मग हा सगळा पसारा तुम्हाला परत दिसू लागतो. लपे तवतव न दिसे आणि प्रगटे तवतव आभासे. मग प्रगटा ना लपाला न खोमता जो. मग तो प्रगट झाला आणि का लपला का त्याच्यामध्ये काही बिघाड झाला? त्याच्यात काहीच बिघाड झाला नाही. स्वप्नातून जाग झाल्यावर आपले पाय दुखले का?
1: नाही.
0: स्वप्नातून इकडे यायचं म्हणल्यावर?
1: नाही.
0: म्हणून ज्ञानोबराय सांगतात, स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पंडू सुता. ते का गावाला चाललो काय आपण? पण माऊलीची बोलण्याची भाषा कशी आहे पहा, काय खूबी आहे ती. ही स्वप्नातून जागृतीमध्ये येत असताना पंडू सुता हे अर्जुना आपले पाय दुखत आहेत का? कारण ते स्वप्न खोटं होतं आणि ती आपलीच एकाची शोभा होती. तसं हे संपूर्ण विश्व आपणच झालेलो आहे म्हणून हे मजचिस्तव झाले परी म्या नाही केले आईसे जेने जाणितले तो सुटला गा. या संसार चक्रातून कोण सुटलं? ज्यानं असं जाणलं तो याच्यातून सुटला. हे माझ्यापासूनच झालं पण मी नाही केलं. मग हे शरीर आपण आहोत का आपल्यापासून आहोत, आहे का आपल्या वाचून आहे? हे शरीर आपण नाही, हे आपल्यापासून नाही आणि हे आपल्या वाचून नाही. जसं आपण काल उदाहरण घेतलं, पंती तेल वात हे नियोजन असलं की ज्योत प्रगट होते आणि पंती तेल वात नसली की ज्योत प्रगट होत नाही. मग तेल संपलं मग ज्योत मेली का? अग्नी सामान्य रूपामध्ये विलीन झाला आणि दिवा लावला की ती ज्योत विशेष रूपानं प्रगट झाली. तसं मग पंती तेल वात म्हणजे ज्योत नाही, पंती तेल वात ज्योतीची नाही आणि पंती तेल वात ज्योतीसारखी नाही. बरोबर. तसं शरीर श्वास इंद्रियांतकरण, शरीर श्वास आणि मन हे असल्याशिवाय चैतन्य प्रगट होत नाही. पण शरीर श्वास मन म्हणजे चैतन्य नाही आणि शरीर श्वास मन यायचं चैतन्य नाही आणि शरीर श्वास मनासारखं चैतन्य नाही. बरोबर. हे नाही, यायचं नाही आणि यायच्यासारखं नाही. बरोबर आहे ना? कारण पंती म्हणजे शरीररूपी पंती आहे, आयुष्यरूपी तेल आहे, मनरूपी वात आहे आणि ज्योतरूपी चैतन्य आहे. त्याला ज्ञानोबराय सांगतात आत्मज्योती नजर नाही आती. हे आत्मस्वरूप हे डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, जिभेनं साठता येत नाही, नाकानं वास येत नाही आणि त्वचेनं स्पर्श होत नाही, असं आत्मा आहे. पाहिजे का तुम्हाला? असा आत्मा आहे आणि ती तुम्हीच आहेत. मग ती म्हणली आम्हाला हवा कसा वाटायला? तुम्हाला भ्रम झाला म्हणून वाटायला की आम्हाला हवा. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त व्हा करायचं का? आपलं स्वरूपच आहे, पण विसरलो ना. विसरल्यामुळं आपल्याला प्राप्त करून घ्यावं वाटायला. आता एका जणानं सांगितलं की रामराव कोण आहेत हो, आणि त्यांना रामरावालाच विचारलं. ते म्हणे चला म्हणे माया सांग. त्यानं त्याचा हात धरून सगळ्या गावात फिरलं आणि ती म्हणले तुम्ही इथं बसा वाट्यावर, मी येतो म्हणे. मग ती तिसरा माणूस जाऊ लागला, ती म्हणे रामराव कोण आहेत हो? ती तुम्ही त्याचा हात धरला होता ना, तेच आहेत ते. त्यानं सगळ्या गावभर हिंडविलं आणि ते म्हणे बसा इथं, मी येतो म्हणे आता इथं. ते रामरावच होतं ना ते. तसं आपणच सगळं कोण आहे आपणच आहे आणि कोणाचा शोध घ्यायलो? आपलाच शोध घ्यायला लागलो. देवच देव पाहायला निघाला. आता कबीरदास म्हणते की देव पहावयाशी गेलो आणि देवची होऊनी ठेवलो. तुकोबर आहे सांगा. आता सुन्मुख पहावयाशी गेलो, सासरा होऊन ठेवलो. अरे का नाही, वेगळंच आहे ना, सून वेगळी सासरा. बाप पहावयाशी गेलो, मुलगा होऊन ठेलो. बायको पहावयाशी गेलो, नवरा होऊन ठेलो. हे जे ठेलायलं ना ते त्याच्याहून वेगळंच राहिलं. पण इथं कशी गंमत आहे, देव पहावयाशी गेलो आणि देवची होऊन ठेलो, हे परत आलंच नाही. आता सगळ्या जत्रेतून त्याला हुसकून हुसून हुसकून महाद्वारात आणलं आणि पाठीमागून त्याला धक्का मारला ते कुठे गेलं? ते भगवंताच्याकडेच गेलं ना ते, का बाहेर गेलं? भगवंताच्या चरणावरच गेलं. तस ह्या संसारामध्ये जे पाहिलं ना आपण, तर ती वस्तू वेगळी आहे आणि आपण वेगळं उरायला लागलो. ज्याला मी जाणायलो ते आपल्याहून भिन्नच आहे. मग स्वहून भिन्न वस्तू ती प्राप्त करावं लागते, पण स्वतःला स्वतः कसं प्राप्त करून घ्यावं? स्वतःला स्वतः मिठी कशी मारावं? तळहातानं तळहाताला मिठी कशी मारावं? म्हणून सांगया, तुझं आणि माझं जे भेटणं आहे ना, ते तळहातानं तळहाताला मिठी मारल्यासारखं आहे. म्हणून तुझं मज ऐशी परी जैसे तरंग सागरी. तरंग कधी समुद्राहून वेगळा आहे? तरंग ही पाण्यावर केलेली कल्पना आहे, ते समुद्ररूपच. तसं जीव हा देवरूपी समुद्रावर केलेली कल्पना आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्व अभंग नेने हरी. म्हणून अशा पद्धतीनं आकाश हे निराकार आहे, निरवयव आहे, आणि परत कसं आहे हे व्यापक आहे. हे चारी भूताचा जो व्यवहार होतो तो आकाशातच होतो. आता कचरा उडायला लागला, मग कचरा कसं आहे? कचरा स्वतः हलतो, पण दुसऱ्याला हलवितो का? कचरा हलवल्या जातो, तो स्वतः हलत नाही, तो दुसऱ्याकडून हलविला जातो. आणि वारा स्वतः हलतो आणि दुसऱ्याला हलवितो, अशी त्याची हालत आहे. वारा स्वतः हलतो आणि दुसऱ्याला हलवितो. आणि पृथ्वी स्वतः हलते का? मग पृथ्वी घट्ट आहे पण न जाणणारी, पाणी थंड आहे पण न जाणणार आहे, अग्नी उष्ण आहे पण न जाणणारी, वारा वाहणार आहे पण न जाणणार, आणि आकाश पोकळ आहे पण न जाणणार. म्हणून आचार्य सांगतात, न भूमिर न तोयम न तेजो न वायू न खम नेंद्रियम वाम न तेषाम समूहा. समूह म्हणजे यांचा घोळका बी मी नाही, हे सगळे मिळून मी नाही, आणि हे सेपरेट एक एक बी मी नाही. शरीर म्हणजे काय? पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मिळ, याला समूह म्हणायचा. न भूमिर न तोयम न तेजो न वायू न खम नेंद्रियम वाम न तेषाम समूहा. अनेकंतिकत्वात् सुषुप्तैक्य सिद्धा स्तदैको वसिष्ठा शिव केवलोहम. म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे मी नाही, माझे नाही, आणि

0: अग्निनं जळतं का? मग आकाश आणि हे सगळे व्यावहारिक सत्तेतले, मग व्यावहारिक सत्तेतले असून एकमेकावर जर परिणाम होत नाही यायचा, ह्या चारीचा परिणाम आकाशावर होत नाही, तर आत्मा पारमार्थिक सत्तावान आहे, मग ह्यांचा परिणाम आपल्यावर कसा होईल? मग शरीराच्या मृत्यूचा रंग मला कसा लागेल? नाही लागत ना, कारण शरीर व्यावहारिक आपण पारमार्थिक, कुठं मेळ बसणार? म्हणून की प्रलयांबूचा उन्हावो ओघुमान, म्हणून ती आत्मस्थितीचा राव काय ये देही जाणेल ठाव। जो आत्मस्वरूपावर जागा झाला तो या साडेतीन हाताच्या देहाला मी म्हणन का? नाही ना, सर्प जशी कातीन सोडतो तसा सोडून देतो ते। जसं मेलेलं लेकरू त्या वानेरनीनं आपल्या कडेवर धरून ठेवलं, आता तिनं धरलं काय त्यानं धरलं? हिनंच धरलेलं आहे त्याला, त्यानं तर कवा सोडून दिलं, सोडून दिलं त्यानं। मग तशी शरीरानं आपल्याला कधी धरलं बरं? कधीच नाही। ते आपला स्वभाव सांगायला लागला की मी बदलायला लागलो, मी बदलायला लागलो, आपणच त्याला मी मी म्हणून धरून ठेवायला लागलो। बालपणाचं शरीर आलं त्याला मी म्हणलं, ते बदललं, तारुण्याचं आलं त्याला मी म्हणलं, ते सुटलं, म्हातारपणाचं आलं त्याला मी म्हणलं, आता ते सुटल्यावर आता कशाला मी म्हणतो? चार पायाचं येईन मग। हा समजा हा विचार नाही केला तर मग काय होणार आहे? चार पायाचा रिझर्व व्हायचं आहे ते। विसरले तयाची थोर झाली हानी, पचतील खाणी चौऱ्याऐंशीच्या। म्हणून त्या लक्ष चौऱ्याऐंशी जन्म मृत्यूच्या दुःखातून जर आपल्याला पार पाडायचं असेल तर आचार्यांनी सांगितलेल्या वचनाची सेवा करायला पाहिजे। वचनाची सेवा करणं म्हणजे त्या वचनाचा अर्थ ध्यानात घेणं। जसं आपल्या नावची रजिस्ट्री असल्यावरती आपण पाठ करतो का वकिलाकडं जाऊन त्याचा अर्थ ध्यानात घेतो, तसं हे ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा गाथा, विचारसागर, पंचीकरण, बरं का, विचारचंद्रोदय दर्शन, ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता ही आपल्या नावची रजिस्ट्री। आणि हे वकील म्हणजे तुकोबराय आहेत, ज्ञानोबराय आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपल्याला त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे। आणि तो अर्थ लक्षात घेतल्यानंतर मग आपलं समाधान होणार आहे। म्हणून वचनाचे निघाये संशय छेदिले, अनेकत्व मोडून एकत्व जोडिले। अशा पद्धतीनं आपल्या अंतकरणातले प्रमाण संशय, प्रमेय संशय, प्रमाता संशय, हे सगळे संशय दूर करतात आणि निःसंशय दृढ अपरोक्ष मी ब्रह्म आहे असा अपरोक्ष साक्षात्कार करून देतात, ते सद्गुरु आहे। आणि साक्षात्कार म्हणजे काय? आत्ता इथं तुम्हाला जे कळायला लागलं त्याचाच का, त्यालाच काय म्हणायचं? साक्षात्कार म्हणायचं। मग शरीराचा साक्षात्कार आपल्याला इंद्रियाद्वारे व्हायला लागला। मग शरीर कसे अनेक आहे, बदलणारं आहे, न जाणणार आहे। आणि हे शरीर ज्या श्वासावर चालायला लागलं ते श्वास न दिसणारे, बदलणारे, अनेक आहेत, न जाणणारे आहेत। आणि या दोन्हीचा हिशोब ज्या मनात लागला ते मन आता आहे, इथं आहे, माहीत आहे, इंद्रियानं न जाणण्यात येणारं आहे पण न जाणणारच आहे। आणि ह्या सगळ्याला जाणणारे आपण आता आहोत, इथं आहोत, न दिसणारे आहोत, न बदलणारे आहोत, आणि सगळ्याला जाणणारे सगळ्याहून वेगळे आहोत। असं तुम्ही तुमचं वेगळं पण ध्यानात घ्या। तुम्हा सांग ते वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा। असं संसाराला तुम्ही पहा। ज्ञान देव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेईले जाईल लया, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया। म्हणून आपल्याला माय नाही आणि बाप नाही, मग आपण कसे आहोत? अनाथ आहोत। आणि त्या अनाथाचे नाथ, नाथ महाराज, अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन। आपण हे आईबाप असताना अनाथ कस काय? कारण याईने आपल्याला मरणातून बाहेर पडायचा मार्ग सांगितलाच नाही। आणि हेच मायबाप कसं काय? तर याईने आपल्याला जन्म मरणाच्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला। मग आईवडिलाची सेवा करायची नाही का?
1: करायची।
0: त्यांचं ऐकायचं नाही का? ऐकायचं। त्यांची सेवा करायची, आज्ञा मोडायची नाही।

आत्मस्वरूपाबद्दल त्यांना माहीत नसल्यावर ती संताकडेच जावं लागतं. म्हणून साधुसंत आपल्याला जाग करतात. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या असं जन्म मरणाच्या चक्रातून पार पडण्यासाठी आचार्य सांगतात की मी मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही कान नाही त्वचा नाही डोळा नाही जीभ नाही. आता जे नाही नाही म्हणायला लागलं ना आणि आता जे उरलं ना तेच तुम्ही आहात असा विषय आलेला आहे. आता बाकीचा विषय आपण नंतर घेऊ. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

संगीतकार आशीष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00।
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय बंदी।

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग जय जय बंदी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, कृप्र खाडीलकर यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोते हो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

कबीर समर्थ श्रीमद दास बोध दशक 5 समास 2 आपला चालू आहे। सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत। दोन्ही गोष्टी या समासामध्ये आलेल्या आहेत की असद्गुरु जे असतात, जे बुवा महाराज म्हणतो आपण लोकांना फसवणारे, सद्गुरूंचा आव आणून राहणारे, परंतु त्यांच्याजवळ हे काही आत्मज्ञान नसतं, शिष्यांना देण्याजोगं काही नसतं। आणि त्याचबरोबर जे सद्गुरू असतात, जे शिष्याला कृतार्थ जीवन जगायला शिकवतात, त्यांच्यामधला फरक काय आहे, ती लक्षणं समर्थ स्पष्टपणाने सांगतायत। त्या ठिकाणी ते म्हणतायत, अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परिविषयी लोलंगता ऐसिया गुरुचिने सार्थकता होणार नाही। नुसतं मोठे मोठे शब्द बोलून चालणार नाहीये, तर त्या ठिकाणी त्यांनी विषयामध्ये सापडता कामा नाही, निरासक्त निसंग अशा तऱ्हेचं जीवन त्याचं पाहिजे। पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य अद्भुत सिद्धीचे नियोगे। पुष्कळ निरूपण करताना ही मंडळी सामर्थ्याचं रिद्धी सिद्धींचं महत्व गात असतात, चमत्काराचं महत्व सांगत असतात। त्यामुळे श्रोत्यांच्यावर किंवा त्या शिष्यावर देखील असा परिणाम होतो की आत्मज्ञानाचं महत्व लक्षात न येता अशा काही सिद्धी सामर्थ्य आपल्याला मिळावं आणि त्या योगे आपल्याला बऱ्याच गोष्टी काही मिळवता येतील अशी त्याची कल्पना होते आणि त्यामुळे तो आत्मज्ञानाच्या ऐवजी या सामर्थ्याच्या पाठीमागा लागतो। काही रिद्धीसिद्धी आपल्याला प्राप्त व्हाव्यात असं वाटतं आणि तशा रिद्धीसिद्धी त्याला मिळाल्या, लोकांनाही त्याच्याजवळ काही सिद्धी आहे असं वाटलं आणि त्यांच्या मागं लागायला लागले की जे मुक्कामावर पोहोचायचं असतं ते राहतं बाजूला आणि जो व्यवहार सुरू होतो तो परमार्थामध्ये गोंधळ निर्माण करणारा आणि विरुद्ध मार्गाने परमार्थाच्या विरुद्ध दिशेने नेणारा अशा तऱ्हेचं काही चालतं तसं नसावं हे सांगण्यासाठी समर्थ स्पष्टपणाने काही विषय सांगत असतात। ऐसे तयांचे सामर्थ्य आमचे ज्ञानाचे नुसते व्यर्थ, काहींच्या जवळ सिद्धी आहेत आणि आमचं नुसतं ज्ञान आपल्याला काय करायचं, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे। या रिद्धी सिद्धीच्या सामर्थ्यापासून आपल्याला वैयक्तिक काही मिळवावं अशा तऱ्हेचं एक वेगळा विचार, चुकीचा विचार श्रोत्याच्या मनात शिष्याच्या मनात यायला लागतो। पण समर्थ सांगतात, निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे। भगवंताची भेट जर व्हायला हवी असेल तर दुरी आशा म्हणजे भगवंतापासून दूर नेणाऱ्या ज्या आशा आहेत, ज्या ऐहिक गोष्टी आहेत, ज्याचं आकर्षण मनसाला वाटतं, त्या गोष्टी पूर्णपणे सुटल्याखेरीज भगवंताची भेट संभवत नाही। भगवंताची भेट घेण्यासाठी ज्या एका पातळीवर जावं लागतं, ज्या भगवंतांच्या प्रांतात प्रवेश करावा लागतो, त्यासाठी इकडल्या सर्व आसक्ती पूर्णपणे तोडाव्या लागतात, सर्व वासना कमी व्हायला लागतात, ऐहिक वासना कमी व्हायला लागतात, सर्व इच्छा कल्पना या सगळ्यापासून त्या जीवाला मुक्त व्हावं लागतं, तरीच भगवंत भेटे असं म्हटलेलं आहे। आणि दुराशा धरी ओकटे शब्द ज्ञाते कामिक, आणि काही जे शब्द ज्ञाते असतात, ज्यांचा जो शब्द ज्ञान असतं आणि त्या शब्द ज्ञानाने लोकांना ते आकृष्ट करत असतात, त्यांच्या मनात मात्र अशा ऐहिक कामना असल्यामुळे ते जे आहे ते चुकीचं आहे, वोक्त आहे, खोट आहे अशा तऱ्हेचं समर्थ सांगतात। बहुत ज्ञाती नागविली कामनेने वेडी केली, जे काही शब्द ज्ञान सांगणारे पंडित वगैरे मंडळी जे असतात ती नागवली जातात, कामनेने वेडी केली, मोठेपणाच्या कामना धरतात आणि त्यामुळे भगवंत अंतरतो। आणि कामना इच्छिताच मेली बापुडी मूर्खे, त्यांना बापुडी म्हटलं, मूर्ख असं म्हटलं, कारण भगवंताची कामना सोडून जी जी काही कामना केलेली असेल ती त्या व्यक्तीच्या नाशाला काम होते किंवा तात्पुरता लाभ आहे असं वाटतं, परंतु ज्याला शाश्वत समाधान सुख असं म्हणतो ते ह्या ऐक्य गोष्टीने मिळणार नसतं। म्हणून निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, निशेष कामना रहित, नुसता कामना रहित आणि निशेष कामना रहित, एकही कामना ऐहिक राहिलेली नाही असा संत विरळा असतो असं म्हणत। अवघ्या वेगळे मत अक्षय्य जाचे, त्याचं मत इतरांपेक्षा वेगळं असत। अक्षय्य ठेवा सकळांचा प्री पांगडा, फिटेना शरीराचा तेने मार्ग ईश्वराचा चुकवणी जाती। वस्तुत आत्मधन हा अक्षय ठेवा सगळ्यांचा आहे, प्रत्येक जीवाजवळ ते आत्मधन आहे, अक्षय सुख आहे, परंतु
ते न मिळवता जो देहबुद्धीच्या मागे लागतो, देहानी मनानी बुद्धीनी मिळवणारी जी सुख आहेत, इंद्रियानी मिळणारी सुख आहेत, त्यांच्या मागे जो लागतो त्यामुळे तो मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती। दोन विरुद्धच मार्ग आहे। ईश्वराच्या मार्गाने ज्याला जायचं आहे त्याला ऐहिक कुठल्याही गोष्टीचं जरा देखील आकर्षण असता कामा नये। सर्वांच्यावर प्रेम जरूर असावं पण कुणातही ममत्वाने गुंतू नये, आसक्ती असू नये। गरजेपुरते ऐहिक गोष्टी स्वीकारतो आहे पण त्यात गुंतलेला नाही। अशा तऱ्हेचं स्वच्छ शुद्ध जीवन झाल्याखेरीज ईश्वराच्या मार्गावर तो चालू शकत नाही। आणि सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहाचं महत्व झाले, त्याने बेंचाड बळकावले देहबुद्धीचे। आणि जेव्हा साधना करता करता काही सिद्धी सामर्थ्य प्राप्त होतं, त्यामुळे काय होतं, त्या सिद्धी सामर्थ्याच्या मागं लोक लागले की त्या व्यक्तीच्या देहाला महत्व येतं। जे वस्तुतः देह भाव गेला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे, त्याच्याऐवजी त्या व्यक्तीचं महात्म्य वाढतं। महात्म्य वाढायला पाहिजे ते बोधाचं। जे काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ते ज्ञानाचं महात्म्य वाढायला पाहिजे। सद्गुरु तत्वाचं महात्म्य वाढायला पाहिजे। त्याऐवजी जे देह धारण करून ती व्यक्ती सद्गुरु म्हणून मिरवत असते त्या देहाला सामर्थ्य प्राप्त होतं आणि त्यामुळे देह बुद्धी बळकट होते आणि त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा खाली घसरण्याची शक्यता असते। शिवाय ते जे सामर्थ्य आलेलं असतं ते देहापुरतच मर्यादित असतं। देह संपला की सामर्थ्य गेलं। म्हणून सांडून अक्षय सुख सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख। आत्मधन अक्षय सुख सोडून जी मंडळी अशा सिद्धीच्या सामर्थ्याची इच्छा करतात त्यांना मूर्ख असं म्हटलेलं आहे। कामने सारिके दुःख आणिक काहीच नाही। दुःखाला कामनाही कारण आहे। काहीतरी हवं आहे आणि मिळत नाही आहे, दुःख। काहीतरी हवं आहे त्याच्या आड कुणीतरी येतोय, क्रोध। गीतेने जसं म्हटलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिभ्रंशः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती। विषयाचा ध्यास सुरू झाला की प्रणश्यती पर्यंत घसरत घसरत घसरत खाली येतो। म्हणून कामने सारखे दुःख नाही असं म्हणतात। कामनाच नसावी, जे जसं आपल्याला प्रयत्नाने झाल्यानंतर प्राप्त आहे त्या ठिकाणी समाधान पाहिजे। म्हणून समाधान हे फार मोठा गुण सांगितलेला आहे। किंबहुना परमार्थाचा शेवट कशात असं जर विचारला तर समाधानात, आनंदात आहे, त्या परिस्थितीमध्ये आनंदात आहे असं व्हायला पाहिजे। म्हणून ईश्वरे विण जे कामना तेणीची गुणे नाना यातना। ईश्वराखेरीज जी जी काही कामना इच्छा असेल त्यामुळे नाना प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात। होती पतनावर पडे प्राणी, आणि त्या कामनेच्या माग धावता धावता त्यांचं पतन होत। दुसऱ्याला एखादी गोष्ट मिळाली, मला मिळाली नाही, माझ्यापेक्षा तो वरचढ झाला, त्याच्या माग धावायचं, त्याला पैसा जास्ती, त्याला गाडी आहे, त्याला बंगला आहे, मग मी येन केन प्रकारेन पैसा मिळवेन आणि तसं काही करीन असं म्हणायला लागला की ते पतनाला कारणीभूत। आणि जे सामर्थ्याच्या माग तो लागलेला असतो, होता शरीरासी अंत सामर्थ्यही निघून जात। जे वास्तविक शरीराचा म्हणजे देहाचा उपयोग करून, असत देहाचा उपयोग करून सच्ची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्याऐवजी हे सिद्धी सामर्थ्य जे देहाला लागलेलं आहे त्याच्यामध्ये पडल्यामुळे शरीराचा अंत झाला की त्या ठिकाणी ते सामर्थ्यही संपलं। आणि शेखी अंतरला भगवंत कामना गुणे, आणि भलत्या कामना धरल्यामुळे भगवंतही अंतरतो। आणि जे सामर्थ्य मिळालेलं असतं तेही शरीराबरोबर जातं, त्यामुळे ह्या मार्गाला लागला असा दिसतो पण काहीच हाताला लागत नाही अशी त्याची परिस्थिती होते। म्हणून हे सगळं लक्षात घेऊन निष्कामता विचारू, विचारपूर्वक विवेकाने निष्काम होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। ज्या योगे आपण निष्काम होऊ त्यासाठी काय करायला पाहिजे असा विचार पाहिजे। निष्कामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू। आत्म्याच्या ठिकाणी दृढ बुद्धी झाली पाहिजे की तेच एक मला प्राप्तव्य आहे, हेची एक आठी, मला हेच मिळवायचं आहे, अशा ठिकाणी पक्की बुद्धी ठेवून केलं पाहिजे, तिथं निर्धार केला पाहिजे। असा निर्धार ज्याचा झालेला आहे तोची सद्गुरु पहिलं पारू पाववी भावाचा।
सद्गुरूंना ते आत्मधन प्राप्त झालेलं असल्यामुळे त्यांना लक्षात आलेलं असतं की ह्याच्या पुढे काहीही जगामध्ये कोणती अशी गोष्ट नाही आहे की जी ह्याच्या वरचट चढेल, ह्याच्यापेक्षा मोठी ठरेल, किंवा ह्याच्यापेक्षा महात्मा ज्याला प्राप्त होईल अशी एकही वस्तू नाही, असं त्यांना पूर्ण माहिती असलेल्यामुळे असे जे सद्गुरू आहेत ज्यांची दृढबुद्धी झालेली आहे स्वरूपाच्या ठिकाणी, तेच आपल्याला भावाच्या पहिलं पार नेतील. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार.
4: नमस्कार
3: दादा.
4: हा,
3: संत ज्ञानेश्वरांनी श्री सिद्ध शिव गोरक्षनाथ
4: हो
3: यांना योगाब्जिनी सरोवरू आणि विषय वैध्वंसिक वेरू
4: हो हो
3: असं त्यांचं वर्णन केलेलं आहे, तर त्याचा अर्थ काय, म्हणजे काय त्यांना म्हणायचं?
4: योगाब्जिनी सरोवरू, अब्ज म्हणजे अपज, अप म्हणजे जल, जलामध्ये उगवलेलं, जलामध्ये उगवलेलं म्हणजे कमळ.
3: कमळ
4: तर ध्यानाच्या सरोवरात योगाची कमळ फुललेले योगी म्हणजे गोरक्षनाथ, असा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. कारण ज्ञानेश्वर हे स्वतः नाथपंथीच होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथांनी दीक्षा दिली होती. त्यांच्या आई वडिलांना सुद्धा नाथपंथाचीच दीक्षा होती. त्यांच्या आजी आजोबांना सुद्धा नाथपंथाचीच दीक्षा होती. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना, त्यांच्या आजी आजोबांना साक्षात गोरक्षनाथांकडून दीक्षा मिळालेली होती.
3: आणि विषय वैध्वंसिक वेरू,
4: विषय विध्वंस वीर असं आपण, विषय विध्वंस आणि वीर असे तीन शब्द एकत्र आलेले. विध्वंस करणे म्हणजे नाश करणे, ते करणारा वीर म्हणजे गोरक्षनाथ असा त्यांचा उल्लेख आहे. आता विषय म्हणजे भौतिक जगतातली प्रत्येक गोष्ट जी आपण आपल्या पाचही सेन्सेसच्या माध्यमातून उपभोगतो, म्हणजे डोळा, नाक, कान, तोंड आणि स्पर्श याच्या माध्यमातून आपण वस्तू बघतो, तिचा स्वाद घेतो, त्याचा वास घेतो, त्याचा आवाज ऐकतो, ओके, त्याला स्पर्श करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टींच्या माध्यमातून करतो त्याला विषय असं म्हटलं. विषयामध्ये माणूस अडकला की तो षड्रिपूंच्या बंधनात अडकतो आणि मग त्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे माणूस म्हणून जन्माला यायचं हे तो विसरतो. कारण की तो योगी न होता भोगी होतो. त्याच्यातलं वैराग्य जे आहे या भौतिक जगतामध्ये जगता जगता स्थितप्रज्ञतेने वैराग्यपूर्ण जीवन जगत जगत आपलं उत्थान घडवणे हे तो विसरतो आणि विषयांच्या नादी लागतो. म्हणजे व्यसनच आहे, विषय हे एका व्यसनासारखंच आहे.
3: खरी गोष्ट आहे
4: की एक विषय संपला की दुसरा विषय सुरू होतो. म्हणजे तहान भागली की भूक लागते, भूक हा विषय सुरू होतो. मग भूकेचे वेगवेगळे विषय असतात की काही गोड दिसलं की भूक लागते, तिखट दिसलं की भूक लागते. तर ते पदार्थ म्हणजे विषय आहेत आणि सगळे विषय हे विषा समान म्हटलेलं आहे संतांनी. तर त्या विषयांच्या मागे नाही लागायचं, त्या विषयांच्या मागे जायचं नाही, त्या विषयांच्या नादी लागायचं नाही, त्या विषयांचा गरजेपुरता उपयोग करायचा, नम्रपणाने त्याचे धन्यवाद मानायचे. पण जसं आपण म्हणतो की विष हे औषध म्हणून वापरलं जातं कुठे कुठे, पण म्हणून ते रोजच्या जेवणामध्ये आपण खात नाही, कारण त्याचा एक थेंब सुद्धा आपल्याला मृत्यू घडण्यासाठी पुरू शकतो. तर अशी या दोन्ही शब्दांची फोड आहे आणि ती सत्य आहे. कारण की गुरुनी साधकाला किंवा शिष्याला त्याच्या विषयांपासून दूर नेल्याशिवाय तो योगी होण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होत नाही. आणि तो योगी ध्यानाच्या माध्यमातून कमळ त्याच्यामध्ये जेव्हा उमलतील साधनेतनं तेव्हाच तो सिद्ध होण्याच्या दिशेने जातो.
3: छान दादा.
4: हा,
3: विषय वैध्वंसिक वेरू असं जे गोरक्षनाथांना म्हणतात
4: हो,
3: तर मला आठवतं गेल्या एपिसोडला तुम्ही जी कथा सांगितली होती की मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये दोन सोन्याच्या विटा होत्या आणि मग कसं ते भयग्रस्त झाले आणि मग गोरक्षनाथांनी त्या कशा टाकून दिल्या आणि त्याच्या जागी दगड भरले. तर असं विषय वैध्वंसिक वेरू असं त्यांना म्हणावं गोरक्षनाथांना, अशी अजून काही एखादी कथा आहे का?
4: खूप कथा आपल्याला नवनाथांच्या ग्रंथामध्ये दिसतात. त्या विटेच्या कथेनंतर येणारा प्रसंग जो आहे तोच मी इथे सांगतो.
3: हो चालेल.
4: तर मीनानाथ हे मच्छिंद्रनाथांचे पुत्र, त्यांना बरोबर घेऊन निघाले पण बाल स्वभाव जो असतो त्यामुळे मीनानाथांच्या तिथे असण्यामुळे मच्छिंद्रनाथांचंही सगळं लक्ष मीनानाथांवर असायचं, ध्यानामध्ये योगामध्ये किंवा बाकीच्या आध्यात्मिक कुठल्याच विषयामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं, आणि सतत त्याचं सगळं करत राहणे हा एक विषय सातत्याने गोरक्षनाथांना दिसत होता. तर काय करावं गोरक्षनाथांना कळत नव्हतं. पण एकदा अशी संधी मिळाली त्यांना की गोरक्षनाथ भिक्षा मागायला गावामध्ये गेले आणि इकडे मीनानाथांना शौचासाठी लागली म्हणून मत्स्यनाथांनी त्यांना शौचाला बसवलं. गोरक्षनाथ आले, त्यांनी सगळी जेवणाची तयारी केली. मत्स्यनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की मीनानाथ बसले शौचाला, त्यांना जरा स्वच्छ करून आण. ते बघितलं त्यांनी गोरक्षनाथांनी काय मीनानाथांनी केलेले लडबडलेले आहेत, तर त्यांना अतिशय किळस वाटली त्या गोष्टीची. तेवढ्यात मच्छिंद्रनाथ म्हणले की त्याला धुवूनच आण. तर गुरुची आज्ञा शिरसा वंदे मानून त्यांनी मीनानाथांना उचललं, नदीवर नेलं आणि कपडे धुतात तसं खडकावर आपटलं.
3: बापरे,
4: ऐकायला भयंकर वाटणारी गोष्ट. आपटलं तर तो छोटा जीव होता, त्याचा प्राण लगेच गेला. मग त्यांनी त्याच्या शरीरातली सगळी हाडं मांस सगळं काढून त्या नदीमधल्या मगरींना टाकून दिलं.

0: हेलो, तो कोण आहे तुमचा
1: हाँ
0: याचा विचार करा. विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की कोण मेला आहे,
1: हाँ
0: नेमकं कोण मेला आहे. जो नाशिवंत आहे देह, त्याचा नाश झाला आहे ना, शाश्वत जे आहे त्याला मरण नाही.
1: हाँ
0: तुमचा मुलगा मीननाथ हा कधीही मरणार नाही, कारण तो आत्मा आहे, आत्मतत्व आहे. त्याचा कुठल्याही शस्त्रांनी, वाऱ्यांनी, पाण्यानी, अग्नीने नाश होणार नाही, कारण तो शाश्वत आहे. पण हे सगळं सांगून सुद्धा विषयामध्ये मोहित झालेले मत्स्येंद्रनाथ त्या कुठल्याही उपदेशाने भानावर आले नाहीत. शेवटी गोरक्षनाथ उठले आणि त्यांनी संजीवनी मंत्रांनी त्या कातडीवरती पाणी शिंपडलं आणि त्या कातड्याच्या आतमध्ये मीनानाथ पुन्हा जिवंत झाले, पुन्हा पहिल्या त्या स्वरूपामध्ये त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. आणि ते बघितल्यानंतर मीनानाथांना हसताना बागडताना बघितल्यानंतर मत्स्येंद्रनाथांनाही खूप आनंद झाला. आणि तेव्हा गोरक्षनाथांनी मत्स्येंद्रनाथांना विचारलं की तुम्ही इतके ताकदवान आणि प्रभावशाली आहात की तुमची शक्ती निर्जीवाला सजीव करून सहस्त्रावधी मीनानाथ निर्माण तुम्ही करू शकता, आणि असं असताना सुद्धा तुम्ही रडत का होता याचं मला कारण सांगा. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की तू मीनानाथाला का ठार मारलंस ते मला अगोदर सांग. तर गोरक्षनाथ म्हणाले की तुमचं प्रेम पाहण्यासाठी आणि तुम्हाला किती लोभ आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतःला विरक्त म्हणून घेता, मग मीनानाथांवर मात्र तुमची खूप माया ममता आहे, ते मला बघायचं होतं. आणि त्याच्यावर मत्स्येंद्रनाथ म्हणाले की तुझ्याच अंगी आशा, तृष्णा इत्यादी तुझ्या शरीरात कितपत वावरत आहेत हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम ते कौतुक करून दाखवित होतो. त्याचप्रमाणे तुला ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत हे पूर्णपणे कळलं आहे किंवा नाही याबद्दल मला शंका होती, खात्री नव्हती. त्याचं निरसन करून घेण्यासाठी मी ही सगळी लीला
1: केलेली आहे.
0: हा, तर गोरक्षनाथ म्हणाले हो, कारण मला आश्चर्य वाटलं की हा संजीवनी मंत्र तुम्ही मलाच दीक्षेच्या वेळेला दिलेला आहे, शिकवलेला आहे, तो टाकून तुम्ही मीनानाथांना जिवंत करू शकला असतात. तर दोघांचंही समाधान झालं. आणि तेव्हा मत्स्येंद्रनाथ म्हणाले की खरंच तू विषय विध्वंस करणारा माझा शिष्य आहेस, योगी आहेस.
1: बापरे, किती वेगळी कथा आहे.
0: खरंय
1: दादा, आणि अर्थातच मी आता वाट पाहते की तुम्ही कोणता आम्हाला वन लाइनर सांगणार आहात या एपिसोड मध्ये.
0: गोरक्षनाथांची एक फार सुंदर वन लाइनर आहे, अभी नहीं तो कभी नहीं.
1: अभी नहीं तो कभी नहीं,
0: हा
1: ओ,
0: आता नाही तर परत कधी नाही. आता हे जे वाक्य आहे हे आपण वापरतो की आत्ता तू व्यायाम करायला सुरुवात कर. आपण जे टाळतो आणि म्हणतो ना, सोमवार पासून करीन, पुढच्या एक तारखेपासून करीन, तर जे शिस्तीत राहणारे लोक आहेत ते आपल्याला सांगतात की नाही, अभी नाही तो कभी नाही. तू ठरवलंस तर आत्ता आजपासून व्यायाम कर, ठरवलंस तर आजपासून डाएट कर, ठरवलंस तर तुझं संपूर्ण रुटीन तू आजच बसव. तू एक तारखेपासून बसवणार असं म्हणतोय म्हणजे तुझं काही होणार नाही.
1: बरोबर.
0: तर अभी नाही तो कभी नाही ही गोष्ट आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला लागू होते. म्हणजे भौतिक आयुष्य जगताना सुद्धा तुम्ही कुठल्याही गोष्टी आजच्या उद्यावर टाळू नका. आजच्या आज करा, उद्याच्या जमल्या तर आजच करा शक्य असेल तर. वेळ घालवू नका, कारण वेळ खूप आपल्या आयुष्यामध्ये अमूल्य आहे आणि तो आपण खूप वाया घालवत असतो. तर अभी नाही तो कभी नाही, एखाद्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर ते नातं सुधारण्यासाठी हे पालुपत सतत आपल्या मनामध्ये रुंजी घालत ठेवा की अभी नाही तो कभी नाही, आत्ताच मी ते नातं नीट करण्यासाठी प्रयत्न करेन, आत्ताच मी जे काय शिक्षण घ्यायचं असेल, जे काय वाचन करायचं असेल ते मी आत्ताच करेन, ध्यानाला मी आत्ताच बसेन, मी आत्ताच जागृतीत राहीन. अभी नाही तो कभी नाही, ही जागृती आत्ता नाही आली तर म्हातारपण येईल आणि मृत्यू होईल तरी तुमच्यामध्ये ती जागृती येणार नाही. म्हणून खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्याला नाथ सांगतात अभी नाही तो कभी नाही.
1: असं आहे ना, कल करे सो आज करे सो आप कर, असं एक वचन आहे. पण नाथांची खास शैली आहे की डायरेक्ट अभी नाही तो कभी नाही ते थेट सांगूनच देतात तुम्हाला की तुमच्या हात नाही होणारच नाही. मग
0: हो हो. आणि इस्पेशली त्यांनी हे ध्यानाच्या किंवा साधनेच्या किंवा आत्मजागृतीच्या प्रवासाच्या बाबतीत सांगितले. भौतिक जगतामध्ये ते सगळं लगेच करा, स्वार्थ लगेच साधा हे सांगायला लागत नाही. आपली आवडीची गोष्ट करा हे सांगायला लागत नाही. पण भौतिक जगात सुद्धा आपण महत्वाच्या गोष्टी शक्यतो टाळतो, उद्यावर करायच्या, परवावर करायच्या, तर तिथे सुद्धा हे डिसिप्लिन पाहिजे. पण अध्यात्मामध्ये तर आहे की आत्ता अभी नाही तो कभी नाही, हे ज्याला ज्ञान झालं तो अभी अभी ही अशा पद्धतीने चालायला लागेल. अभी म्हणजे वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स. आणि जगामध्ये फक्त प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट किंवा फ्युचर हा माणसाच्या मनात त्यांनी निर्माण केलेला आहे. तर जगामध्ये सातत्याने आत्ताचा क्षण चालू आहे.
1: हा
0: हा, हे डोक्यात फक्त तोच व्यक्ती घेईल की

0: अभी ही सिर्फ, नहीं तो कभी नहीं। आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं की तरुणपण हे सगळे उपभोग घेण्यासाठी आहे, मध्यम काळ हा सगळा एन्जॉय करण्यासाठी आहे, कारण तारुण्यात आपण कामाच्या मागे धावत होतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्या करायच्या राहून गेल्यात, म्हणून मध्यम वयामध्ये त्या करायच्या दृष्टीने एस्टॅब्लिश व्हायचंय आणि म्हातारपणामध्ये मग जे जे काही मनातल्या इच्छा राहिल्यात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळा प्रवास होतो आणि त्याच्यात थोडा वेळ मिळाला तर देवदेव करा। तर देवदेव करणं इतकं सोपं नाहीये। देव म्हणजे त्याचं दर्शन घेणं, त्याचं ज्ञान आपल्या आतमध्ये जागृत होण्यासाठीचा संपूर्ण प्रवास हा पहिल्या श्वासापासून अंतिम श्वासापर्यंत, आत्ताच्या जन्मापासून पुढचे किती जन्म आपल्याला मुक्ती मोक्ष मिळण्यासाठी लागतील त्या सगळ्या प्रवासामध्ये करण्याची गोष्ट आहे। आणि तारुण्य असेल, मध्यम वय असेल, म्हातारपण असेल, या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आवश्यक असते, ती म्हणजे विवेक। विवेकाने विचार करणं आणि विवेकाने आचरण करणं आणि त्यासाठी अध्यात्माचा पाया महत्वाचा आहे। आणि हे सगळं सोडून देऊन काही करायची गोष्ट नाहीये, म्हणजे जग सोडलं, तुम्ही वैराग्याची वस्त्र घातली आणि जंगलात गेला असं नाही। इथेच राहून वैराग्यपूर्ण स्थितप्रज्ञ मनाची स्थिती करून जगता आलं तर त्याच्यासारखा आनंद कुठला नाही। आणि त्यासाठी लहानपणापासून गुरुकुलामध्ये हे शिक्षण आपल्याला पूर्वी दिलं जायचं आणि त्यामुळे आध्यात्मिक असायची प्रत्येक व्यक्ती, प्रत्येकाला स्वतंत्रपणाने विचार करायची मुभा होती, पण बेस सिमिलर होता आणि त्यामुळे ही सातत्याने शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची गोष्ट आहे। आजच्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या पावलांवरती पाऊल टाकून पुढे गेलं पाहिजे।
1: खरी गोष्ट आहे। असं आपल्याकडे म्हणतात ना की गीता ही म्हातारपणी वाचायची गोष्ट नाहीये, ती तरुण काळातच वाचली तर त्याचा पुढच्या जीवनामध्ये उपयोग होतो। पण आपल्याकडे एक पद्धत अशी आहे की म्हातार झाल्यावर बघू, मग पोथ्या वाचू, देवळात जाऊ, भजनं करू। जो वेळ आपल्याला जगायला मिळतो इतका महत्वाचा आहे की प्रत्येक क्षण जो क्षण येईल आणि जिथे वाटेल की आता हे सुरू झालं पाहिजे तिथे केलंच पाहिजे ते। तर खूप छान होतं हे आजचं वनलायनर। श्रोते हो, तुमचे अभिप्राय मात्र तुम्ही आम्हाला जरूर पाठवत जा। आज आपण इथेच थांबतोय, धन्यवाद। आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुक वरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाइट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील। तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा। आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये। अलक्ष निरंजन।
2: आताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
4: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: आता ऐकूया संत कबीरदास यांचं हिंदी भजन। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: रामांचा जन्म, रामांचा अवतार झालेला आहे. भगवान रामचंद्र जन्माला आले अयोध्येमध्ये. मोठा आनंद आनंद चालले. विश्वामित्र महर्षी आलेले आहेत आणि राम लक्ष्मण घेऊन निघालेले. दशरथाला म्हणतात, दशरथा तुझे दोन पुत्र दे बाबा. का? माझ्यावर राक्षस फार त्रास देत आहेत. खरं म्हणजे विश्वामित्र महर्षी मोठे तपस्सामर्थ्य संपन्न होते. शाप देऊन नष्ट करू शकत होते. पण आता ते ब्रह्मर्षी होते. पूर्व होते विश्वामित्र, पण आता कसे होते ते? आता ब्रह्मर्षी होते. त्यांची कथा येणार आहे पुढे, ऋषिकांची कथा पुढे, हे चरित्र सगळे येणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. आता मात्र शांती होती. शांती होती म्हणून ब्रह्मर्षी. पूर्व होते राजर्षी, तपश्चर्या मोठी केली, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. दुसरी इंद्रपद दुसरं उत्पन्न करतो असं प्रतिसृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली त्यांनी. हा इंद्र मला नको म्हणले, इतकं सामर्थ्यांचं. हे नारळ आहे ना, नारळ हा त्यांनी उत्पन्न केलेला आहे. हा नारळ माझ्या सृष्टीत आहे म्हणाले. पूर्व नुसती हरण होती आणि गाया होत्या. त्या विश्वामित्र महर्षीने म्हशी उत्पन्न केल्या. विश्वामित्र महर्षीने त्या शेळ्या मेंढ्या उत्पन्न केल्या. हे आमची सृष्टी आहे म्हणाले. ब्रह्मदेवाला त्यांनी आव्हान केलेलं आहे, माझी सृष्टी निराळी आहे, माझा इंद्र निराळा आहे, तुमचं मला काही नको. हे सगळं म्हटल्यावर ते सगळे देव सरड आलेले आहेत. भगवान विष्णू मध्यस्थ पडलेले आहेत. बाबा तू एवढी उत्पन्न केलीस की आमची सृष्टी मान्य करतो. आता इथून पुढे काही करू नकोस तू असं म्हणून मग शेवटी श्रीफळाला मोठी मान्यता. श्रीफळाशिवाय पूजा होत नाही कुठे. हे लक्ष्मीचं फळ प्रसिद्ध केलं त्याने असं म्हणून ते विश्वामित्र महर्षीने शांत केले. इतकं सामर्थ्यांचं. तेव्हा राजा दशरथ म्हणतो, मुलं लहान आहेत, राक्षसाला कसे मारतील? राक्षस कसे मरतील? मी येतो. नाही नाही म्हणले, तुझी मुलंच मला पाहिजे. तो वशिष्ठ वर्षी मध्ये पडलेले आहेत आणि सांगितलं, बाबा विश्वामित्र मागतायत ना, धुवून टाक म्हणले. तुझी दोन्ही मुलं सुरक्षित आहेत, काय काळजी करू नकोस. मी त्याला ओळखतो म्हणते, त्यांनी तपस्सामर्थ्य काय मला माहिती आहे, देऊन टाक. पुढे त्यांना घेऊन आलेले आहे. वाट्यामध्ये त्राटकेचं वध केलेलं आहे. पुढे निघालेले आहेत. पुढे मारीचंद स्वभावामध्ये आलेले आहेत. यज्ञाचे विघ्न करण्याकरता आलेले आहेत. रामाने एकच बाण सोडलेलं आहे आणि त्या स्वभावाला मारून टाकलं आणि त्या बाणाचा पिसारा मारीचंद लागला आणि माझी राक्षस उंच उडून लांब पडला. रामेश्वरला जाऊन पडला तो. इथून जो उडाला, उत्तर भारतात जो उडाला, तो रामेश्वरला जाऊन पडला. थरथर कापायला लागला तो आणि त्याचा गर्व निघून गेलेला आहे आणि संन्यास घेऊन भगवान शंकराची उपासना करत त्या ठिकाणी बसलेले. पुढे त्यांच्या कानावर बातमी आली की दशरथ राजाने, जनक राजाने स्वयंवर आरंभ केलेला आहे आणि स्वयंवराकरता म्हणून त्या ठिकाणी गेलेले. पुढे रामचंद्र प्रभूंनी ते धनुष्य उचललेलं आहे, वाकवलेलं आहे आणि बाण लावायच्या वेळी ते मोडून गेलं. कडकडाट झाला, धनुष्य मोडलेलं आहे आणि राम आणि सीता यांचा विवाह झाला आहे. पुढचा कथाभाग माहिती आहे. पुढे कैकेयीने वरदान मागितलेलं आहे आणि भगवान रामचंद्र कुठे आलेले. आपण महाराष्ट्राचे लोक मोठे भाग्यवान, कारण साक्षात राम आणि सीता 13.5 वर्षपर्यंत नाशिक क्षेत्रातून राहिले. एवढा रामांचा एके ठिकाणी वास कुठे घडलेले. महिना 2 महिने काय तिथून यायला वेळ लागला असे जवळच, पण 13-13.5 वर्ष नाशिकला राहिलेले आहेत, पंचवटीत राहिलेले आहेत. पुढचे शेवटचे 6 महिन्याला चाललेले आहेत. त्यावेळेला रावण त्या ठिकाणी आलेले आहे. रामायण मोठं दिव्य आहे. रामचरित्र जे आहे, इतकं चरित्र दिव्य आहे की असं चरित्र कधी घडलेलंच नाही आहे. रामाने सगळ्यांच्यावर अनुग्रह केलेला आहे. पशु, पाषाण, पक्षी, गिधाड, अस्वल, माकडं सगळ्यांच्यावर रामांचा अनुग्रह. रामचरित्रातली, रामायणातली दगडसुद्धा श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. अहिल्येने दगडामध्ये उपासना केली आहे. दगडाच्या देहात श्रीराम जय राम जय जय राम म्हणते आणि त्याच्यावर रामांचा अनुग्रह आहे. दिव्य आहे रामचरित्र. माकडांच्यावर अनुग्रह आहे. रामायणकारांची माकडं ही मोठी ब्रह्मज्ञानी होती. आपण मारुतरांचं नाव आजही घेतो. कशा करता घेतलो? ज्ञान मिळवलं. उपाधी कोणचे प्रश्न नाही आहे. ज्ञान प्रकट झालं याला महत्व आहे. म्हणून रामायण मोठं दिव्य आहे. रामप्रभू येऊन राहिलेले आहे. पुढे रावण त्या ठिकाणी आलेला आहे. हा मारीच राक्षस आलेला आहे. मारीचा सुद्धा उडतान त्या ठिकाणी आले बर का. हा मारीच कोण आता पूर्वजन्मीचा? वैकुंठ आहे. जय विजय जे जोग होते की ज्यांना सनकसनंदाने शाप दिला होता की ज्याच्यामुळे ते हिरण्यकश्यप हिरण्याक झाले, नंतर रावण कुंभकर्ण झाले वगैरे कथा बा माहितीये, तर त्यांच्या हाताखालचा नोकर होता हा मारीच राक्षस. म्हणजे हा जो मारीच होता त्या जयविजयांच्या हाताखालचा किंकर म्हणून नावाचा होता नोकर त्यांचा. तर त्याने पण त्या अनुमोदन दिल्यामुळे त्यालाही शाप दिला होता आणि तो मारीच रूपाने ह्या ठिकाणी आला होता आणि पण रामाच्या बाळाने मुक्ती मिळाल्यानंतर तो जाणार स्वर्गाला. तर तो मारीच त्या ठिकाणी आलेला आहे, हरणात रूप घेऊन आलेला आहे आणि त्याला रामाने मुक्ती दिलेली. हा लक्ष्मण हा सीता म्हणत तो पडलेला आहे आणि रावण आलेला आहे आणि सीतेला घेऊन चालले जात असताना हे कुणी बघितलं? हे जटायूने बघितलं. जटायू मध्ये आलेलं आहे आणि काय म्हणतो त्याला, बाबा रे मी जिवंत असताना तू घेऊन जाऊ शकत नाहीस, मी जोपर्यंत माझ्या प्राण आहेत तोपर्यंत तू हिला हरण करू शकत नाही. भारतवर्षातल्या स्त्रियांचं चारित्र्याचं रक्षण करण्याकरता म्हणून या गिधाडाने भारतवर्षातले गिधाडाने युद्ध केलेलं आहे. रामाच्या मदतीला कुणी देव गेले नाहीत, कुणी मानव पण गेले नाहीत. कोण गेले भाऊ? रामाच्या मदतीला त्या भारतवर्षाने माकड गेलेले आहेत आणि त्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, त्यांनी आपले प्राण दिलेले आहेत. अशा प्रकारचा दिव्य इतिहास ह्या भारतवर्षात घडलेला आहे. म्हणून रामायण अत्यंत दिव्य आहे, रामचरित्र अत्यंत दिव्य आहे, अत्यंत प्रेरक आहे. फक्त विचार करायची दिशा मात्र अशा प्रकारची पाहिजे. तो म्हणतोय जटाय म्हणतोय, गवार्थे ब्राह्मणार्थे च स्त्रीवित्त हरणे तथा प्राणावस्थेचे ती युद्ध तसे लोक असताना, बाबा तुझे युद्ध करताना जरी मी खाली पडलो तरी माझा शाश्वत लोक ठेवलेला आहे. कारण का? स्त्रियांच्या चारित्र्याचं रक्षण करण्याकरता माझा देह पडणार आहे, पण मला काहीच होणार नाही आहे. उलट तुला मात्र पाप जाणार आहे आणि युद्धात पराजय झाला तर तुझी मात्र आजोबाजू ठरलेली आहे. म्हणून दोघांनी घोर युद्ध केलं. युद्धामध्ये जटायूने त्याचा पराभव केला आहे, त्याचं विमान तोडून टाकलं, रावणाला खाली पाडलेलं, सीतेला मुक्त करून टाकलं, सीता मोकळी झाली. तेव्हा जटायू म्हणतो, तो रावण म्हणतो, हे काय मध्ये विघ्न झालं? म्हटले एवढा माझ्या राक्षस बळी दिला आणि मी घेऊन चाललो आणि हे जटायूचं काय विघ्न मध्ये आले, ह्याला जिंकायचं कसं? म्हणून त्याने रामा शप सांगतो, खरं सांग तुझे प्राण कशामध्ये? तो जटायू विचार रामाचा फक्त, तो म्हणतो माझे प्राण माझ्या पंखामध्ये. रामा तुझे प्राण कसे सांग म्हटलं, आपण शेवटचे युद्ध करू होता. तेव्हा त्याने सांगितलं माझे प्राण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये. खोटं सांगून दिलं त्याने. त्याबरोबर जटाव आकाश उंच उडालेला आहे, रावणाचा अंगठा फोडून त्याला मारून टाकू म्हणून अंगठा फोडण्याकरता खाली आलेला आहे. रावणाचा अंगठा तोचे धरलेला आहे, फोडून टाकला पण त्याला काहीच झालं नाही. पण त्याच वेळेला दोन्ही पंख हातामध्ये आलेले आहेत, पंख उघडून टाकले, खाली फेकून दिले त्याला आणि जटायूला पाडलेलं आहे आणि रावण घेऊन गेला. इकडे रामप्रभू शोध घेत घेत त्या ठिकाणी आलेले आणि बघतो तो रक्त भळभळ वाहत आहे आणि जटाय समोर पडलेले. हे बघितल्याबरोबर रामप्रभू धावलेले आहेत. जटाय म्हणतात, काय रे जटायू, हे काय तुझी अवस्था आली? कोण आलं? काय झालं? तेव्हा सांगितलं, बाबा असा राक्षस आला होता, तो म्हणे घेऊन गेला त्यांनी, त्याला बोलायची शक्ती नव्हती, सामर्थ्य नव्हतं. रामप्रभूंनी त्याची मान आपल्या मांडीवरती घेतलेली आहे. रामांची इतकं जवळ कोण आहे? सगळीकडे समभाव आहे, हा पक्षी आहे, गिधाड आहे, कोणत्या सोडलं नाही त्यांनी, मांडीवरती घेतलेलं आपल्या. आणि म्हणतात काय, बाबा रे मी साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे म्हणे, तुझे पंख मी तुला पुन्हा लावून देतो. चल म्हणले, आपण कोण रावण आहे शोध घेऊ, चल म्हणले, मला मदत कर आणि आपण त्याला मारून टाकू. सर तो जटायू क्षीणपणे हसायला लागलेला आहे. तो म्हणतो, महाराज त्रैलोक्य उत्पन्न करायचं तुमचं सामर्थ्य म्हणले, तो मला पंख लावलायत विशेष काय म्हणले तुम्ही, आणि माझी कशा तुम्हाला मदत पाहिजे म्हणले? तुम्ही रावण एकटे मारू शकता म्हणले, असं काही रावण तुम्ही मारलेत पूर्वी म्हटले, तेव्हा माझ्या मदतीने मारू वगैरे, हे तुम्ही मानवते धारण केलंय म्हणून तुम्ही नाटकेपणे बोलता म्हटले माझ्या मदत कर म्हणून. तुम्हाला कोणाच्या मदतीची आवश्यकता नाही आहे, तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात, तेव्हा माझ्या पक्षाची तुम्हाला काय आवश्यकता? म्हणले, रामा तुम्ही कदाचित मला जिवंती कराल, मला पंख लावा, सगळी गोष्ट खरी आहे म्हणले, पण असं मरण मला पुन्हा येणार नाही आहे. राम कार्यात माझा देह पडलेला आहे, स्त्रियांच्या शिराचं रक्षण करत असताना माझा देह पडलेला आहे, आणि काय पाहिजे म्हटले? त्यातून पुन्हा अंत काळी तुम्ही माझ्यासोबत उभे आहात, मला मांडून घेतलेलं आहे, मुखात राम आहे, डोळ्यासमोर राम आहे, हृदयात राम आहे, रामकार्यात देह पडलेला आहे, असा मृत्यू पुन्हा येणार नाही आहे. म्हणून रामा आता देह लोभात मला पाडू नका तुम्ही. अहम ममत्वाद व्यपहाय सर्व श्रीराज योगे स्थिर मानसानाम. सगळं देहाचं अहंत आणि ममत्व सगळं निघून गेलेलं आहे. ज्या ठिकाणी देहाचं अहंत ममत्व जातो त्या ठिकाणी श्रीराज म्हणजे भगवान प्रगट होता, तो मोठा राजयोगी आहे. मोठा योगातला योग कोणता? हा योग आहे. देहाचं अहंकार आणि ममत्व निघून गेलं पाहिजे, विकार वासना निघून गेलं पाहिजे. त्या गिधाड असून सुद्धा रामाचा अनुग्रह असा असा की त्याचा देहलोप निघून गेलेला आहे. त्याला असं वाटलं नाही बरं होत आहे, बरं पंख पुन्हा भेट आहेत, पुन्हा उपभोग घेऊ, काही नाही आहे, निर्वासन चित्त आलेलं आहे. आणि राम राम राम म्हणत त्याने आपले प्राण सोडले. पुढे रामप्रभूंनी त्याचा अवरोधी क्रियाक्रम सगळं केलेलं आहे. मनुष्याचा करतो अशा प्रकारे केलेलं आहे. इंधन आणलेलं आहे, त्याला अग्नी देऊन त्याला मुक्ती दिलेली आहे. तिथून पुढे रामप्रभू पुढे निघाले. पुढचा कथा फारच विलक्षण आहे. आणि सीतेचं विरह सहन होईना, हे सीते म्हणायचं, गडाबडा लोळायचं. बाबरीत झाड आहे, बोरात झाड आहे, अंगावर काटे मोडत माहिती आहे, जाऊन हे सीते घट्ट आलिंगन द्यायचं. अंगात काटे ओरबाट आहे, रक्त येत आहे, लक्ष्मणचे धावत धावत येतोय, अंगातल्या एक एक काटा काढतोय, रक्त पुसतोय. पुन्हा आहे नी दगडावर, दगडाला मिठी मारायची, चिखळा जाऊन दोळायचं, हे सीते कुठं आहे, सीते सीते म्हणायचं. आणि अशा रीतीने क्रिया चालले त्यांच्या, शोक करायचा. हिमालय पर्वतावरती सती बसली होती, ती शिवाला म्हणती, अहो म्हटले हाच का म्हणले तुमचा राम म्हणले, त्याचं तुम्ही रोज नाव घेता, तो हाच राम का, की ज्याची पत्नी अजून मिळेल नाहीये, असं असणार सुद्धा इतका शोक म्हणे. अरे माणसं तरी बरी म्हणजे एवढं शोक करत नाहीत, इतका शोक करतोय. काटे झाडा आलिंगन देतोय, बाबळी झाडा आलिंगन देतोय, बोराचे काटे अंगात घुसतायत, करवंदी झाडा आलिंगन देतोय, हा कसला राम म्हणले, चिखळा दोळतोय सीते सीते म्हणून, हा कसला राम. तर भगवान शिव म्हणतात, बाई राम असतं तर तुला कायच नाही म्हणले. राम काय आहे ते राम झाल्याशिवाय कळणार नाही, आत्माराम झाल्याशिवाय कळणार नाही म्हणले. त्या जटाला कळलं म्हणजे राम काय ते, पण तुला कळलं नाही म्हटलं अजून. ती म्हणले मी परीक्षा बघते. म्हणून हुबेहूब दुसरी सीते जणू घेतलेलं आहे. आणि ह्या दंडकारण्यात सीता प्रकट झाली. तिला बघितल्या बरोबर लक्ष्मणला वाटलं फार बरं झालं, सीता आली म्हणून ओरडायला लागला. तो म्हणतो रामा ते बघा आमची भाभी आली, म्हटलं बघा वहिनी साहेब आले तिकडे बघा म्हणतो. सीता म्हणजे समोर उभे रामप्रभू दुसरीकडे तोंड करतात, तिकडून गेल्यावर हिकडे तोंड करतात. हे बघितल्यावर सीता पुढे आलेली आहे. आर्यपुत्र म्हणजे मला ओळखलं नाही का, या म्हणून पुढे हातून आलिंगन द्यायला गेलेले. ते बघितल्या बरोबर आता सीता आलिंगन द्या म्हणून रामप्रभू गेलेले आहेत. आणि जाऊन दोन्ही पाय घट्ट धरले त्यांनी, रामप्रभू वंदन केलेलं आहे. आणि म्हणतायत मातोश्री शिवाला सोडून ह्या ठिकाणी का तुम्ही आला, भगवान शिव तुमची वाट बघतायत, त्याला सोडून तुम्ही ह्या ठिकाणी का आला. ते ऐकल्या बरोबर ती म्हणते म्हणे मला ओळखलं कसं काय तुम्ही असं, तुम्ही तर एवढं शोकम वगैरे झाला होता की सीता म्हणून तुम्ही एखाद्या वृक्षाला आलिंगन देताय, अंगात बाबळीचे काटे घुसतायत, आणि सीता म्हणून तिला आलिंगन देताय, आणि मी साक्षात सीतेचे रूप घेऊन असता, मला कसं काय तुम्ही ओळखलं असं, हे काय प्रकारे मला ज्ञानोपदेश करा. म्हणून पार्वती शरण आली, त्यामुळे भगवंताने तिला ज्ञानोपदेश दिलाय. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ते म्हणत रामप्रभू वसिष्ठ म्हणतात म्हणे मी पूर्वी वसिष्ठांच्या आश्रमात आम्ही वेदपाळ शिकत होतो. आणि शिकत असताना 12 वर्ष त्या ठिकाणी काढली. तेव्हा वसिष्ठाने आम्हाला उपदेश केला, दान वैराग्याचा उपदेश केला. तो मला मोठं वैराग्य आलं, सगळं ऐकलं गोष्टी सगळ्या कर्दंबर्षी चरित्र सगळं ऐकलं, आणि मला खरोखर वैराग्य केलं. आणि मी म्हटलो वसिष्ठांना, वसिष्ठ महर्षी मला परवानगी द्या, म्हणले आता मी संन्यास घेऊन जातो, भगवस्त हरण घेतो, गंगेश तीरा जाऊन संन्यास घेतो मी, म्हणून मी निघालो म्हणले. तेव्हा वसिष्ठ महर्षी म्हणाले रामा तुला काही ज्ञान झालं नाही म्हटले. म्हणजे असं कसं काय तुम्ही दान सांगितलं, उपासनं केलं, वैराग्य केलं, वय तुम्ही सांगितलं, आता माझ्या चित्र वैराग्य बसलेलं आहे. वसिष्ठ महर्षी वैराग्याचं नाव संन्यास घेणं म्हणजे वैराग्य नाही म्हणाले. वसिष्ठ महर्षीने एक श्लोक सांगितलेला आहे योग वासिष्ठामध्ये. तो श्लोक असा आहे अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जरा अंतस्त्यागी बहिसंगी भूतवा विचर राघव. हे राघवा जीवनात वागायला कसं पाहिजे म्हणले, अंतरेको बहिर्नाना, आतमध्ये पक्क माहीत पाहिजे आपण एकटे आहोत. आत्मस्वरूप एकच आहे, ब्रह्म एकच आहे, तेच आपलं स्वरूप आहे. आणि आपण एकटे आहोत हे समजलं, पहिल्यांदा समजलं पाहिजे. बाहेर कोणी नाही आहे, अंतर एक हा. बहिर्नाना, बाहेर जगात मात्र अनेक उपाधी आहेत. कुणाचतरी मित्र असतो, कुणाचतरी मैत्रीण असतो आपण, कुणाचे जाऊबे असतो, कुणाची सासू असतो, कुणाची तरी पत्नी असतो, अनेक नाती असतात. काका आहेत, मामा आहेत, सगळे नाती बाहेर मारले असतात. मामा जवळ आपण काय करतो, त्यामध्ये तिथं बहिणीचा मुलगा होतो आणि आपण लगेच मामा होतो. अरे मामाचा काय संबंध काय, पण आपण लगेच म्हणतो मामा झालो मी, काका झालो, आजी झालो, मोठा आनंद वाढ झाला. मी आजी झालो, मी आता पंजी झालो, अंगावर सोन्याचे फुलं उधळा. म्हणून ते काय म्हणतात, अंतरेको, आतमध्ये एकटं पाहिजे. बाहेरचे उपाधी नाना आहेत, जसे उपाधी असेल तसं बाहेरचे उपाधीने बाहेर बघायचं आहे. पण आतमध्ये मात्र बोध पाहिजे की आपण एकटे आहोत, आपण एकटे आलेलो आहोत, एकटेच आहोत आणि एकटेच जाणार आहोत. आपल्याबरोबर कुणी येणार नाही आहे, हे सगळी मधली माया आहे हे समजून बाहेरची उपाधी जशी असेल तसं वागायचं आहे. अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडा. ज्ञान कसं आहे, हे आत्मधी आपल्याला पाहिजे ज्ञान. आपल्याकडे स्वात्मानंद आपल्याकरता आहे, लोकांना सांगण्याकरता नाही. मला इतकं ज्ञान झाले, मला तितकं ज्ञान झाले, मी इतकी तपश्चर्या केली, मी पुरुषन केले, मी इतकी कथा ऐकले, काही लोकांना सांगायला लोक आपल्या कथा आपण करायचं आहे. ह्या ठिकाणी स्वार्थ आहे. आपण सांगतो का माझी लक्ष्मी आगळ्या इतके पैसे कोण सांगतो का, कुणाला सांगत नाही. अगदी बायको असं सांगत तिच्या पण लपून ठेवलं थोडा पैसा, थोडा पैसा लपून बाजू ठेवलो असतो किंवा ते उपयोगा येईल म्हणून. तसं बोध आतमध्ये पाहिजे आपल्याला की आपण एकट्या हो, बहिर जड हा, बाहेर मात्र जड मूळ वद आचरे, मूर्खासारखं वागलं पाहिजे, सामान्य लोक वागतात तसं सांगायला सामान्य लागलं पाहिजे. अंतर्बोधो बहिर्जड, अंतस्त्यागी बहिस्संगी, जो काही त्याग करायचा आहे तो आतून करायचा बाबा, बाहेर काय त्याग करायचं नाही, बाहेर संन्यास घ्यायचं नाही आहे, संन्यास आतमध्ये घ्यायचं आहे. आतून काम क्रो लो मोह ममत्व अहंत जे काय आहे हे सगळं आत सोडायचं आहे, बाहेर मात्र जसं ईश्वराने ठेवले तसं राहायचं आहे. कुरकुर न करताना जसं देवाने प्रारब्ध दिलेलं आहे तसंच जीवन काढायचं आहे, कारण ती ईश्वराची इच्छा आहे, आपल्या इच्छेने होत नाही काही. म्हणून बाहेर जसं देवाने ठेवलंय तसं राहायचं आहे, आतमध्ये मात्र असंग व्हायचं आहे, अंतस्त्यागी आणि बहिस्संगी, बाहेर मात्र सगळं सोडायचं आहे. म्हणून मातोश्री पत्नीवर कसं प्रेम करावं हे जगात दाखवलं पाहिजे म्हणून मी सगळं करतो म्हणली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हे जे काही ह्या ठिकाणी बसलेले आहेत हे पूर्वी महा तपश्चर्या केलेले आहेत, रामाचा अंगसंग घडावं म्हणून हे ऋषी ह्या ठिकाणी अरण्यात वृक्षरूपाने आलेले आहेत, त्यांना मुक्ती दिली पाहिजे म्हणून मी त्यांना आलिंगन देतोय. पण दिव्य दृष्टी दिली, दृष्टी दिल्याबरोबर सगळे ऋषी म्हणून तपस्वी भक्त तिला दिसायला लागले, जे वृक्ष होते ते तपस्वी लोक दिसायला लागले. हे रामाचं ज्ञान ऐकल्याबरोबर पार्वतीला सगळीकडे रामरूप दिसायला लागलेलं आहे, एकदम समाधी लागली. समाज राहिल्यावर रामचंद्र म्हणतायत, मा मातोश्री तुम्ही आता ह्या ठिकाणी आलात, ह्या ठिकाणी असेच थांबा म्हणले, इथून जाऊ नका दंडकारण्यात, म्हणून तुझ्या भावाने स्थापना केली रामचंद्राने या ठिकाणी, जगाचं कल्याण करण्याकरता उद्धार करण्याकरता या ठिकाणी थांबा म्हणून तिथं मूर्ती स्थापन केली आणि रामपूर्व पुढे निघून गेले. पुढे ऋषभ पूर्वतापाशी आलेले, त्या ठिकाणी शबरी तपश्चर्या करत बसली होती. शबरी कोण होती माहितीये का? शबरी ही एका किरातची म्हणजे एका भिल्लाची राजकन्या होती, दिसायला सुंदर अगदी. पुढे ती वयात आली, वयात आल्यानंतर तिचा विवाह ठरला, भिल्लांचा विवाह तो, एक तरुण राजकुमार बघितलेला आहे आणि विवाहाचा मुहूर्तही काढला आणि विवाह करायला ठरला. आता भिल्लांचं विवाह म्हटल्यावर मिष्टान्न पाहिजे, मिष्टान्न काय असायचं? अरण्यातले हरणं सगळे पकडून आली त्यांनी, भिल्लांचा विवाह, अरण्यातले हरणं पकडून, हजारो हरणं पकडून आणलेले आहेत, भिल्ला सगळं पकडलेलं आहे पारद्यांनी सगळ्यांनी, आणि उद्या सकाळी सगळ्यांना मारून आपण खायचं, मिष्टान्न करायचं. अशा प्रकारे भिल्ल रात्री झोपले आणि ती लहान पिल्लं, हरणाची पिल्लं आईपासून तडफडायला लागलेत आणि ओरडायला लागले. एका बाजूला हरणी आहेत, एका बाजूला पिल्लं आहेत, दोघे ओरडतायत, दोघे ओरडतायत, आक्रोश करतायत, पण कोणाला एकमेकापाशी जाता येत नाही. ही शबरी रात्री उठलेली आहे, ती म्हणली संसार माझा सुरू व्हायचा आहे, मी विषयांचे उपभोगाला समोर जाणार आणि माझ्या संसाराची सुरुवात कशापासून आहे, ह्या सगळ्या जीवांचा मृत्यूपासून माझ्या संसाराची सुरुवात आहे. हे तिने बघितलं, नको म्हणली, ज्या संसाराची सुरुवात दुसऱ्याला दुःख देऊन आहे तो संसारच नको. पण रात्री उठली, उठून तिने सगळ्या पिल्लाला सोडलं आणि ते हरणाला सोड दिलं. ज्या ठिकाणी दया आहे त्या ठिकाणी ईश्वर आहे, म्हणून दया केली पाहिजे प्रत्येकाने, कणावाले पाहिजे, त्यामध्ये दुसऱ्या दुःख बघून डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे. कमीत कमी रामा याचं कल्याण कर एवढं तरी आपण म्हटलं, आपण काही करू शकलो नाही ते एवढं तरी म्हणू शकतो आपण. बाबा या समोरच्या पाण्याला दुःखा तू सोडव रे बाबा, एवढी प्रार्थना कृष्णाची केली तर कृष्ण भगवान त्याला सोडतात आणि तुम्हालाही पुण्य येते. पण चित्तात दया पाहिजे. सगळीकडे राम का चालत आले अशी दया केली दिली, त्या सगळ्या पिल्लाला हरणाला सोडून दिलं, सगळे मोठे आलं झाली कुण्या वरत निघून गेले. शबरी म्हणते नको आता घर राहिला ना, संसाराचा पाश पाठीशी लागतोय म्हणून रात्री पळून गेली. दोन माणसं आपल्याला माहिती आहे संसारामध्ये पळून गेलेले, एक समर्थ रामदास स्वामी संसार सुरू व्हायचे उठून पळून गेलेले आहेत आणि एक शबरी आहे ती पण संसारातून लग्नाच्या वेळेतून पळून गेली, आदल्यावशी पळून गेली रात्री. पळून जायचं कुठे आलं म्हणली, तिने सगळं ते पिल्लांचं राज्य सोडलं आणि पळत पळत ऋषभ पर्वताजवळ आली. त्या ठिकाणी एक ध्वज बघितला, भगवा ध्वज, म्हणजे ऋषींचा आश्रम असेल म्हणून ऋषींच्या आश्रम आपण जावं म्हणून विचार केला. पुन्हा म्हणते आपण कोण आहोत, आपण भिल्ल जाती नाहोत, ते ब्राह्मण आहेत, आपल्या घरात घेतील का म्हटलं, ते आपल्या घरात घेणार नाहीत, आपण एक झाडा बसू म्हणले, झाडापासून लांबून सेवा करायची, गुरुसेवा कशी करावी तिच्याकडून शिकाव, झाडावर बसलेल्या चढून ती. आणि तिने बघितलं रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती तो मतंग महर्षीचा आश्रम होता, हे मतंग ऋषी रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर 3 वाजता उठून पंपा सरोवर स्नानाला जातात आणि रोज पडत येतात. तिने बघितलं सेवा करायची, आता सेवा करायची म्हणजे काय करायचं, सगळी कामं करायची, हे जातात त्या रस्त्यामध्ये काटे कुठे आहे हे तिने बघितलं. आपला वेळा काढला तिने आणि दुसऱ्या दिवशी रात्री 1:30 उठलेली आहे, सगळे झोपल्यानंतर उठून सगळा रस्ता साफ करून टाकला तिने, सगळे काटे कुठे जे होते हे सगळे तोडून बाजूला टाकून दिले. पहाटे 3 वाजता मतन वर्ष उठून गेले. भक्त होता, अरे काटे कुठे काहीच नाही, रस्ता साफ केलेला आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय घडलं म्हणले. आज इतकी वर्ष मिळते काय तपश्चर्य करतोय, रस्ता कुणी साफ केला? काही कळलं नाही. पुन्हा आपले स्नान करून घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी काय केलं, अंगणातलं सगळं शेण गोळा करून आणलं तिने आणि सगळं शेण सारून रस्ता साफ करायला सुरू केलं. अर्धा रस्ता सारून झाला, दिवस उभे ते मतंग मोर्चा आल्याबरोबर पुढे झाडावर जाऊन बसले. सेवा कशी करायची असते बघा, मी करते आणि मी केलेलं आहे हे दाखवायचंच नाही. मुळी अहम ममत्वाद व्यपहाय सर्वम, गुरुसेवा कशी करायची असती हे त्या भिल्लीकडून शिकावं. ह्या भारतवर्षातली भिल्लीण सुद्धा आदर्श आहे. रामाने तिचं नाव घातलेलं आहे, रामाने अनुभव केलेला आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा शेण गोळा करून आणलेलं आहे. तेव्हा ते महर्षी म्हणतात, कोण सेवा करते बघायला पाहिजे. पण ते महर्षी सुद्धा रात्री 1 वाजता उठलेले आहे, पतंग महर्षी. आणि आपल्या लाजा सारवत बसलेले, त्याबरोबर भर्ष चालत चालत आलेले आहेत. आणि कस्तम भाई तू कोण आहेस, त्याने विचारलं. घाबरली, हा दुतेरे पाया डोकं ठेवलेलं आहे. म्हणे महाराज, मी एक किरात कन्या आहे, विलायची कल्या आहे. मी तर कशी आलीस तू? सगळ्या वृत्तांत सांगितलं, असं घडलेलं आहे. मला संसार नको म्हटले ना, त्या हरण्याचं दुःख बघितलं मी, डोळ्यातले पाणी बघितलं, मला दया आली, मी सोडून दिलंय. हा संसार नको म्हणजे दुःखरूप संसार आहे, एवढं मला ज्ञान झालंय. कुणू महाराज, मी ह्या ठिकाणी आले. तिचा भाव बघितला, की जरी जातीने शूद्र असली, भिल्ल असली, तरी भाव कसा आहे? भाव शुद्ध आहे. भगवान कसे आहेत? अंतस्थ भाव बघते, त्यांना बाहेरचं काय लागत नाहीये. हे म्हटलं माझ्या आश्रमात, आणि तिला आश्रमात आणलेलं. तिलाही मोठं आश्चर्य वाटलं. पुढे मतंग महर्षीनी ह्या भिल्लीणीला त्या आश्रमात ठेवलं, पण सगळ्या ऋषींनी त्या मतंग महर्षी बहिष्कार घातला. म्हणे भिल्लीणीला आश्रमात घेतलं नको म्हणलं, अशी बोलायला. ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही आहे. अशी सेवा त्या मतंग महर्षी मोठी सेवा केली. पुढे कालांतराने मतंग महर्षींचं आयुष्य संपलं. ते म्हटला, तिने सांगितलं, बाई मी तो उद्या या ठिकाणी हे ठेवणार आहे, मला विमान येणार आहे आणि मी जाणार आहे. त्यावर तो भेजेल म्हणते, म्हणे महाराज, तुमच्यावर मलाही पण घेऊन चाला म्हणले. मी पण या जगात राहणार नाही आहे, माझं तरुण वय आहे, मी कशी एकटे राहू शकेल म्हणले. वडिलाप्रमाणे तुम्ही होता, तुमच्यावर मी सुरक्षित होते. म्हणजे आता मी या ठिकाणी राहणार नाही, मला एकटे सोडतो नका. त्यावर मतंग महर्षी म्हणतात, बाई कशाला ध्येय टाकतेस म्हणले, माझं आयुष्य असलं तर मी पण राहिलो असतो म्हणले. माझी पण फार इच्छा होती राहायची जगायची, पण इलाज नाही म्हणले. काल समोर उभा आहे माझ्या, मला दिसतोय म्हणले. बाई या ठिकाणी अरण्यामध्ये साक्षात रामचंद्र प्रभू येणार आहेत, त्यांचं दर्शन घे बाई. मरणाची गोष्ट काढ नको, उलट रामाचं स्मरण कर. मरण मागायचं नाही आहे, रामाचं स्मरण मागायचं आहे. पतंग म्हणून सांगितलं, मरण मागू नकोच म्हटले. आणि काही होणार नाही, तू रामाचं नाव घेत बस. या ठिकाणी तुला कोणी मुखी राम त्या काम बाधू शके ना. तुझ्या मुखात राम ठेव, तुला कसले विकार कोणी येणार नाही. ह्या आश्रमात राम म्हणले, तुला कसले धोका राम म्हणले बाद. आणि ते मतंग पर्शी आपण दह ठेवलेलं आहे. पुढे शबरी त्या ठिकाणी राम आज येतील, उद्या येतील, गुरुवाकर विश्वाचा बरखा. राम येणार आहे, मला दर्शन घडणार आहे, रामा सेवा करायची आहे. कोण रोज बोरा बिर जे काही जांभळं असतील ते आणून ठेवायचे, आलण्याचे फळं रामाला द्यायचे आहेत. आणि रामप्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत. आता शबरी म्हातारी झालेली आहे. काळ कोणापण थांबत नाही. 12 वर्ष निघून गेली, शबरी म्हातारी झालेली आहे. आणि पण फळं मात्र आणायचे. एक दिवस रामप्रभू त्या ठिकाणी आलेले, जटायचं उद्धार केलं आहे. आणि रामप्रभू त्या ठिकाणी आले. शबरीला बघितलं त्याने आणि शबरीला विचारलंयस, काय शबरी स्वस्थ असे नवा, काय स्वस्थ आहेस ना? स्वस्थ म्हणजे काय? आपण ज्याला स्वस्थ म्हणतो ते स्वस्थ नाही बरं का, मराठीतलं स्वस्थ नाही. स्वस्थ म्हणजे काय? स्वस्मिन आत्मरूपे तिष्ठसे नवा, स्वतःच्या आत्मरूपात तू आहेस ना. असा रामाने प्रश्न केला. स्वस्थ एका शब्दामध्ये रामाने बोध केलेला आहे. तर रामाच्या गुरुमुखात आलेलं वाक्य, त्याबरोबर चित्तामध्ये एकदम बोध झालेला आहे. स्वतःच्या आत्मरूपात एकदम गेली, ते देहवृत्तीवरून आत्मरूपात गेलेली आहे. षटचक्र भेदन झालेलं आहे, एकदम समाधी लागली. गुरुजी एका वाक्याबरोबर समाधी लागलेली आहे. आतमध्ये रामरूप दर्शन घेतलेले त्यांनी. पण बाहेरून कानावर शब्द आलाय स्वस्थाचे नवा, ती म्हणते समाधी लावायची वेळ नाही आहे. रामपूर्व दरवाजे उभे आहेत. समाधीचा मोह सोडला, खाली बाहेर आलेली आहे. रामप्रभू आत घेतलेले आहे. काय बोरो वगैरे आणली सगळे दिलेले. पुढचा कथा बघ सगळ्यांना माहिती, पुढचा कथा आपण सांगत नाही. आणि शबरीने श्रीराम जयराम म्हणत म्हणत रामाच्या समोर आपले पंचप्राण सोडलेले. रामाने स्वतःच्या हाताने तिला अग्नि दिलेले. तिथून पुढचा कथा बघ माहिती, तुम्हाला एक कथा बघ सांगून पुढे मी संपवणार आहे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटचे श्रीमंत मालोजी राजे हे श्री दत्तात्रयाचे परमभक्त होते, त्यामुळे दत्त जयंती ते नेहमी थाटात साजरी करीत। तसंच ते गाणगापूरला माघ कृष्ण प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने पार पाडीत। हे दोन उत्सव मालोजी राजे उत्साहाने साजरे करीत। श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यावरही राजे गाणगापूरला जात होते। माघ कृष्ण प्रतिपदेच्या पहाटे मालोजी राजांना स्वप्न दृष्टांत झाला आणि श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन मालोजी राजांना म्हणाले, तुम्हाला यापुढे गाणगापुरात येण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही स्वतःच तुमच्या अक्कलकोटी प्रकट झालो आहोत। तुमच्या हे लक्षात कसं आलं नाही? स्वामी समर्थ कोण आहेत हे प्रथम जाणून घ्या, ह्यापुढे फक्त त्यांची पूजा करा, म्हणजे तुमची सेवा आम्हाला पावली असं आम्ही समजू। आश्चर्य म्हणजे गाणगापुरातल्या पुजाऱ्यांना तसाच दृष्टांत झाला, अक्कलकोटातल्या काही स्वामी भक्तांना झाला। सकाळी मालोजी राजे उठले आणि बुधवार पेठेत राहणाऱ्या चोळाप्पाच्या घरी गेले। त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं। स्वामींनी विचारलं, राजे गाणगापूरला गेला नाहीत? राजे मनातल्या मनात समजले। त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला। स्वामींना हात जोडत म्हणाले, स्वामी आपणच श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार आहात, आम्ही आता कशाला गाणगापूरला जायचं? त्या दिवसापासून मालवजी राजे श्री नृसिंह सरस्वती पुण्यतिथी उत्साहाने अक्कलकोटातच साजरी करू लागले। तेव्हापासूनी प्रतिसंवत्सरी दोन्ही उत्साह अक्कलकोट नगरी उत्तम समारंभे अद्यापवरी नियमानुसार होत आहेत। स्वामी समर्थ हेच श्री दत्तावतारी म्हणजे साक्षात दत्तप्रभू आहेत ह्याची सर्वांना खात्री पटली। स्वप्नदृष्टांतामुळे सर्वांचीच मनं स्वच्छ झाली। स्वामींचा महिमा अक्कलकोटी वाढावा म्हणून श्री दत्तात्रयांनी स्वप्नदृष्टांत अनेकांना एकाच वेळी दिला। ही घटना सर्वत्र पसरली आणि अक्कलकोटला माणसांचा समुद्र दाटला। साक्षात दत्तप्रभू प्रकट झाले आहेत ह्याचा आनंद भक्त आता स्वामी दर्शनातून मिळवत होते।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, अनेक भक्त मला विचारतात की नाम घेत असताना प्रपंचातले अनेक विचार घोंगावू लागतात, नको त्या आठवणींनी मन व्यापून जातं, त्याचा नामसाधनेवर परिणाम होतो, ह्याला उपाय काय? ह्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे येत असलेल्या सर्व प्रकारच्या विचारांकडे पूर्ण दुर्लक्षच करायचं। आपण विचारांमागे धावत सुटायचं नाही। विचार येतील आणि विचार जातील, आपण आपलं मन दृढनिश्चयी करून नामातच गुंतवायचं। थोडा वेळ लागेल, परंतु तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, एकदा का नामाची सवय लागली की प्रपंच विचार मनात डोकावतच नाहीत, कारण नामाचं कवच मनाभोवती घट्ट पडतं। त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी दोन्ही हवी। हे सारं एका भक्तीचं काम आहे, एवढं ध्यानात ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मना